नमस्कार सिका श्रोते हो आणि शुभ सकाळ. आपण ऐकताय FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, आज मंगळवार भारतीय सौर दिनांक 19 श्रावण शके 1948 अर्थात 11 ऑगस्ट 2026. आजच्या प्रसारणास आता प्रारंभ करीत आहोत या मंगलध्वनीनं.

FM 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 6 वाजतात. दिल्ली केंद्रावरून दिलं जाणारं हिंदीतून बातमीपत्र आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz. सकाळचे 6:06 झालेली आहेत. आनंद घेऊया भक्ती संगीताचा.

भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आपणा सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकवीत आहोत लता मंगेशकर यांच्या स्वरात सुधीर मोघे यांची ही भक्तिरचना, मीना खाडीकर यांचं संगीत.

लता मंगेशकर यांना आपण ऐकत होतात. सुधीर मोघे यांची गीतरचना, मीना खाडीकर यांचं संगीत. भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता पुढे ऐकवीत आहोत अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात पुन्हा एकदा सुधीर मोघे यांचीच भक्तीरचना, सुधीर फडके यांचं संगीत.

भक्ती संगीताचा आनंद आपण घेत आहात। आता पुढे का शंकर महादेवन यांच्या स्वरात संत एकनाथ महाराजांची ही भक्तिरचना, श्रीधर फडके यांचं संगीत।

शंकर महादेवन यांच्या स्वरात आताच आपण संत एकनाथ महाराजांची ही भक्तिरचना ऐकलीत. श्रीधर फडके यांचं संगीत होतं. भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता पुढे एका

भक्ती संगीताच्या कार्यक्रमात पुढचं भक्तिगीत वैशाली सामंत यांच्या स्वरात ऐका. प्रवीण दवणे यांची ही भक्तिरचना, संगीत निलेश मोहरीर यांचं.

0: सुरेश वाडकर यांच्या स्वरात आत्ताच आपण ही भक्तिरचना ऐकलीत. श्रोतेय भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकवीत आहोत हे देशभक्ती गीत. त्यागराज खाडीलकर आणि ज्योत्सना भोळे तसेच सहकाऱ्यांच्या स्वरात योगेश्वर अभ्यंकर यांची ही रचना, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत.
1: आकाशात डौलानं फडकणारा भारताचा तिरंगा झेंडा पाहिला की प्रत्येक भारतीयाचा ऊर देशाभिमानानं भरून येतो. भारताला स्वातंत्र्याचं ब्रह्मकमळ मिळवून देण्यासाठी कित्येक स्वातंत्र्य सैनिकांना आपल्या प्राणांची आहुती द्यायला लागली, पण मृत्यूला सामोरं जाताना देखील त्यांनी हातातला तिरंगा कधी जमिनीवर पडू दिला नाही, त्याचा अवमान होऊ दिला नाही. रक्ताचे अर्घ्य वाहून त्यांनी या तिरंग्याची शान राखली. हा विजयाचा ध्वज आहे, तो सदैव उंच फडकत ठेवला पाहिजे.

श्रोते या भक्ती देशभक्ती गीताबरोबरच भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता मला रस द्या. नमस्कार. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सहा वाजून 35 मिनिटं झाली आहेत. जाणून घेऊया आज आणि उद्या प्रसारित तसंच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा. थोड्याच वेळात म्हणजे 6:40 ऐका विचार पुष्प. यामध्ये आज कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जन्मदिनानिमित्त चिंतन आपण ऐकणार आहात. लेखन वसुंधरा कुलकर्णी यांचं, वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा. 6:45 आरोग्यम धनसंपदा. 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकणार आहात. 6:55 दिनविशेष आपण जाणून घेणार आहात. प्रादेशिक मराठी बातम्या 7:10 अस्मिता वाहिनीवरूनच आम्ही सहक्षेपित करू. 8:00 समाचार प्रभात हे हिंदीतून बातमीपत्र, 8:15 मॉर्निंग न्यूज हे इंग्रजीतून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल. तसंच 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरूनच आपण ऐकणार आहात. 8:40 आज संत सावतामाळी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त समन्वित कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. 10:00 विविध अंतर्गत नमस्कार अमरावती या स्थानिक प्रसारणात आज समाज सुधारक संत गाडगेबाबा या विषयावर डॉक्टर राजेश मिरगे यांची नितीन भट यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. सादर करते आहेत भैयालाल टेकाम. श्रोते हो, ही मुलाखत लोक आग्रहस्थव पुनर्प्रसारित करण्यात येणार आहे. 10:30 गीतगंगा हा मराठी गाण्यांचा कार्यक्रम.

0: आपण ऐकणार आहात. सकाळी 11 वाजून सकाळी ठीक 11 वाजता गीतगुंजन यामध्ये आज आनंद घेणार आहात स्मृतिगंध या कार्यक्रमाचा. दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. अशी होती आज प्रसारित तसंच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा. आणि आता जाणून घेऊ उद्या थोडक्यात म्हणजेच 12 ऑगस्ट 2026 बुधवार रोजी आमचे कार्यक्रम असे असतील. सकाळी 6:05 आपण आनंद घेणार आहात भक्ती संगीताचा. 6:35 कार्यक्रमाची रूपरेषा. 6:40 विचारपुष्प या मालिकेत उद्या संतांची शिकवण या विषयावर पुंडलिक गवंडी यांचे विचार आपण ऐकणार आहात. वाचक स्वर भारती कुलकर्णी यांचा. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा. 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या स्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केले जातील. 6:55 दिनविशेष आपण जाणून घ्याल. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. सकाळी 7:40 सुगम संगीताचा आनंद आपण घ्याल. आणि सकाळी 8:40 मराठी गझल आम्ही आपल्यासाठी घेऊन येऊ. उद्या स्थानिक प्रसारणात सकाळी ठीक 10 वाजता विविधा अंतर्गत नारी विश्व हा कार्यक्रम आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाचं लेखन निवेदन अवंती मोरे यांचं, सादर करते भैयालाल टेकाम. सकाळी 10:30 गीतगंगा हा मराठी गाण्यांचा कार्यक्रम. सकाळी 11 वाजता गीतगुंजन या अंतर्गत उद्या आपकी फरमाईश हा पत्र फरमाईशवर कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. त्याचप्रमाणे मराठी हिंदी इंग्रजीतून दिली जाणारी बातमीपत्र त्यांच्या निर्धारित वेळेतच आपण ऐकू शकाल. तर श्रोतेहो अशी होती आज आणि उद्या प्रसारित तसंच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा. आणि आता ऐका विचारपुष्प.
1: जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल अशी 52 कशी कविता प्रकाश झोतात नाही आणली तर गुन्हा ठरेल अशा विचारांनी आचार्य प्रके अत्रेंनी बहिणाबाई चौधरींच्या कवितांना प्रकाशित करून उजागर केलं. निरक्षर म्हणायलाही जीभ जडावते पण अडखळणाऱ्या लेखणीला आणि मनाला त्या निरक्षरच होत्या हे सत्य टाळता येत नाही. बहिणाबाईंच्या कवितांनी फक्त खानदेशी यांनाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रालाच अंतर्मुख केलं. साध्या साध्या दृष्टांतातून त्यांनी जीवनदृष्टी दिलेली आहे. त्यांच्या काव्याचा पोत आणि जातकुळीच वेगळी आहे. त्यांच्या कवितांवर कोणत्याही इतर साहित्याचा प्रभाव अगर पगडा नाही पण त्यांच्या स्वतःच्या अंतप्रेरणेतून जन्माला आल्या आहेत. ग्रामीण गरीब कष्टकरी स्त्रीची भावनात्मक उलघाल ही त्यांची कविता असली तरी त्यात प्रचंड तत्वज्ञान आशावाद आणि सकारात्मकता आढळते. जीवनाचं सरळ सत्य स्वतःच्या बोलीभाषेत त्यांनी बोलून दाखवलं सहज धर्म म्हणून. खानदेशी आहिर आणि बोलीभाषेतल्या जात्यांवरच्या ओव्या ही त्यांची खासियत. त्यांच्या रचनाच त्यांच्या जीवन प्रतिभेची खूणगाठ. त्यांच्या काव्याचे विषय जरी त्यांच्या सभोवतालचे असले तरी मांडणी इतकी चपखल होती शहरी सुशिक्षित साहित्यिकांना आणि मध्यमवर्गीयांनाही ती भावली पटली आणि रुचली. तल्लक बुद्धी आचाट स्मरणशक्ती सूक्ष्म निरीक्षण यांचं समीकरण म्हणजे बहिणाबाईंच्या रचना. प्रसिद्धीची भनकही नसणाऱ्या भोळ्या भाबड्या आईच्या शब्दांनी भारावलेल्या सुपुत्रांनी कवी सोपानराव चौधरी यांनी त्यांचे बोल कळायला लागल्यापासून वहीत टिपून ठेवायला सुरुवात केली. तोच आणि तेवढाच ठेवा आज उपलब्ध आहे. तो पदव्युत्तर अभ्यासक्रमात समाविष्ट होतो हे विशेष. एवढ्यावरच त्यांची महती थांबत नाही तर ती इंग्रजी साहित्यातही समाविष्ट होते. दी फ्रेग्रन्स ऑफ द अर्थ या माधुरी शानभाग यांनी अनुवादित केलेल्या काव्यसंग्रहामुळं बऱ्याच ठिकाणी प्रचलित म्हणींचा वापर सर्रास केला आहे. प्रत्येक कवितेत एक संपूर्ण घटनेचा विचार कवितेचा प्रारंभ शेवट आणि मध्य एकाच घटनेशी निगडित असतो. त्यांच्या भावविश्वात फिरताना त्या देवालाही सोडत नाहीत. म्हणतात माझ्यासाठी पांडुरंगा तुझं गीता भागवत

0: अवसात सामावत माटीमधी उगवत. बहिणाबाईंच्या ओव्या म्हणजे तत्वज्ञान. कोणालाही न पडलेले प्रश्न त्यांना पडतात. दळणाच्या दगडातून पीठ येतं तर मग त्याचं नाव जातं असं का? जात्याला जातं म्हणायला त्या तयार नाहीत. जातं म्हणून दळणाच्या दगडाचा मी अपमान करणार नाही हे त्यांचं म्हणणं. अरे जोडता तोडलं त्याला नातं म्हणू नये, ज्यातून येतं पीठ त्याला जातं म्हणू नये. जात्याला त्या घरोटा म्हणतात. दळताना येणारा घरघर आवाज त्यांना आपलासा अभय देणारा वाटतो. त्या जात्यावर त्यांची नितांत श्रद्धा आणि माया. मदत करणाऱ्या प्रत्येक माणसावरच नाही तर निर्जीव वस्तूंवरही प्रेम करा असंच त्या शिकून गेल्या. माझं सुख माझं सुख हंड्या झुंबर टांगलं, माझं दुःख माझं दुःख तळ घरात डांबलं. स्वतःचं दुःख प्रकाशात आणू नका, त्यावर समाज उलट सुलट चर्चाच करील. पण आपलं सुख मात्र गोंजारा, त्यातून आणखी सुखाची प्राप्ती होईल हेच त्या सांगतात. अरे संसार संसार, खोप्यामध्ये खोपा, मन वढाय वढाय, धरित्रीच्या कुशीमध्ये बिना कपाशीनं उल, या आणि अशा अनेक त्यांच्या कविता अजरामर झालेल्या आहेत. पण त्यांच्या तरल बुद्धीचा उच्चांक म्हणजे त्यांच्यासारख्या निरक्षर स्त्रीनं लिहिलेली माझी माय सरस्वती ही कविता कोणत्याही पिढीला, वयाला, परिस्थितीला लागू पडणारी. म्हणूनच जुन्यात चमकेल, नव्यात झळकेल अशी 52 कशी हे बोल सार्थ ठरतात.
1: श्रोते हो, आत्ताच आपण विचार पुष्प ऐकलत. या मालिकेत आज कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जन्मदिनानिमित्त चिंतन आपण ऐकत होतात. लेखन होतं वसुंधरा कुलकर्णी यांचा, वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 6:45 झाले आहेत. आता आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर लगेचच 6:50 आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आता आम्ही मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण श्वसन नलिकेशी संबंधित आजार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध श्वसन रोगतज्ञ डॉक्टर समीर अरबट. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. गेल्या दोन भागांमध्ये बरीच माहिती आपण जाणून घेतली आहे. आजच्या भागात सांगाल की श्वसन नलिकेमध्ये ज्या ॲलर्जीज होतात त्या नेमक्या कुठल्या असतात?
1: ॲलर्जी हा एक प्रकारचा आपल्या शरीराचा हायपर रिस्पॉन्स असतो. साधारण भाषेत कुठलाही व्यक्ती धूळ मातीच्या संपर्कात येतो किंवा वातावरण बदलतं तर त्याला दोनदा सर्दी किंवा खोकला होणार. परंतु ज्याला ॲलर्जी आहे त्याला तोच त्रास 2 आठवडे किंवा 2 महिने चालणार. तर आपल्या शरीराचा हायपर रिस्पॉन्स असतो. ॲलर्जी स्किनवर असेल तर खाज होते, रॅश येते, डोळ्यात असले तर डोळे खाजवणे, पाणी येणे, नाकात असेल तर नाक बंद होणे, शिंका येणे, सतत डोकं दुखणे जे सायनसायटिसचं लक्षण असतं, घशात असेल तर घसा खरखर करणे, खोकला येणे आणि श्वास नलिकेत ॲलर्जी असेल तर त्यामुळे पण खोकला किंवा दमा येऊ शकतो. तर दमा आणि खोकला हे आपले श्वास नलिकेचे ॲलर्जी रिॲक्शन असतात. तर ज्यांना कोणाला ॲलर्जीचा त्रास असतो त्यांना ॲलर्जी टेस्ट करून ॲलर्जीची माहिती घेणे, ॲलर्जीला चांगल्याने ट्रीट करणे गरजेचं असतं. कारण हाच ॲलर्जीचा त्रास पुढे जाऊन सिव्हिअर

0: अस्थमा म्हणजे दम्याचा अटॅक पण किंवा लंग अटॅक करू शकतो.
1: आपण एक बघतो की बऱ्याच लोकांना कफ जमा होतो घशात, तर हे सर्वसामान्य लक्षण आहे का? इग्नोर केलं तर चालतं का?
0: नाही, एक कधी खोकला येणे किंवा शिंका येणे हे आपण इग्नोर करू शकतो, पण तुम्हाला समजा कफ जमा होत असेल, सतत कफ जमा होत असेल, त्याचे बरेचसे कारण असू शकतात. ॲलर्जी स्वतः एक कारण असू शकतं, कारण जेव्हा केव्हा वातावरणात बदल होतो तेव्हा आपल्या आजूबाजू जे हवेत ओलवा असतो त्याच्यात बदल होतो, जो वातावरण असतं त्याच्यात बदल होतो. बरेचसे परागकण किंवा वेगळे पदार्थ असतात जे वातावरण बदलल्याने हवेत येतात, तर हा एक कारण असू शकतो. यासोबत तुम्हाला सतत कफ असेल तर हे एक इन्फेक्शनमुळे पण असा हा कारण असू शकतं. तर याला आपल्याला इग्नोर बिलकुल नाही करायचं आहे, याचं निदान लावणे आणि याचं ट्रीटमेंट घेणे खूप गरजेचं आहे.
1: डॉक्टर, आपल्या बोलण्यात आणखी एक टर्म आली, ती म्हणजे लंग अटॅक. तर लंग अटॅक नेमकं काय असतं?
0: लंग अटॅक हे एक खूपच कॉमन एंटिटी आहे जी बरेचदा बरेच लोकांना होते, परंतु जेवढी आपल्याला सिरियसनेस एक हार्ट अटॅकची आहे तेवढी लंग अटॅक बद्दल नाही राहत. तर जेव्हा केव्हा तुम्हाला लंग्सशी श्वासनळिकेशी संबंधित कुठलाही आजार एकदम वाढून येतो, जेव्हा तुमची श्वासनळिका रुंदीला खूप लहान होऊन जाते, तुम्हाला अस्थमा किंवा सीओपीडीचा अटॅक येतो, याला आम्ही लंग अटॅक म्हणतो. हा एक लाईफ थ्रेटनिंग ही वेळ असते जेव्हा तुमच्या लंग्समध्ये ऑक्सिजन घेण्याची क्षमता खूप कमी होऊन जाते आणि तुमच्या जीवाला धोका असतो. तर यावेळी तुम्हाला अर्जंट ट्रीटमेंट घेणे आणि लंग अटॅक पासनं वाचण्यासाठी प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स रेग्युलरली घेणे खूप गरजेचं आहे.
1: डॉक्टर, याची काही लक्षणं असतात?
0: तुम्हाला समजा दम सतत सुरू असेल आणि तो दम जेव्हा खूप वाढून येतो किंवा खूप जोराने खोकला सुरू असेल आणि तो खोकला थांबत नाही, तर हे लंग अटॅकचे लक्षणं असू शकतात. परंतु बरेचदा हेच लक्षणं साधारण सर्दी खोकल्यातही असतात म्हणून लोकांना माहिती होत नाही. तर जेव्हा केव्हा तुम्हाला खूप दिवसांपासनं दमा असेल तर त्याचा आधी निदान लावणे गरजेचं आहे, कारण एकदा लंग अटॅक आला तर तेव्हा बरेचदा डॅमेज जो आहे तो इरिव्हर्सिबल होऊन जातो.
1: डॉक्टर, स्मोकिंग किती घातक असतं श्वसन नलिकेसाठी?
0: आतापर्यंत जेवढी काही रिसर्च किंवा माहिती आहे त्याच्यामध्ये स्मोकिंग सगळ्यात प्रूवन एक कारण आहे ज्याच्यामुळे तुम्हाला हार्ट लंग्स ब्लड वेसलचे आजार होतात. आणि रेस्पिरेटरी सिस्टीमसाठी सगळ्यात धोकादायक हे स्मोकिंग कुठल्याही प्रकारे, तुम्ही सिगरेट, बिडी किंवा वेपिंग किंवा हुक्का, यापैकी कुठलाही प्रकारचं स्मोकिंग तुमच्या लंग्सला खराब करू शकतं. आणि आजकाल सेकंड हँड स्मोक म्हणजे जो व्यक्ती स्वतः धूम्रपान करत आहे त्याच्या परिसरात जे लोक आहे, लहान मुलं जे आहेत, त्यांना मोठं झाल्यावर जे लंग्सवर दुष्परिणाम दिसतात ते सेकंड हँड स्मोकिंगमुळे असतात. तर सेकंड हँड स्मोक पण खूप एक धोकादायक आहे स्मोकिंगशी संबंधित.
1: डॉक्टर समीर अर्बट, आपण इथे आलात आणि श्वसन नलिकेशी संबंधित आजार याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार. श्रोते हो, श्वसन नलिकेशी संबंधित आजार या विषयावर सुप्रसिद्ध श्वसन रोग तज्ञ डॉक्टर समीर अर्बट यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो नमस्कार. परिसर कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी रोहिणी सूर्यवंशी अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर माहिती, आणि ही माहिती देतील गौरव अंबारे. श्रोते हो या कार्यक्रमाचा तिसरा भाग ऐकूया.
1: मित्रांनो, आधीच्या भागात आपण घरोघरी पाण्याच्या छोट्या छोट्या सवयी बदलून पाणी कसे वाचवायचे याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेतली. आजच्या भागात आपण पावसाचे पाणी शास्त्रीय दृष्ट्या कसे साठवायचे, म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग कसे करायचे हे सोप्या भाषेत जाणून घेऊया. मित्रांनो, जेव्हा पावसाळा येतो तेव्हा आभाळातून पडणारा प्रत्येक थेंब हा निसर्गाने आपल्याला दिलेला अनमोल

0: बसत असतो. पण दुर्दैवाने आपण त्याचं काय करतो बरं? आपल्या घराच्या इमारतीच्या छतांवर पडणारं पाणी हे पाईपद्वारे थेट रस्त्यावर किंवा गटारात सोडून देतो. ते पाणी गटारात जातं, घाण होतं आणि शेवटी वाहून निघून जातं. उन्हाळ्यात मात्र आपण त्याच पाण्यासाठी तरसतो. या समस्येवरचा सर्वात उत्तम, सोपा आणि कायमस्वरूपी उपाय म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग. आता हे नाव ऐकायला खूप टेक्निकल किंवा कठीण वाटलं, पण ही संकल्पना अतिशय सोपी आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे दुसरं काहीही नसून आपल्या छतावर पडणारं पावसाचं शुद्ध पाणी गोळा करणं, ते फिल्टर करणं आणि जमिनीत जिरवणं किंवा टाकीत साठवणं. हे नक्की कसं केलं जातं? याचे प्रामुख्याने दोन मार्ग आहेत. जमीन पुनर्भरण, ग्राउंड वॉटर रिचार्ज. आपल्या इमारतीच्या किंवा घराच्या छतावर जो पाईप असतो, तो पाईप रस्त्यावर न सोडता जमिनीखाली एक छोटा खड्डा, रिचार्ज पीठ तयार करून त्यात सोडला जातो. या खड्ड्यात वाळू, बारीक खडी आणि कोळसा याचा थर असतो, जो नैसर्गिक फिल्टरसारखा काम करतो. जेव्हा पावसाचं पाणी छतावरून या पाईपद्वारे खड्ड्यात जातं, तेव्हा ते फिल्टर होऊन थेट जमिनीच्या पोटात जातं. यामुळे आपल्या परिसरातील जमिनीची पाण्याची पातळी, ग्राउंड वॉटर लेवल, कमालीची वाढते. परिणामी आपल्या परिसरातील विहिरी आणि बोरवेल उन्हाळ्यात सुद्धा पाण्याने भरलेल्या असतात. टाकीमध्ये साठवून स्टोअर टँक जर तुमच्याकडे मोठी टाकी असेल, तर छतावरचं पावसाचं पाणी थेट फिल्टर करून त्यात टाकीत साठवता येतं. हे पाणी तुम्ही कपडे धुण्यासाठी, भांडी घासण्यासाठी आणि योग्य रीतीने प्रक्रिया करून पिण्यासाठी सुद्धा वापरू शकता. आता असा विचार करा, जर आपल्या परिसरातल्या प्रत्येक सोसायटीने, प्रत्येक घराच्या मालकाने आपापल्या इमारतीवर हे रेन वॉटर हार्वेस्टिंगचं मॉडेल बसवलं, तर काय होईल? पहिला फायदा म्हणजे उन्हाळ्यात आपल्या परिसराला पाण्याचा एकही टँकर मागवावा लागणार नाही. टँकरवर होणारे हजारो रुपये टँकरवर खर्च होणारे हजारो रुपये वाचतील. दुसरा फायदा म्हणजे पावसाळ्यात रस्त्यावर जे पाणी साचून ट्रॅफिक होतं किंवा सखल भागात पाणी भरतं, ती समस्या कायमची नष्ट होईल. रेन वॉटर हार्वेस्टिंग ही केवळ एक आधुनिक पद्धत नाही, तर ती आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. जर आपण आज पाऊस पडताना ते पाणी जमिनीत जिरवलं, तरच जमीन उन्हाळ्यात आपल्याला पाणी परत देईल. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण जलसंवर्धन काळाची गरज या विषयावर जाणून घेतलं गौरव अंबारे यांनी दिलेल्या ह्या माहितीतून. मंडळी, आताच आपण या कार्यक्रमाचा तिसरा भाग ऐकलात. श्रोते हो, आजच्या आपल्या परिसर कार्यक्रमाचा विषय होता जलसंवर्धन. या विषयाबरोबरच आजच्या परिसर कार्यक्रमात आज इथेच रजा घेतोय. नमस्कार.
2: आकाशवाणी संप्रती वार्ता.

FM 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. आत्ताच आपण आरोग्य धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलेत. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे FM 101.5 MHz वर. 6:56 झाली आहेत. जाणून घेऊया दिनविशेष.

श्रोते हो, आजच्याच दिवशी 1999 साली शतकातील शेवटचे खग्रास सूर्यग्रहण झाले होते. 1950 साली आजच्याच तारखेला रशियन अभियंते AN-94 रायफलचे रचनाकार गेनाडी निकोनो यांचा जन्म झाला होता. आज क्रांतिवीर खुदिराम बोस यांचा स्मृतिदिन. 1908 साली आजच्याच तारखेला त्यांचं निधन झालं होतं. मानव वंशशास्त्रज्ञ डॉक्टर इरावती कर्वे यांचाही आज स्मृतिदिन. 1970 साली त्यांचं निधन झालं होतं.

0: त्रिनिदा डियन ही इंग्रजी कादंबरीकार आणि निबंधकार, नोबेल पुरस्कार प्राप्त असणारे व्ही एस नायपॉल यांचाही आज स्मृतिदिन. 2018 साली त्यांचं निधन झालं. एकोणीसशे 1937 साली अमेरिकन उद्योगपती, आंतरराष्ट्रीय डेटा ग्रुप कंपनीचे संस्थापक पॅट्रिक जोसेफ मॅकन गवर्न यांचा जन्मदिन आज आहे. 1937 साली त्यांचा जन्म झाला होता. डच चिकित्सक आणि शैक्षणिक नोबेल पुरस्कार प्राप्त असलेले क्रिस्तियान इझकमन यांचाही आज जन्मदिन. 1858 साली त्यांचा जन्म झाला, तो आजच्याच तारखेला. एकोणीसशे 1943 साली सी डी देशमुख हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गव्हर्नर झाले, ते आजच्याच दिवशी. 1877 साली अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ हॉल यार्ट यांनी मंगळाच्या फोबॉस व डिमॉस या चंद्राचा शोध लावला. हे संशोधन त्यांनी आजच्याच तारखेस 1877 साली केलं होतं. बारा वर्षाखालील मुलांच्या राज्यस्तरीय जलद बुद्धिबळ स्पर्धेत नवी दिल्ली येथील 6 वर्षे वयाच्या परिमार्जन नेगी यांनी विजेतेपद मिळवले होते. ही स्पर्धा जिंकणारा तो सर्वात छोटा खेळाडू ठरला. ही स्पर्धा आजच्याच दिवशी 1999 साली घेण्यात आली होती. आफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि डॉक्टर नेल्सन मंडेला यांच्या निकटवर्ती सहकारी डॉक्टर फातिमा मीर यांचा विश्व गुर्जरी देऊन पुरस्कार जाहीर करण्यात आला, तो आजच्याच दिवशी 1994 साली. तर श्रोतेहो, असे होते आजचे विशेष दिनविशेष. आपण ऐकताय आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 7 वाजलेत. आमची या पुढची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.

0: आकाशवाणी अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्ज वर सुमधुर संगीत मनोरंजक कार्यक्रम आणि सोबतीला मुलाखती पण ऐकत राहा आकाशवाणी अमरावती केंद्र।
1: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जासरे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली। झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत।
2: आपला इतिहास अतिशय उज्ज्वल आहे। आपल्या देशात वैदिक काळापासूनच गार्गी मैत्रेयी यांच्यासारख्या विदुषी होऊन गेल्या। आपल्या भारतातच राणी लक्ष्मीबाई चांद बीबी यासारख्या वीरांगणा झाल्या। या महाराष्ट्रात जिजाऊ मासाहेबांसारख्या कर्तृत्व संपन्न माता झाल्या। आणि आज जर आपण कन्याभ्रूण हत्या करायला लागलो तर अशा स्त्रीरत्न आपल्याला कुठून मिळणार? जरा विचार करा। आपलं भविष्य अंधकारमय करू नका। माता, मुलगी, बहीण, पत्नी या आपल्या संस्कृतीचा गौरव आहेत। त्यांचा सन्मान, त्यांची सुरक्षा हे आपलं आद्य कर्तव्य आहे।
3: आकाशवाणी अमरावती,
4: स्वरांची गुंफण, संगीताची मैफिल,
3: ज्ञान आणि मनोरंजनाचा एकत्रित मिलाफ।

0: एकाकी मनाला भावनांची साथ,
1: गीत संगीत आणि मुक्त संवाद,
0: तुमची आमची आपणा सर्वांची आकाशवाणी अमरावती।
1: ऐकत रहा सदैव आणि दररोज 101.5 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी अमरावती केंद्र।

0: आणि हा आवाज. गेल्या 75 वर्षापासून आपल्या मनात रुंजी घालतोय. ऐकत रहा अमरावती आकाशवाणी 101.5 MHz वर.
1: गाव आणि शेती मातीशी नातं सांगणारा कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेतशिवार ऐकायला विसरू नका. दर गुरुवारी सकाळी 10 वाजता आकाशवाणी अमरावती 101.5 MHz वर.

0: वेद सांगण्याकरता आम्ही आपल्याकरता घेऊन आलो आहोत न्यूज ऑन AIR ॲप, खास आपल्याकरता. जगात कधीही कुठेही आणि कोणत्याही वेळेस आपण आपल्या आवडीचे कार्यक्रम नक्की ऐकू शकता. चला तर मग डाउनलोड करा न्यूज ऑन AIR हा ॲप.
1: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
2: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
1: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
2: आजच संपर्क करा.
3: झाडाविना ढग गेले, ढगाविना पाणी गेले, पाण्याविना शेती गेली, शेतीविना समृद्धी गेली, समृद्धीविना सारे हवाल दिल झाले. इतके सारे अनर्थ वृक्षतोडीने केले. निसर्ग हा म्हणून कोपला, त्याची जाणीव ठेवा. श्रोते हो, त्यासाठीच संदेश हा, झाडे लावा, झाडे जगवा.

0: तुम्ही कधी दोन्ही डोळ्यांवर हात ठेवून हे जग बघितलंय? अंधार अंधार आणि फक्त अंधार।
1: खरे, ईश्वराने दिलेलं हे जीवन इतरांसाठी सुद्धा लाभदायी व्हावं।
0: दुःखी बांधवांना सुख देण्याचा प्रयत्न करूया। दृष्टीहीन दिव्यांग बांधवांनाही हे जग बघण्याचा अधिकार आणि संधी दिली तर?
1: चला तर मग त्यांच्याही जीवनामध्ये प्रकाश आणूया।
0: मृत्यूनंतरही जग बघूया। चला नेत्रदान करूया। आकाशवाणी अमरावती तर्फे

0: अहो थांबा,
1: काय म्हणतेस?
0: अहो पावसात निघणं आवश्यकच आहे का?
1: अगं जरुरीच आहे मला जाणं.
0: अहो अशा वातावरणात खरंच निघण्याची गरज आहे का? स्वतःची काळजी घ्यायला नको का? रस्ते निसरडे झालेत, बाहेर विजा पण चमकत आहेत.
1: विजा चमकत आहेत तर घेईल मी काळजी स्वतःची. मी कुठेही झाडाच्या आडोशाला थांबणार नाही. त्याच्यानंतर जर कुठे

0: तीन शेड असेल तिथेही मी थांबणार नाही, झालं तर मग?
1: हो श्रोते हो, अशा वातावरणात गाडी हळू चालवा, झाडांचा आडोसा घेऊ नका, कारण विजा झाडांवरच पडू शकतात, तेव्हा मोकळ्या जागेवर थांबा. तुमचं आमचं हे नातं असंच टिकवा, पावसातही आयुष्याचा आनंद घ्या.
0: आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.

0: दर वर्षी कित्येक जण रस्ते अपघातात बळी पडतात. कित्येकांना कायमचं अपंगत्व येतं. आपला अनमोल असा जीव गमावून बसतात.
1: जीवन इतकं मातीमोल आहे का आपलं? आपल्या कुटुंबाला पोरक करून निघून जाण्याची चूक करू नका.
0: वाहने हळू चालवा. वाहनांचा वेग नियंत्रित ठेवा.
1: वाहतूक नियमांचे पालन करा.
0: अल्पवयीन मुलामुलींच्या हातात वाहने देऊ नका. जीवन अनमोल आहे, स्वतःसाठी आणि इतरांसाठीही. ते जगायला शिका, गमवायला नाही. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.

0: तेच सांगण्याकरता आम्ही आपल्याकरता घेऊन आलो आहोत न्यूज ऑन AIR ऍप, खास आपल्याकरता. जगात कधीही कुठेही आणि कोणत्याही वेळेस आपण आपल्या आवडीचे कार्यक्रम नक्की ऐकू शकता. चला तर मग डाउनलोड करा न्यूज ऑन AIR हा ऍप.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 7:10 होत आहेत. प्रादेशिक मराठी बातमीपत्र आता आम्ही मुंबई केंद्राच्या स्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी पुणे संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। संसदेत कालही विविध मुद्द्यांवरून गदारोळ। लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब। विद्यार्थी आंदोलनाबाबत चर्चेला सरकार तयार असल्याची केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांची संसदेत माहिती। राज्यात विविध ठिकाणी तिरंगा यात्रेचं आयोजन। काल मुंबईत तर आज पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रा। आणि गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळेत सर्पदंशानं 3 विद्यार्थिनींचा मृत्यू। आता सविस्तर बातम्या। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या आणि अंतिम आठवड्याला कालपासून सुरुवात झाली। मात्र नीट पेपरफुटीवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह इतर विविध मुद्द्यांवरून गदारोळाचं सत्र सुरूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब झालं। दिल्लीत विद्यार्थी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या अवाजवी बळाच्या वापराचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्ष सदस्यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी केली। विधी आणि न्याय राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी न्यायाधिकरण सुधारणा विधेयक सादर केलं। विरोधकांच्या गदारोळातच हे विधेयक सभागृहात मंजूर झालं। त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं। राज्यसभेत काल बँकर्स बुक एव्हिडन्स म्हणजे बँक नोंदी पुरावा विधेयक 2026ला काल जुजबी चर्चेनंतर आवाजी मतदानानं मंजुरी देण्यात आली। यावेळी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला। लोकसभेनं हे विधेयक यापूर्वीच मंजूर केलं होतं। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक मांडलं। बँकिंग प्रणालीच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी वैधानिक चौकटीत आधुनिक काळानुरूप बदल करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे। तसंच बँकेच्या नोंदींची इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल प्रत पुराव्यासाठी ग्राह्य वैध आणि कायदेशीररित्या अंमलबजावणी योग्य असेल अशी तरतूदही या विधेयकात करण्यात आली आहे। राज्यसभेत काल कर आकारणी आणि इतर कायदे सुधारणा

विधेयकही संमत करण्यात आलं. लोकसभेनं हे विधेयकही यापूर्वीच मंजूर केलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक मांडलं. गोंधळामुळे राज्यसभेच्या कामकाजात वारंवार येणाऱ्या अडथळ्यांमध्येच ही विधेयक मंजूर करण्यात आली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. दरम्यान अलीकडेच झालेली विद्यार्थ्यांची आंदोलनं आणि त्याच्याशी संबंधित मुद्द्यांवर संसदेत सविस्तर चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचं केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काल सांगितलं. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर संसदेच्या आवारात ते पत्रकारांशी बोलत होते. गृहमंत्री अमित शाह प्रत्येक मुद्द्यावर उत्तर देण्यास तयार असल्याचं स्पष्टपणे सांगताना नागरिकांना वस्तुस्थिती जाणून घेण्याचा अधिकार असल्याचं रिजिजू यांनी नमूद केलं. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभागृहात शिस्त पाळून कामकाजात यापुढे अडथळा आणू नये असं आवाहनही त्यांनी केलं. विरोधकांनी सभागृहाचं कामकाज चालू दिल्यास गृहमंत्री अमित शहा यांना विद्यार्थी आंदोलनाबाबत निवेदन देणं आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांच्या सर्व शंकांचं निरसन करणं शक्य होईल असं रिजिजू म्हणाले. वेद हे केवळ प्राचीन ज्ञानाचं भांडार नसून विकासाची दिशा देणारं आणि भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जपणारं अमूल्य ज्ञान आहे. युवकांनी आधुनिक विज्ञानाचं शिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याबरोबरच प्राचीन ज्ञानापासून प्रेरणा घेत नवभारत घडवावा असं आवाहन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल नाशिक इथं एका कार्यक्रमात केलं. नाशिकच्या महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठान आयोजित चतुर्वेद संमेलन आणि राष्ट्रीय वेदशास्त्र पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते वेदाध्ययन क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. नवभारत घडवण्याची जबाबदारी आता प्रत्येक नागरिकाची आहे. ही जबाबदारी आपण पार पाडली तरच हातातील तिरंग्याला खऱ्या अर्थानं अर्थ प्राप्त होईल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं. मुंबईत वरळी इथं काल त्यांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रा काढण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. काही शक्ती देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये लुडबुड करून भारताची घोडदौड रोखायचा प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांना थोपवायची ताकद आजच्या भारतात आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष, मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम, मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल नागपूरमध्ये तिरंगा वंदे मातरम प्रदर्शनाचं आणि नागपूर महानगरपालिकेच्या तिरंगा यात्रा स्टॉलचं उद्घाटन करण्यात आलं. नागपूर जिल्ह्यातल्या अस्थिव्यंग आणि कर्णबधिर दिव्यांगांना फडणवीस यांच्या हस्ते मोफत जयपूर फूट आणि इतर साधनांचं वाटपही करण्यात आलं. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज पुण्यातही तिरंगा यात्रा होणार आहे. डेक्कन परिसरातून दुपारी 3 वाजता ही यात्रा सुरू होणार आहे, त्यामुळे या परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. हरघर तिरंगा अभियानाअंतर्गत काल अकोल्यात तिरंगा यात्रा काढण्यात आली. परभणीतही आज तिरंगा सायकल आणि बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्या बीडमध्ये आणि शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षाच्या सर्व 8 खासदारांच्या शिष्टमंडळानं काल दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी राज्याशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. दुष्काळ, कांद्याचे दर, चंद्रभागा नदीतलं प्रदूषण इत्यादींसह या आपापल्या मतदारसंघातले प्रश्न या खासदारांनी पंतप्रधानांकडे मांडल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्य विभागातील रिक्त पदभरती आणि पदोन्नती प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काल एका बैठकीत दिले. पुणे विभागासह विविध विभागातील आरोग्य अधिकारी यावेळी उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, त्याचबरोबर अवकाश संशोधन आणि तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती मिळवावी या उद्देशानं भंडारा जिल्ह्यातील 41 विद्यार्थी इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी काल रवाना झाले. जिल्हाधिकारी सावंतकुमार यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या दौऱ्यासाठी जिल्ह्याच्या 7 तालुक्यांमधून विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलाई इथल्या अनुदानित आश्रम शाळेत विषारी सापानं दंश केल्यानं 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. अन्य 2 विद्यार्थिनींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून एका अत्यवस्थ विद्यार्थिनीला काल दुपारी हेलिकॉप्टरनं नागपूरला

चालवण्यात आलं. या प्रकरणी संस्थाध्यक्षांनी आश्रमशाळेच्या अधीक्षिकेला निलंबित केलं आहे. या घटनेची प्रशासनानं गंभीर दखल घेतली असून विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत संबंधित संस्था आणि उत्तरदायी व्यक्तींची जबाबदारी निश्चित करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार आहे. यासाठी नाशिक आणि नागपूर इथल्या आदिवासी विकास आयुक्तालयाची पथकं काल घटनास्थळी पोहोचली. गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनींच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं, तसंच आश्रमशाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची शासकीय मदत देण्यात येणार असून त्यापैकी 1 लाख रुपयांची तत्काळ मदत देण्यात आली, तसंच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी अतिरिक्त 5 लाख रुपयांची मदत मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केला जाणार आहे. इतर शासकीय योजनातूनही आवश्यक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं जयस्वाल यांनी सांगितलं. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, पेठ, सुरगाणा या तालुक्यांमध्ये अद्यापही सौम्य भूकंपाच्या धक्क्यांचं सत्र सुरू आहे. काल दिवसभरात आणि रात्री या परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राकडून या धक्क्यांची नोंद घेण्यात आली आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आबासाहेब कोळपे यांचं काल राहत्या घरी वृद्धापकाळानं निधन झालं. ते 102 वर्षांचे होते. मराठवाडा मुक्ती संग्रामात कोळपे यांची भूमिका महत्वाची होती. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील चिंचाळा हे त्यांचं मूळ गाव आहे. त्यांच्या पार्थिवावर काल संध्याकाळी चिंचाळा इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. उत्तराखंडमध्ये कर्तव्य बजावत असताना बुलढाणा जिल्ह्यामधील चिखली तालुक्यातल्या 36 वर्षीय जवान हरिदास कापसे यांना वीरमरण आलं. कापसे यांच्या पार्थिव देहावर काल सकाळी त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. जालन्याचे ज्येष्ठ चित्रकार श्रीधर अंभोरे यांचं काल निधन झालं. ते 79 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे एका वैशिष्ट्यपूर्ण कलाशैलीचा एक महत्वाचा अध्याय संपल्याची भावना कला साहित्य क्षेत्रातून व्यक्त होत आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेत कालही विविध मुद्द्यांवरून गदारोळ. लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. विद्यार्थी आंदोलनाबाबत चर्चेला सरकार तयार असल्याची केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांची संसदेत माहिती. राज्यात विविध ठिकाणी तिरंगा यात्रेचं आयोजन. काल मुंबईत तर आज पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रा. आणि गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळेत सर्पदंशानं 3 विद्यार्थिनींचा मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोते हो पंडित उनके लिए आकाशवाणीचा अमरावती केंद्र फॅम 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा 7:21 झालेली आहेत. पुढची उद्घोषणा थोड्याच वेळात.

0: तेच सांगण्याकरता आम्ही आपल्याकरता घेऊन आलो आहोत न्यूज ऑन AIR ऍप, खास आपल्याकरता. जगात कधीही कुठेही आणि कोणत्याही वेळेस आपण आपल्या आवडीचे कार्यक्रम नक्की ऐकू शकता. चला तर मग डाउनलोड करा न्यूज ऑन AIR हा ऍप.
1: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जासरे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली. झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत.

0: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस।
1: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत। आमचा पत्ता:
0: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती।
1: आजच संपर्क करा।
2: ही तर फक्त तुमच्या आणि आमच्या क्षणातील कहाणी, तुमच्या आमच्यातले हे क्षण, हेच तर आयुष्यातले सुखद साठवण।

0: चला तर मग श्रोते हो, वेचूयात ते अनमोल असे क्षण अमरावती आकाशवाणीच्या 101.5 मेगाहर्ट्ज वर।
1: हळूहळू गावाच्या गाव मोठमोठ्या सिमेंट जंगलात हरवलेत। गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे। ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंड गार गार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया, आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात। आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ।
0: श्रोते हो, आपण ट्यून केलंय आकाशवाणीचा अमरावती केंद्र FM 101.5 मेगाहर्ट्ज वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। 7:25 झाली आहेत। दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आता आम्ही मुंबई केंद्राच्या स्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत।

श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मतदार यादीमध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख, फोटो किंवा इतर माहितीमध्ये सुद्धा काही अडचण असेल, त्रुटी असेल, त्यावेळेस दुरुस्त करणं हे अत्यंत आवश्यक आहे. ही प्रक्रिया कशी करायची, त्यासाठी कोणती काळजी घ्यायची आणि कशा पद्धतीनं या संपूर्ण SIR मोहिमेचा आपण नागरिक म्हणून लाभ घेतला पाहिजे, याच विषयी आज दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी पुन्हा एकदा

0: आपल्या सोबत आहेत अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: ही सगळी एसआरची मोहीम आहे म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षणची. यामध्ये मतदानाच्या वेळेस समजा परराज्यात किंवा दुसरीकडे कोणी शिक्षणासाठी गेला असेल किंवा नोकरी करत असेल तर त्यावेळेस त्यांची सुद्धा धावपळ होते किंवा मग कळत नाही काय करावं कशा पद्धतीने मतदानाला पोहोचावं तर यासाठी सुद्धा काय आहे म्हणजे कशा पद्धतीने सुविधा दिली जाते.
2: शिक्षणासाठी आपण दुसऱ्या राज्यामध्ये राहत असेल महाराष्ट्राच्या आत सुद्धा दुसऱ्या ठिकाणी राहत असेल आपल्याला दोन ऑप्शन आहेत. तुमचं मूळ गाव कुठे आहे तिथे तुमचं नाव ठेवू शकतात किंवा तुम्ही कुठे शिक्षण घेत आहात तिथे तुमचं नाव ठेवू शकतात. तुम्हीच ठरवायचे आहेत कारण शिक्षणासाठी तुम्ही तात्पुरतं गेलेलं आहे म्हणून आपल्याला संधी आहेत. परंतु नोकरीसाठी तात्पुरतं गेलं असेल तर त्या नाव आहे त्या ठिकाणी तुमचं नाव ठेवावे. परंतु नोकरीसाठी कायमस्वरूपी इतर राज्यामध्ये गेलं असेल तर नवीन ठिकाणी तुमचं नाव नोंद करून घेणे अपेक्षित आहे.
0: यामध्ये नवीन मतदार जो आहे म्हणजे 18 वर्ष पूर्ण करतोय आणि मतदानाचा हक्क त्याला आता मिळतोय त्या युवकांसाठी पूर्ण त्यांची सगळी जी माहिती वगैरे भरण्यासाठी त्यांनी काय करावं आणि त्यांच्यासाठी काय सुविधा आहे.
2: युवक आपल्या देशाचा मोठा महत्वाचा घटक आहेत. आपल्या मतदारांच्या संख्येमध्ये मोठा भाग आहे. प्रत्येक युवकांनी नोंदणी करून घेत नाही त्यांच्यामुळे त्यांच्या संख्या कमी दिसतात. आकडेवारी काढलं तर 18 ते 21 मध्ये किती मतदार असणे अपेक्षित आहे त्यापेक्षा कमीच असतात नोंदणीमध्ये. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे तुमच्या 18 झालं तर तात्काळ नोंदणी करावे. 24 नंतर आपण 18 झाला असेल तर आपल्याला संधी आता ऑगस्ट पासून उपलब्ध होणार आहे. आपण नोंद करून घ्यावे. आणखीन 1 वर्षामध्ये तुम्ही होत असेल त्याने सुद्धा अडवान्स अर्ज भरू शकतात. तेव्हा तेव्हा तुमच्या 18 होतील आम्ही नाव यादीमध्ये घेणार आहेत. आपण या देशाच्या महत्वाचा घटक आहात. प्रत्येक मतदारांचे अधिकार आहेत. आपल्या शासन कोण चालवणार या निवडण्याचा अधिकार तुम्ही मतदार यादीमध्ये असेल तरच आहे. म्हणून आपले नाव घ्यावे आणि प्रत्येकाने निवडणुका वेळामध्ये मतदान करून आपल्याला काय योग्य वाटेल असं तुम्ही मतदान देऊ शकता. हे लक्षात ठेवून आपले नाव नोंद करून घ्यावे.
0: ही सगळी एसआरची मोहीम आहे म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षणची. तर मग राज्य निवडणूक आयोगातर्फे कशा पद्धतीनं हे उपक्रम राबवले जातात.
2: त्यांचे एक भागच आहे. आपल्यासोबत मी बसलेला आहोत. दिलखुलास मध्ये मी बोलत आहोत आणि सर्व वर्तमानपत्र मध्ये माहिती देत आहे आणि काही इंटरव्ह्यूज दिलेले आहेत. आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सर्व प्रयत्न आम्ही करत आहोत. आपण सुद्धा आपल्याला काही माहिती असेल तर येऊ शकतात. वेबसाईटला भेट द्या. तिथे आम्ही काय काय लोकांच्या मनामध्ये प्रश्न येत आहेत ते मराठी आणि अंग्रेजी हे दोन्ही भाषांमध्ये ठेवलेलं आहे. तिथे जाऊन आपण पाहू शकतात. आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत. आणखीन जास्त करणार आहोत. ग्रामीण भागामध्ये जेवढा जेवढा आमचं काम पूर्ण झालेलं आहे शहरी भागामध्ये आणखीन काम शिल्लक आहेत ते आणखीन आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.
0: सर एवढी सुलभ प्रक्रिया आहे एसआयआरची मात्र तरी सुद्धा एसआयआर मोहिमेबाबत खूप अफवा आहेत किंवा लोकांमध्ये गैरसमज आहेत तर मग अशा वेळेस लोकांनी सुद्धा या अफवा टाळण्यासाठी यापासून कसं दूर राहिलं पाहिजे आणि ह्या अफवा सुद्धा ज्या पसरत आहेत त्या सुद्धा कोणकोणत्या आहेत.
2: 2-3 अफवा आहे. एक आहे की लोकांना वाटते की मतदारांच्या नाव वगळण्यासाठी मोहीम राबवत आहेत. आता अस्तित्वात असलेले पात्र मतदारांचे नाव वगळण्यासाठी मोहीम नसून मी त्याला 4 आपल्याला सांगितलं होतं की ते राहत नाही तिथे किंवा स्थलांतर झालेले आहेत मृत्यू झालेले आहेत किंवा दुबार नाव आहेत. यांचं नाव वगळण्यासाठी मोहीम असून पात्र नागरिकांना वगळण्याची मोहीम नाहीये. दुसरा नागरिकत्व आम्ही तपासतो. ते नागरिक नसेल तर त्यांचे नाव वगळण्यात येतील. बाकी सर्व नागरिकांच्या नाव तिथे राहणारच आहे. तिसरा एक अफवा आहे असा लोकांना वाटते की माझं जुळवणी झालं नसेल मॅपिंग झालं नसेल माझं नाव वगळण्यात येतील. तसा नाही. जुळवणी झालं तर कागदपत्राची गरज नाही. आपल्याकडे जुळवणी होत नसेल काही कारणामुळे होत नसेल सापडत नाही काही कारणामुळे त्याबाबत काळजी घेण्याची गरज नाही. आयोगाने सूचित केलेले कागदपत्र आपण आपल्याकडे तयार ठेवावे. आपले नाव यादीमध्ये चालू राहणार आहे. तर म्हणून कुठल्या अफवामध्ये आपण विश्वास ठेवायचा नाही तर आपण यांच्यामध्ये सहभाग घ्यावे मदत करावे. आमचा उद्देश आहे कुठलेही पात्र नागरिक या यादीमधून वगळू नाही

0: चुकीच्या व्यक्तीच्या नाव यादीमध्ये असू नये. हे आमचे घोषवाक्य आहेत. म्हणून कुठले पात्र नागरिकांच्या नाव यादीमधून आम्ही वगळणार नाही.
1: आणि कुठल्याही अडचणी किंवा तक्रारी असतील तरी सुद्धा नागरिकांसाठी सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत.
0: होय,
1: हेल्पलाईन नंबर आहे, वेबसाईट आहेत, तक्रार निवारण कक्ष सुद्धा इथे कार्यरत आहेत. तर त्यामुळे त्या सुद्धा कुठलीही अडचण असली तरी सुद्धा बीएलओ त्यांच्याकडनं तर ती होणारच आहे दुरुस्त. पण मात्र त्या पुढे पण जाऊन नागरिकांचा सहभाग या सगळ्या मोहिमेमध्ये फार आवश्यक आहे आणि तो कशा पद्धतीने त्यांनी राबवला पाहिजे.
0: नागरिकांच्या दोन तीन महत्वाचे कर्तव्य आहेत. पहिला विषय आहे की आपण बीएलओ येताना त्यांना माहिती देण्यासाठी आपल्या जुळणीच्या माहिती शक्य असेल तर आपण शोधून ठेवावे आपल्याकडे, जेणेकरून बीएलओ आले आले माहिती घेणार, तुमच्या सही येऊन जाणार. त्या वितरित आपले स्वतःच्या माहिती तयारी ठेवा. कुठलंही कागदपत्र आता देण्याचा गरज नाही, तो पहिला विषय आहे. शहरी भागामध्ये मोठा विषय आहे की सोसायटीमध्ये आत येण्यासाठी काही वेळामध्ये लोकांना त्रास होतात, तथा त्रास होऊ नये त्यासाठी आपण सोसायटीला सांगून बीएलओ व्यवस्थित आत येऊ शकतात, त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट होतील असा काळजी घ्या. आणि आपण नोकरीवर असेल, रेग्युलर वीकडे मध्ये आपल्या फॉर्म भरणे शक्य नसेल, आपण कृपया शनिवार रविवार त्यासाठी थांबून हे पूर्ण प्रक्रिया पार पाडावे, जेणेकरून आपल्या नाव मतदार यादीमध्ये राहतील.
1: या एसआयआर मोहिमेबाबत म्हणजे विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेबाबत आपण राज्य निवडणूक आयोगातर्फे एवढे छान काम करताय, या मतदारांना आपण काय संदेश द्याल?
0: 20 वर्षापेक्षा जास्त झालेलं आहे मागच्या पुनरीक्षणच्या नंतर. 2002 मध्ये या राज्यामध्ये आपण पुनरीक्षण राबवलं, आपण 24 वर्षाच्या नंतर राबवत आहेत. काही मतदारांच्या मनामध्ये शंका होते की यादीमध्ये नाव अपात्र लोकांच्या नाव आहेत, डुप्लिकेट नाव आहे, दोन तेनवेळ नाव आहे, किंवा मृत्यू झालेले लोकांचं नाव आहे, असा तक्रार होते. हे तक्रारचं निराकरण करण्यासाठीचे पुनरीक्षण मोहीम राबवत आहेत. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे, आपण स्वतःच आपल्याकडून काय अपेक्षित आहे माहिती पुरवावे, ग्रहणापत्र सही करून द्यावे, आपले काम झाल्यानंतर इतरांना सुद्धा मदत करावे. आपल्या बाजूमध्ये असलेले लोकांना माहिती नसतात, त्यांना जुळवणीच्या माहिती शोधून काढणे कठीण असू शकतात. कसा विमानामध्ये सांगतात पुटीवर ऑक्सिजन मास्क फर्स्ट आणि त्यांच्या नंतर इतराच्या मदत करावे, तसा आपण सर्व आपल्या जुळवणी एन्युमरेशन फॉर्मचा काम पूर्ण करा आणि त्यांच्या नंतर इतरांना सुद्धा मदत करा, जेणेकरून प्रत्येक पात्र नागरिकांचं नाव मतदार यादीमध्ये राहतील, असं आपण स्वतःच्या काळजी घ्या आणि इतरांना मदत करा.
1: तर श्रोते हो, अशा पद्धतीनं भारतीय निवडणूक आयोगातर्फे एसआयआर म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षण ही मोहीम राबवली जाते आणि यामध्ये कशा पद्धतीनं ही प्रक्रिया राबवली जाते, कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे, मतदारांसाठी कशी आवश्यक आहे ही सगळी गोष्ट, आणि यामध्ये सुद्धा एक प्रकारे आपण मतदार म्हणून एक भारतीय नागरिक म्हणून आपला हक्क बजावताना अधिकार बजावताना याला सहकार्य करणं सुद्धा कशा पद्धतीनं महत्वाचं आहे, या सगळ्याच विषयी अतिशय इत्यंभूत आणि विस्तृत माहिती आज आपण जाणून घेतली आणि ही माहिती आपल्याला दिली आहे अपर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर यांनी. सर, तुम्ही इथे आलात आणि एवढी छान आणि महत्वपूर्ण माहिती दिलीत, त्याबद्दल आपले मनापासून आभार.
0: आभार.
1: तर श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवा विषय घेऊन एका नव्या मान्यवरांसोबत. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आताच आपण दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे FM 101.5 MHz. आमची यापुढची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची. श्रोते हो ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 MHz वर अमरावती आकाशवाणी केंद्र.
2: किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय. ते म्हणतात, नीतीधर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं. इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो. खर तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही.

0: श्रोते हो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून FM 101.5 MHz. सकाळचे 7:40 झाली आहेत. अनुरूप विवाह संस्था प्रायोजित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा आता प्रसारित करीत आहोत.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
3: नमस्ते.
2: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघते की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत. मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
3: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत. मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही. त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे त्याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाहीत तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रीमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते. आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79-91, 1800-267-79-91, 1800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupvivaha.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासून आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
3: मी म्हटलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्य

0: त्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर.
1: बर
0: त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे.
1: ओके
0: याबरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे. पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच. या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होतंय आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं, म्हणजे आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असं जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता, शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-8091, 1800-267-8091, 1800-267-7991, वेबसाईट www.anurupvivaha.com. पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: श्रोते हो, आताच आपण अनुरूप विवाह संस्था प्रायोजित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा ऐकलात. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. पुढची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
4: आई भाई, अक्का, मामा आणि काका 100 गोष्टींपेक्षा एकच गोष्ट सांगतो, फक्त पैसे पाठवण्यासाठी QR स्कॅन करतात किंवा पिन टाकतात, पैसे मिळवण्यासाठी नाही.
5: RBI सांगते QR कोड स्कॅन करताना किंवा पिन टाकताना नीट लक्ष द्या.
3: FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणीचं अमरावती केंद्र. 7:45 झालेली आहेत. आनंद घेऊया नाट्य संगीताचा. नाट्य संगीताच्या कार्यक्रमात आपण सर्व रसिक श्रोत्यांचं स्वागत. सुरुवातीला ऐकवित आहोत कान्होपात्रा या नाटकातून हे पद. नीलाक्षी जुवेकर यांचा स्वर आहे. नावी कुलकर्णी यांची ही रचना. वसंत देसाई

श्रोते हो, आत्ताच आपण हे बंध रेशमाचे या नाटकातून पद ऐकलत वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात. शांताबाई शेळके यांची ही गीत रचना होती पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं संगीत. नाट्यसंगीताचा आनंद आपण घेत आहात आणि आता पुढे ऐका

श्रुतीहोया नंतर ऐकूया शेवटचं नाट्यगीत. जय जय गौरी शंकर या नाटकातून हे पद प्रसाद सावकार यांचा स्वर, विद्याधर गोखले यांची रचना, वसंत देसाई यांचं संगीत.

श्रोते हो, या नाट्यगीताबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम आता आम्ही इथे समाप्त करीत आहोत. नमस्कार. आपण ऐकताय आकाशवाणीचा अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, सकाळचे 8 वाजतायत. समाचार प्रभात हे हिंदीतून बातमीपत्र. सकाळी ठीक 8 वाजता 8:15 इंग्रजीतून मॉर्निंग न्यूज हे इंग्रजीतून बातमीपत्र आणि त्यानंतर 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. त्याआधी इंग्रजीतून आणि हिंदीतून दिलेलं बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. आणि श्रोते हो, सकाळी ठीक 8:40 आज संत सावतामाळी पुण्यतिथीनिमित्त समन्वित कार्यक्रम आपण ऐकणार आहात मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. तेव्हा सुरुवातीला ऐका समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

0: राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनाबाबत चर्चेला सरकार तयार असल्याची केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांची संसदेत माहिती. भारतात परदेशी नागरिकांच्या प्रवेशासाठी आणखी 11 आंतरराष्ट्रीय प्रवेश ठिकाणांची अधिसूचना केंद्र सरकारकडून प्रसिद्ध. कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती आणि पाठ्यवृत्तींसाठीचा निधी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलच्या माध्यमातून वितरित. कोलंबियात भूकंपामुळे 132 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू तर 570 जण जखमी. आणि नायजेरियात सुरू असलेल्या 23 वर्षांखालील राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत पहिल्याच दिवशी 17 पदकं जिंकत भारताची दमदार सुरुवात. आता सविस्तर बातम्या. अलीकडेच झालेली विद्यार्थ्यांची आंदोलनं आणि त्यांच्याशी संबंधित मुद्द्यांवर संसदेत सविस्तर चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचं केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काल सांगितलं. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर संसदेच्या आवारात ते पत्रकारांशी बोलत होते. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभागृहात शिस्त पाळून कामकाजात यापुढे अडथळा आणू नये असं आवाहनही त्यांनी केलं. विरोधकांनी सभागृहाचं कामकाज चालू दिल्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विद्यार्थी आंदोलनाबाबत निवेदन देणं आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांच्या सर्व शंकांचं निरसन करणं शक्य होईल असं रिजिजू म्हणाले. झारखंडमधील विद्यार्थी आंदोलक नेते देवेंद्रनाथ महातो यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काल रांचीमध्ये झालेल्या मोर्चाच्या वेळी जखमी झाल्यानंतर प्रकृती आणखी बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप महातो यांनी केला आहे. भारतीय जनता पक्षानं पोलिसांनी विद्यार्थ्यांविरुद्ध केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ झारखंड बंद पुकारला आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या आणि अंतिम आठवड्याला कालपासून सुरुवात झाली. मात्र नीट पेपर फुटीवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईसह इतर विविध मुद्द्यांवरून गदारोळाचं सत्र सुरूच राहिल्यामुळे लोकसभेचं कामकाज कालही दिवसभरासाठी तहकूब झालं. दिल्लीत विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या पोलिसांनी केलेल्या अवाजवी बळाच्या वापराचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्ष सदस्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी केली. विधी आणि न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी न्यायाधिकरण सुधारणा विधेयक सादर केलं. विरोधकांच्या गदारोळातच हे विधेयक सभागृह

संदर्भात मंजूर झालं, त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यसभेत काल बँकर्स बुक एव्हिडन्स म्हणजे बँक नोंदी पुरावा विधेयक 2026 जुजबी चर्चेनंतर आवाजी मतदानानं मंजुरी देण्यात आली. यावेळी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. लोकसभेनं हे विधेयक यापूर्वीच मंजूर केलं होतं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक मांडलं. बँकिंग प्रणालीच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी वैधानिक चौकटीत आधुनिक काळानुरूप बदल करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. तसंच बँकेच्या नोंदींची इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल प्रत पुराव्यासाठी ग्राह्य, वैध आणि कायदेशीररित्या अंमलबजावणी योग्य असेल अशी तरतूदही या विधेयकात करण्यात आली आहे. राज्यसभेत काल कर आकारणी आणि इतर कायदे सुधारणा विधेयकही संमत करण्यात आलं. लोकसभेनं हे विधेयकही यापूर्वीच मंजूर केलं आहे. निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक मांडलं. गोंधळामुळे राज्यसभेच्या कामकाजात वारंवार येणाऱ्या अडथळ्यांमध्येच ही विधेयकं मंजूर करण्यात आली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती आणि पाठ्यवृत्तींसाठीचा निधी काल वितरित केला. राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल म्हणजे NSP माध्यमातून हा निधी वितरित करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत 6,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना थेट रक्कम हस्तांतर म्हणजे DBT माध्यमातून 21 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मिळाला आहे. या प्रसंगी बोलताना चौहान म्हणाले की या शिष्यवृत्ती म्हणजे फक्त आर्थिक मदत नसून कृषी शिक्षणाला बळकटी देण्याचा आणि त्याला व्यावहारिक शिक्षण आणि संधींची जोड देण्याचा तो महत्वाचा भाग आहे. NSP आणि DBT या दोन प्रणाली एकत्रित आल्यामुळे शिष्यवृत्तींच्या निधीचं वितरण पारदर्शी, जलद आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्र सरकारनं परदेशी नागरिकांच्या प्रवेशासाठी आणखी 11 आंतरराष्ट्रीय प्रवेश ठिकाणांची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे ई विसाधारक परदेशी प्रवाशांना प्रवेशासाठीच्या ठिकाणांची संख्या आता 88 गेली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयानं याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. नवीन ठिकाणांमध्ये भोपाळ आणि तिरुपती इथल्या विमानतळांसह अटारी आणि आगरताळा इथल्या लँड पोर्ट्सचा समावेश आहे. नवीन प्रवेश ठिकाणांमुळे इलेक्ट्रॉनिक व्हिसा आकर्षक दिसेल आणि त्याचा वापर वाढेल असं गृह मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. नवीन प्रवेश ठिकाणांच्या समावेशामुळे परदेशी नागरिकांना ई व्हिसाच्या माध्यमातून भारतात आता 37 विमानतळ, 38 सागरी बंदर आणि 13 लँड पोर्ट्सवर प्रवेश करता येणार आहे. कोलंबियाच्या पश्चिम भागाला काल 7.4 रिक्टर क्षमतेचा भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपात किमान 132 लोकांचा मृत्यू झाला असून 570 जण जखमी झाले. भूकंपामुळे शेकडो इमारतींचं नुकसान झालं असून अद्याप अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. या भूकंपाचा केंद्रबिंदू राजधानी बोगोटाच्या पश्चिमेला सुमारे 400 किलोमीटर अंतरावर होता. कोलंबियाचे अध्यक्ष अबिलार्डे डेला एस्पिरेला यांनी देशभरात आणीबाणी जाहीर केली आहे. इक्वेडोर आणि पनामा या शेजारच्या देशांनाही भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत या महिन्यात अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. संघाच्या जागतिक प्रसार मोहिमेचा भाग म्हणून हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. 29 ऑगस्टला न्यूयॉर्क इथल्या मॅडिसन चौक गार्डन इथं एका कार्यक्रमाला मोहन भागवत संबोधित करणार आहेत. सुमारे 5,000 नागरिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात येणार आहेत. रक्षाबंधनाच्या सणाच्या निमित्तानं एकता, नागरी उत्तरदायित्व आणि सलोखा यांचा संदेश देण्यासाठी अहेड या संस्थेतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. अमेरिकेतील फेडरल न्यायालयानं उद्योगपती गौतम अदानी यांच्या विरुद्धच्या कथित लाच आणि गैरव्यवहार प्रकरणी दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द केले आहेत. फेडरल न्याय विभागानं याबाबत केलेल्या विनंतीवरून ब्रुकलिनचे न्यायमूर्ती निकोलस गॅरॉफिस यांनी हे गुन्हे रद्द केले. मात्र न्याय विभागाच्या निर्णयाबाबत त्यांनी चिंताही व्यक्त केली. दरम्यान न्यायालयाच्या निकालाचं अदानी यांनी स्वागत केलं आहे आणि न्यायालयीन प्रक्रियेबाबत आदर व्यक्त केला आहे. गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस अर्थात GeM योग्य गुणवत्तेच्या, योग्य किमतीवर, योग्य वेळी योग्य उत्पादनाची खरेदी प्रतिबिंबित करते असं प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे. ते काल नवी दिल्लीत GeM 10 स्थापना दिनानिमित्त बोलत होते. खरेदीदार, विक्रेते आणि इतर भागधारकांना मदत मिळण्यासाठी आणि GeM ची

अधिकृतता सिद्ध होण्यासाठी 14550 या 5 अंकी हेल्प डेस्क क्रमांकाचं अनावरण गोयल यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. केंद्रात वरिष्ठ स्तरावर प्रशासकीय बदल्या काल करण्यात आल्या. कॉर्पोरेट व्यवहार विभागाच्या सचिव दीप्ती गौर मुखर्जी आता नवीन उच्च शिक्षण सचिव असतील. यापूर्वीचे सचिव विनीत जोशी यांची पंचायती राज्य विभागाचे सचिव म्हणून नेमणूक करण्यात आल्यामुळं त्यांची जागा आता मुखर्जी घेतील. नीट प्रश्नपत्रिका फूट प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर या नेमणुकीला महत्व आहे. युवक कल्याण विभागाच्या सचिव पल्लवी जैन आता कॉर्पोरेट व्यवहार सचिव असतील. केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी सुशील कुमार रोहानी यांची जलमार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. नायजेरियाची राजधानी लागोसमध्ये सुरू असलेल्या 23 वर्षांखालील राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत भारतानं स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी 17 पदकं जिंकत दमदार सुरुवात केली आहे. यात 4 सुवर्ण, 4 रौप्य आणि 9 कांस्य पदकांचा समावेश आहे. या खेळाच्या तीनही प्रकारांमध्ये भारतीय खेळाडूंनी वर्चस्व गाजवलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनाबाबत चर्चेला सरकार तयार असल्याची केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांची संसदेत माहिती. भारतात परदेशी नागरिकांच्या प्रवेशासाठी आणखी 11 आंतरराष्ट्रीय प्रवेश ठिकाणांची अधिसूचना केंद्र सरकारकडून प्रसिद्ध. कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती आणि पाठ्यवृत्तींसाठीचा निधी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलच्या माध्यमातून वितरित. कोलंबियात भूकंपामुळे 132 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू तर 570 जण जखमी. आणि नायजेरियात सुरू असलेल्या 23 वर्षांखालील राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत पहिल्याच दिवशी 17 पदकं जिंकत भारताची दमदार सुरुवात. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आता प्रसारित करीत आहोत संत सावतामाळे पुण्यतिथी निमित्त समन्वित कार्यक्रम।
1: श्रोते हो, प्रसारित करत आहोत संत सावतामाळी यांच्या पुण्यतिथी निमित्त समन्वित कार्यक्रम।
0: संत सावतामाळी कर्मयोगी भक्तीचा सुवास, सहभाग कीर्तनकार आणि संत साहित्याचे अभ्यासक तुळशीराम ढाकणे।
1: श्रोते हो, महाराष्ट्राला संतांची मोठीच परंपरा आहे। महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून सुद्धा ओळखली जाते। संत सावतामाळी यांचं संत परंपरेमध्ये एक विशेष स्थान नक्कीच आहे। आज आपण संत सावतामाळी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी निमंत्रित केलं आहे तुळशीराम ढाकणे यांना। तुळशीराम ढाकणे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथून MA संस्कृतचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते आता MA मराठीचा अभ्यास करत आहेत। त्यांना अध्यात्माची विशेष आवड आहे। संत साहित्याचा अभ्यास करत असताना कीर्तनाच्या माध्यमातून संत साहित्याचा प्रचार आणि प्रसार ते करत असतात। तुळशीराम ढाकणे सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे।
2: नमस्कार
1: सर। आज आपण संत सावतामाळी यांच्याविषयी जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम संत सावतामाळी यांच्या जीवन कार्याविषयी आणि त्यांच्या कार्यकालाविषयी ऐकायला श्रोत्यांना नक्कीच आवडेल।
2: महाराष्ट्राच्या मातीमध्ये काही अत्युच्च संत जन्माला आलेले आहेत। त्यामध्ये पहिले संत ज्यांनी तळागाळातील समाजाला, बहुजन समाजाला पहिल्यांदा परमार्थाचा खाऊ सर्वांना वाटला असे भगवान श्री ज्ञानोबा राय आणि त्यांचे समकालीन असलेले संत सावता महाराज। वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक संताच्या जीवनामध्ये एक सिद्धांत प्रकर्षाने आपल्याला जाणवतो। संत ज्ञानेश्वराकडे पाहिल्यानंतर आपल्याला असं जाणवतं, ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती तूतव ज्ञानाची समूर्ती। ज्ञानाचा मूर्तिमंत अवतार ज्यांना म्हटलं जातं ते संत ज्ञानेश्वर। वैराग्याचे अवतार ज्यांना म्हटलं जातं ते संत तुकाराम। शांतीचा अवतार

0: ज्यांना म्हटलं जातं ते पैठणचे निवासी असलेले एकनाथ महाराज. तसं सावता महाराज यांच्या जीवनाकडे जर पाहिलं तर त्यांच्याही जीवनामध्ये एक सिद्धांत आपल्याला जाणवतो, तो म्हणजे कर्म. सावता महाराज हे मूळचे रहिवाशी पंढरपूरजवळ असलेलं आरणगावचे. त्यांच्या वडिलाचं नाव परसोबा होतं तर आईचं नाव हे नंगिताताई होतं. आणि 1250 ते 1595 हा त्यांचा कालावधी मानला जातो. वडिलोपार्जित जो व्यवसाय त्यांच्या परंपरेत आलेला आहे तो शेती होता. परंतु शेती करत असतानाच आपण भगवत प्राप्ती कशी करावी, किंबहुना स्वतःच्या वाट्याला आलेल्या कर्मातूनच देव प्राप्ती कशी करावी, समाजसेवा कशी करावी, असा त्यांचा हा एकंदरीत प्रवास सावता महाराजांचा होता.
1: वारकरी परंपरेमध्ये संत सावतामाळी यांचं एक विशेष स्थान आहे हे आपण जाणतोच, पण त्याचं नेमकं कारण काय सांगता येईल?
0: सावता महाराजांचं वारकरी परंपरेत खूप आगळं आणि वेगळं स्थान मानलं जातं. सावता महाराज हे देवप्राप्ती करण्यासाठी स्वतःचं घर किंवा स्वतःचा जो वाटेला आलेला व्यवसाय आहे हे सोडून ते कुठेही गेले नाही. स्वतःच्या वाटेला आलेले जे कर्म आहे त्या कर्मातूनच ईश्वर प्राप्ती सावता महाराजांनी केली. एका ठिकाणी संत तुकाराम देखील म्हणतात की भगवत प्राप्ती करायची असेल तर न लगती सायास जावे वनांतर, म्हणजे देवप्राप्ती किंवा स्वतःची ओळख करून घेण्यासाठी आपल्याला अतिरिक्त कुठं फिरायची गरज नाहीये, तर आपल्या कर्मातूनच आपण ईश्वर प्राप्ती कशी करू शकतो किंबहुना सावता महाराजांनी कशी केली हे त्यांचे अभंग किंवा त्यांच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर आपल्याला समजते. स्वकर्म इतकं सुंदर सचोटीने शृंगारिक पद्धतीने सावता महाराजांनी केलं की त्यांच्या कर्मातूनच त्यांना देव दिसू लागला. जसे की सावता महाराजांचा एक सुंदर असा अभंग आहे, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी, सावता म्हणे केला मळा विठ्ठल पायी गोविला गळा. अतिशय सुंदर हा सावता महाराजांचा अभंग आहे. कांद्यामध्ये मुळ्यामध्ये किंबहुना स्वतःच्या असलेल्या शेतीमध्ये सावता महाराजांना देव दिसतो. परमार्थ करत असताना नामस्मरणाची केवढी शक्ती सावता महाराजांच्या जीवनामध्ये आलेली आहे आपल्याला ह्या अभंगाकडे पाहिल्यानंतर आपल्याला कळतं. स्वतःच्या वाटेला आलेलं कर्म, जसे की तुम्ही देशसेवा करत असाल, शिक्षक असाल, कुठल्याही ठिकाणी जे तुम्ही कर्म करता, शेतकरी असाल, तुम्ही प्रोफेसर असाल, विद्यार्थी असाल, जे काही तुम्ही आहात ते कर्म शृंगारिक पद्धतीने आदरयुक्त केलं पाहिजे. जीवनामध्ये माणूस जो मोठा होतो तो कर्माने होतो, आणि वारकरी संप्रदाय हा अतिशय कर्मठ आहे. संत ज्ञानेश्वरापासून तर सावता महाराज असेल, सगळी संत कर्माला मानतात. आजच्या काळामध्ये काही लोक देवाला मानत नाहीत. देवाला मानू नका, पण कर्माला माना.
1: संत सावतामाळी हे तर एक शेतकरी होते असं तुम्ही आत्ताच सांगितलं. त्यांनी प्रपंच आणि परमार्थ याचा एक सुंदर समन्वय साधला होता असं म्हटलं जातं, तर त्याबद्दल काय सांगा?
0: सावता महाराजांच्या जीवनाकडे किंबहुना त्यांच्या साहित्याकडे ज्यावेळेस आपण बघतो तर सावता महाराज कसे होते किंबहुना हा समन्वय त्यांनी कसा साधला हे आपल्याला अनुभवायला मिळतं. न लगती सायास जावे वनांतरा, देव प्राप्ती करण्यासाठी स्वतःचं घर सोडा, स्वतःची नोकरी सोडा, स्वतःचा व्यवसाय सोडा किंबहुना स्वतःचा अभ्यास सोडा, सगळं काम सोडून तुम्ही देवाच्याच पाठीमागे लागा असं नाही. प्रयत्न असा करा, कर्म असं करा जे तुमच्या वाट्याला आलेले आहे. जसं की तुम्ही प्रापंचिक आहात, परमार्थिक आहात, नोकरदार आहात, जे तुम्ही करताय त्यामध्येच तुम्ही ईश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे. संत तुकारामाची देखील या ठिकाणी एक ओळ आहे, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, काम सोडून नामस्मरण सांगितलेलं नाही. ईश्वर तुम्हाला अतिरिक्त शोधण्याची गरज नाही, तो स्वतःहून तुमच्याकडे येईल.
1: कर्म हीच पूजा हा विचार त्यांच्या जीवनात कसा दिसून येतो?
0: मानवी जीवन किंबहुना आतापर्यंत जेवढी काही माणसं मोठी झालेली आहेत, इतिहासामध्ये ज्यांची दखल घेतली जाते, किंबहुना वर्तमानामध्ये जे आपल्याला दिसतात कुठल्याही क्षेत्रातले असू द्यात, ते कर्माने होत असतात. आणि वारकरी संप्रदाय जो आहे तो कर्माला देव मानतो. संत ज्ञानेश्वर असं सांगतात की तया प्रयत्नची तो एक वेळे मग समग्र परब्रह्म फळे. प्रयत्न जितके तुमचे कठोर परिश्रम असले पाहिजे की तुम्हाला अतिरिक्त यश शोधण्याची गरज नाही, तुमच्या प्रयत्नातूनच तुम्हाला यश मिळतं. संत तुकाराम सांगतात कधी जीवनामध्ये हार मानू नका. सावता महाराजही त्याच पद्धतीने सांगतात, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. कारण मानवी जीवनाचा जो कणा आहे, जे सार आहे, ते कर्म आहे. कर्म हा मानवी जीवनाचा

0: अविभाज्य घटक आहे.
1: संत सावतामाळी यांची विठ्ठल भक्ती सर्वश्रुत आहे, त्या संदर्भातील एखादा प्रसंग किंवा आख्यायिका सांगता येईल?
0: देवही असतो ना, कधी कधी भक्तांची परीक्षा घेतो. एकदा नामदेव महाराजांना सांगितलं की आपण लपंडाव खेळूयात आणि नामदेवा तुम्हाला शोधून दाखवायचं. मग त्यांचा लपंडाव सुरू झाला. सावता महाराज आपल्या शेतामध्ये अगदी तनमन धन होऊन विठ्ठलाचं नामस्मरण करत होते, भक्तीच्या रसामध्ये ओथंबून अगदी तनामनाने सेवा करत होते. लपंडाव सुरू झाला विठ्ठलाचा आणि नामदेव महाराजांचा, आणि भगवान श्री विठ्ठल पुढं पळत होते, नामदेव महाराज मागं पळत होते. पळत पळत पळत श्री विठ्ठल जिथे सावता महाराज शेतामध्ये काम करत होते त्या ठिकाणी आले, आणि आल्यानंतर सावता महाराजांना म्हणतात की माझ्या मागं कोणतरी चोर लागलाय आणि मला लपायला जागा द्या. त्यावेळेस सावता महाराज म्हणतात पलीकडे माझा ऊस आहे, त्या उसामध्ये लपा. त्यावेळेस भगवंत म्हणतात मला तिथंही शोधून काढलं चोराने तर, पलीकडे माझं ज्वारी तिथे लपा, पलीकडे माझं घर आहे. असे खूप सारे पर्याय दिले, पण भगवंत म्हणतात की मला शोधलं तर तो चोर मला पकडेल, मला मारेल. मग भगवंत तर परीक्षा घेण्यासाठीच आले होते. सावता महाराजांची भक्ती इतकी श्रेष्ठ होती, इतकी तन्मयतेने होती, स्वतःच्या हातामध्ये जो विळा होता सावता महाराजांच्या, तो विळा सावता महाराजांनी घेतला आणि आपलं हृदय फाडलं आणि भगवंताला सांगितलं माझ्या हृदयामध्ये तुम्ही येऊन थांबा, आणि हृदय कापलं, हृदयामध्ये श्री विठ्ठलाला ठेवलं. आणि खरेच खरी भक्त आहेत ना, ती विठ्ठलाला हृदयामध्येच ठेवतात. जानाबाईचा किती सुंदर अभंग आहे, हृदय बंदी खाना केला विठ्ठल आत कोंडीला. सावता महाराजांची त्याच पद्धतीची ओळ आहे. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रिलोक्याचा. संत नामदेवाचा अभंग आहे. नामदेव महाराज म्हणतात की सृष्टी निर्माण करणारा भगवंत पांडुरंग त्याला हृदयामध्ये साठवलं या महात्म्याने, या संतांनी. आणि मग नामदेव महाराज पाठीमागून पळत आले होते, विठ्ठलाला इकडे तिकडे शोधत होते, पण विठ्ठल काही दिसत नव्हते. नामदेव महाराज विठ्ठलाला शोधतायत, इकडं शोधतायत, तिकडं शोधतायत, दिसत नाही. सावता महाराजांना विचारलं एक ओळख असलेला असा माणूस कोणी आला का इकडे? सावता महाराज म्हणले नाही आली. पण तेवढ्यातच हृदय कापून हृदयामध्ये साठवून ठेवलेला जो परमात्मा आहे, त्याचा जो शेला आहे, जो पितांबर आहे, तो थोडासा बाहेर पडलेला होता. आणि मग तो पितांबर दिसल्यानंतर नामदेव महाराज लगेच तो पितांबर धरतात आणि विठ्ठलाला म्हणतात सावता महाराजांच्या हृदयामध्ये लपून बसलास काय, जरा बाहेर आहे. शेला धरतात, पितांबर धरतात आणि बाहेर काढतात. आणि मग ते उद्गार बाहेर येतात की धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. म्हणजे भगवंताला स्वतःच्या हृदयामध्ये साठवणारे हे सावता महाराज आहेत. म्हणून आजपर्यंत सगळ्याची सगळ्या पालख्या महाराष्ट्रातून किंबहुना महाराष्ट्राच्या बाहेरून विठ्ठलाच्या दर्शनाला जातात. महाराष्ट्रातील सगळीची सगळी संत, सगळीची सगळी वारकरी महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेरून पंढरपूरला जातात. सगळ्या पालख्या पंढरपूरला जातात, परंतु सावता महाराजांची विशेषता अशी आहे की सावता महाराजांना पंढरपूरला जायची गरज नाही. पंढरपूरमध्ये ज्याच्याकडे सगळी लोक जातात तो विठ्ठलच सावता महाराजांकडे येतो. म्हणून तर म्हटलेलं आहे धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रिलोक्याचा.
1: आजच्या धकाधकीच्या काळात संत सावतामाळी यांचे विचार कितपत समर्पक वाटतात.
0: कर्म न करता या जगामध्ये काहीही मिळत नाही, किंबहुना एक श्वास सोडावा लागतो तेव्हा दुसरा आपल्याला मिळतो. म्हणून कर्म हे मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे, त्याला सोडून आपण राहू शकत नाही. म्हणून सावता महाराजांचे विचार हे अतिशय समर्पक आहे. सावता महाराजांनी देवप्राप्ती करण्यासाठी किंबहुना चराचरामध्ये व्याप्त असलेलं चैतन्य त्याला प्राप्त करण्यासाठी कुठेही गेले नाहीत, स्वतःचं कर्म आनंदाने केलं. संत ज्ञानेश्वराच्या ओळीत सांगायचं झालं तर तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा, पूजा केली होय अपारा तोषा लागी. स्वतःच कर्म जर तुम्ही आनंदाने केलं तर अतिरिक्त देव शोधण्याची गरज नाही, किंबहुना देवाच्या पाठीमागे लागण्याची गरज नाही. ही तरुणांनी यामधून शिकण्यासारखं आहे. संत ज्ञानेश्वराच्या भाषेत सांगायचं झालं तर कर्मे इशु भजावा, भज सेवायाम, असा एक संस्कृत धातू आहे. भजणे म्हणजे सेवा करणे. स्वतःच्या वाटेला आलेलं जे कर्म आहे ते जर तुम्ही आनंदाने केलं आजच्या काळामध्ये तुम्हाला यशाची प्राप्ती होईल, हे सावता महाराजांकडून पाहायला आपल्याला मिळतं. सावता महाराजांना त्यांच्या शेतामध्ये देव दिसतो, शेतामध्ये असलेलं जे फळ आहेत, जे फुलं आहेत, त्याच्यामध्ये त्यांना देव दिसतो, पर स्वतःच्या कर्मामध्ये त्यांना देव दिसतो, इतकं कर्मश्रेष्ठ. संत तुकारामाच्या अभंगातून सांगायचं झालं

0: तर शिष्याने जसं की समजा विद्यार्थ्याने अभ्यास केला पाहिजे, शिष्याने गुरुचा मान राखला पाहिजे, आज्ञा पाळली पाहिजे, मुलाने आपल्या वडिलांचे शब्द ऐकले पाहिजे. म्हणून आजच्या काळामध्ये तरुणाईंनी सावता महाराजांकडून हे शिकण्यासारखं आहे की स्वतःचं कर्म आनंदाने करा, किंबहुना इतकं सुरेख सुंदर पद्धतीने करा की तुम्हाला देव शोधण्याची गरज पडली नाही पाहिजे, देव तुमच्या घरी आला पाहिजे.
1: संत सावतामाळी यांच्या आचरणातून सर्वसामान्यांना काही प्रेरणा मिळते असं वाटतं का?
0: सावता महाराज स्वतःची शेती करत असताना, स्वतःचा व्यवसाय करत असताना अंधश्रद्धेला देखील सावता महाराजांनी कधी जीवनात थारा दिला नाही. त्यांच्या शेतामध्ये एक दगड होता ज्याला सगळी लोक देव म्हणायचे, आणि त्यांचा नुसता देव नव्हता तर त्या देवाला लोक मुख्य प्राणी जसे की बोकड असेल, वेगवेगळे मुख्य प्राणी त्या दगडाला समोर ते कापायचे. सावता महाराजांच्या शेतामध्ये मध्यभागी असलेला तो दगड सावता महाराजांनी स्वतः बाजूला काढून टाकला. यांना ते सहन झालं नाही. मग सावता महाराजांचं घर मध्यरात्रीला ह्या लोकांनी पेटून दिलं आणि गावामध्ये सगळ्या ह्या लोकांनी बोंब उठवली. सावता महाराजांनी शेतातील देव काढला म्हणून हा प्रकोप झाला. स्वतःच घर सावता महाराजांचं काही समाजकंटकांनी जाळलं, तरीही सावता महाराज त्यांना काहीही न म्हणता या सगळ्या परिस्थितीला सामोरं गेले. आणि उलट सावता महाराज सांगतात, समयासी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे, कोणे दिवशी बसून हत्तीवर, कोणे दिवशी पालखी सुभेदार. म्हणजे याचा अर्थ असा आहे, कधी कधी समाज तुम्हाला डोक्यावरही घेईल तर कधी कधी तुमचं घरही पेटवेल. समाज सेवा करत असताना, स्वतःचं कर्म करत असताना अशा घटना जीवनामध्ये येतात, हे सावता महाराजांकडून खूप शिकण्यासारखं आहे. पुढे सावता महाराज म्हणतात, कोणे दिवशी पायाचा चाकर चालून जावे. कधी कधी सुंदर अशी आलिशान गाडी असते तर कधी कधी पायानेही आपल्याला चालावं लागतं. कोणे दिवशी बसून याची मन, कोणे दिवशी घरात नाही धान्य, कोणे दिवशी द्रव्याचे साठवण कोठे साठवावे. पुढचं चरण तर इतकं सुंदर आहे, कोणे दिवशी एम येती चालून, कोणे दिवशी प्राण जाती घेऊन, कोणे दिवशी स्मशानी जाऊन एकटे राहावे. किती सुंदर असा मोलाचा संदेश सावता महाराज देतात. कुठला दिवस असा आयुष्यातील उगवेल काही सांगता येत नाही, यम कधी येईल आणि कधी आपला प्राण घेऊन जाईल काही सांगता येत नाही. म्हणून प्रत्येक क्षण माणसाने आनंदाने जगावं, प्रत्येक क्षण हा आनंदासाठी जगावं, कर्म हे आनंदासाठी असलं पाहिजे, नक्की कोणाला त्रास होईल. हे सावता महाराजांकडून शिकण्यासारखं आहे. स्वतःचं घर जाळलं परंतु सावता महाराजांनी कधीही त्या लोकांना उलट बोलले नाही किंवा त्यांना शाप दिला नाही. असे सहृदय प्रेमळ व्यक्तिमत्व अतिच कोटीचे संत सावता महाराज होते. वैकुंठीचा देव आणू या कीर्तनी, विठ्ठल गावनी नाचो रंगी, सुखाचा सोहळा करुणी दिवाळी, प्रेमे वनमाळी चित्ती धरू, सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा, तेणे भक्ती द्वार ओळंगती. नामस्मरण जर तुम्ही केलं कर्म करत असताना तर तो कळीकाळ जो आहे, जगाचा जो कर्दंकाळ आहे, तो काळ देखील तुम्हाला काही करू शकत नाही, या अभंगामध्ये सावता महाराज सांगतात. आणि नामावर एवढं प्रेम सावता महाराजांचं होतं, विठ्ठलाला म्हणतात, नको तुझे ज्ञान, नको तुझा मान, माझे आहे मन वेगळीची, नको तुझी भुक्ती, नको तुझी मुक्ती, मजा आहे विश्रांती वेगळीच, चरणी ठेवनी माथा विनमितसे सावता, ऐके पंढरीनाथा विज्ञापना. भक्ती पुढे, भगवंताच्या नामस्मरणापुढे भगवंताला सावता महाराज म्हणतात की देवा तुझं ज्ञानही नको, तुझी मुक्तीही नको, फक्त तुझं नामस्मरण आम्हाला दे आणि तुझ्या चरणाशी आम्हाला ठेव, अशी विनंती सावता महाराज विठ्ठलाकडे करतात.
1: संत सावतामाळी यांच्या पुण्यतिथी निमित्त आपण कोणता संकल्प करायला हवा?
0: आपलं क्षेत्र भलेही वेगवेगळे असेल, जे क्षेत्र आपल्या वाट्याला आलेलं आहे, जे कर्म आपल्या वाट्याला आलेलं आहे, ते कर्म प्रत्येकाने आनंदाने, सहृदयाने, समर्पक पद्धतीने केलं, प्रामाणिकपणे केलं पाहिजे. सावता महाराजांनी ते आपल्याला करून दाखवलं. सावता महाराजांनी कधीही जीवनामध्ये अंधश्रद्धा असेल, भ्रष्टाचार, अन्याय यांना कधीही स्वतः जुमानलं नाही, उलट त्यांनी त्यांना विरोध केला. पर्यावरणावरही सावता महाराजांचं खूप प्रेम होतं. वेगवेगळ्या प्रकारचे साथीचे रोग यायचे, स्वतः सावता महाराज आणि त्यांच्या धर्मपत्नी यांनी स्वतः समाजाची सेवा केली. म्हणून सावता महाराजांकडून हे शिकण्यासारखं आहे, शेतीची सेवा केली, गावाची सेवा केली, समाजाची सेवा केली, एवढंच नाही शब्दांची सेवा केली, आणि शब्दांची सेवा केल्यामुळे शब्द ब्रह्म त्यांच्यावर प्रसन्न झालं.

0: म्हणून प्रत्येकाने हा संकल्प करावा की शेती, पर्यावरण आणि निसर्ग याचं महत्त्व ओळखून प्रत्येकाने कमीत कमी एक तरी झाड लावावं. नुसतं लावू नये, त्याचं संवर्धनही करावं. स्वच्छतेसाठी देखील प्रत्येकाने योगदान दिलं पाहिजे. गरीब, दुर्बल, गरजू, वंचित घटकांना आपल्या पद्धतीने सहकार्य केलं पाहिजे.
1: सर, तुम्ही आज इथे आलात आणि संत सावतामाळी यांच्या जीवन कार्याविषयी आपल्या श्रोत्यांना माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
1: खरंच श्रोते हो, संत सावतामाळी यांची शिकवण आपल्याला हेच सांगते की श्रमाला भक्तीची जोड मिळाली तर प्रत्येक शेत, प्रत्येक मळा आणि प्रत्येक कर्मक्षेत्र हेच पंढरपूर बनतं. कष्ट, प्रामाणिकपणा आणि विठ्ठल नाम यांचा समन्वय हाच संत सावतामाळी यांच्या जीवनाचा अमूल्य संदेश आहे. आत्ताच आपण ऐकलात संत सावतामाळी पुण्यतिथी निमित्त समन्वित कार्यक्रम संत सावतामाळी कर्मयोगी भक्तीचा सुवास. या कार्यक्रमात सहभाग होता कीर्तनकार आणि संत साहित्याचे अभ्यासक तुळशीराम ढाकणे यांचा, तर निवेदन आणि निर्मिती सहाय्य अनुप्रिता भाले यांचं होतं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आत्ताच आपण मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून संत सावता माळी पुण्यतिथीनिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकलात. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे FM 101.5 मेगाहर्ट्सवर. आमची यापुढची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: श्रोते हो आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून FM 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा. सकाळचे 9:01 झाले. आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत. तेव्हा आपली पुन्हा भेट सकाळी ठीक 10 स्थानिक प्रसारणात विविध या कार्यक्रमासोबत. तोपर्यंत आपण आनंद घ्या विविध भारती प्रसारण सेवेचा.

0: नमस्कार श्रोते हो, अमरावती आकाशवाणीच्या स्थानिक प्रसारणात आपणा सर्व रसिक श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण ऐकताय आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा. 10:01 झालंय. आमची पुढची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची. श्रोते हो, ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 MHz वर. अमरावती आकाशवाणी केंद्र.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: FM 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणीचं अमरावती केंद्र. 10:02 झाली आहेत. आता विविध अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात आज समाजसुधारक संत गाडगेबाबा या विषयावर डॉक्टर राजेश मिरगे यांची नितीन भट यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम आणि ही मुलाखत लोक आग्रहास्तव पुन्हा प्रसारित करण्यात येत आहे. ऐका नमस्कार अमरावती.
1: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
4: श्रोते हो, आज नमस्कार अमरावती या कार्यक्रमात विज्ञाननिष्ठ कर्मयोगी संत गाडगेबाबा विचार आणि कार्य या विषयावर इतिहास संशोधक प्राध्यापक डॉक्टर राजेश मिरगे यांच्याशी नितीन भट यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम.
5: श्रोते हो नमस्कार. नमस्कार अमरावती कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. स्वच्छता हीच सेवा आहे आणि मानवता हीच ईश्वर सेवा असा मूलमंत्र ज्यांनी दिला ते होते संत गाडगेबाबा. अज्ञान असो, अंधश्रद्धा असो, अनिष्ट रूढी परंपरा आणि अस्वच्छता दूर करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केलं, हाती खराटा घेतला. अत्यंत साधेपण समाजाला दिशा देणारे गाडगेबाबांचे विचार होते. मित्र हो, आज आपण याच विषयावर या महान व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकण्याकरता त्यांची शिकवण समजून घेण्याकरता आणि या विषयावर आपल्याकडे चर्चा करण्याकरता आज आपल्या स्टुडिओमध्ये अमरावती

0: आकाशवाणीच्या आलेले आहेत संत साहित्याचे अभ्यासक आणि विश्लेषक प्राध्यापक डॉक्टर राजेश मिरगे. डॉक्टर राजेश मिरगे हे श्री शिवाजी कला वाणिज्य महाविद्यालयात मराठी विभागामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. राजेशजी, आजच्या भागामध्ये आपलं खूप खूप स्वागत.
1: नमस्कार.
0: नमस्कार.
1: धन्यवाद.
0: आणि खूप छान विषय आज आपण चर्चेकरता घेतला आहे. आपल्या परिसरातलं व्यक्तिमत्व संत गाडगे बाबा, वैराग्य मूर्ती असं त्यांना म्हटलं जातं, आणि विज्ञाननिष्ठ असे कर्मयोगी संत गाडगे बाबा, लोकोत्तर पुरुष होते असा आपण उल्लेख त्यांचा नेहमी करत
1: होतो,
0: कारण आचार धर्म त्यांनी सांगितलेला आहे. तर मला खर तर याच विषयाच्या अनुषंगाने पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा की आचार धर्म, लोकोत्तर पुरुष म्हणून त्यांचा आचार धर्म, या आचार धर्माचा परिचय आम्हाला कसा करून द्याल?
1: सर, वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबा असं एक व्यक्तिमत्व होतं की ज्यांनी अंगावर आयुष्यभर चिंध्या पांघरल्या आणि सोन्यासारखा विचार दिला. आणि तो सोन्यासारखा विचार जर कोणता असेल तर तुम्हाला आचार सूत्र सांगितली, कृतिशीलता आपल्याला सांगितली. गाडगे बाबा हे म्हणजे रसायन असं होतं की ज्यांच्यामध्ये ख्रिस्ताची करुणा, बुद्धाची अहिंसा आणि श्रीकृष्णाचा कर्मवाद ज्यांच्या व्यक्तिमत्वाचा आहे. गाडगे बाबा लोकविद्यापीठाचे कुलपती होते. त्याचा अभ्यासक्रम काय होता? ऋणमुक्ती, दारिद्र्य मुक्ती, अज्ञान मुक्ती आणि व्यसन मुक्ती, आणखी खूप सारे
0: स्वच्छता वगैरे बरंच काही.
1: आणि पात्रता काय होते सर? यात जर विद्यापीठात जर प्रवेश करायचा असेल, तुम्ही सदाचारी पाहिजे आणि नीतिवान पाहिजे. आणि तुमचं ध्येय काय होतं या विद्यापीठाचं? माणूस घडवणं. आणि याची आकाशवाणी काय होती? तर कीर्तन हे माध्यम.
0: क्या बात.
1: ध्येय ब्रीद होतं जनी जनार्दन. असा कोणत्याही जातकुळीत न बोडणारा हा संत ज्यांनी माणूस धर्माची मांडणी केली. जातीच्या आज भगव्या हिरव्या निळ्या रंगाच्या पलीकडे जाऊन मानवतेचेही रंग असू शकतात. आज आपण मंगळावर गेलो पण जातीयतेच कुंपण आम्ही सोडू शकलो
0: नाही आणि आपले रंग पण सोडले नाही.
1: सोडले नाही,
0: वेगळे रंग सोडायला लागलो.
1: सोडायला लागलो म्हणजे पंढरपूरला गाडगे बाबा दरवर्षी जायचे, पण पंढरपूरचा विठोबा काळा आहे की गोरा आहे हा कधीही त्यांनी पाहिला नाही. मग तुम्ही विचाराल मग ते कशा करता जायचे? तर तिथे महाराष्ट्रातून देशभरातून येणाऱ्या सर्वसामान्य यात्रेकरूंची सेवा करण्यासाठी जायचे. आणि त्या सेवेला त्यांनी धर्म मानला. आणि लोकभाषेत ते निरक्षर होते आपल्या भाषेत, परिभाषेमध्ये, पण त्यांनी सामान्य लोकांच्या मनामधल्या सगळ्या अज्ञानांना दूर करण्याचं आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून कार्य केलं.
0: अगदी जाळी जळमट करण्याचंच काम केलं.
1: खरं, अगदी खरं आहे. आणि हाच त्यांचा मानव धर्म, हा त्यांचा जीवन धर्म त्यांनी सेवेला मानला. त्या अर्थानं वैराग्यमूर्ती गाडगे बाबांचं त्यांच्या आचार धर्माची मांडणी आपल्याला या ठिकाणी करता येईल.
0: विज्ञानाचे उपासक असं पण आपण गाडगे बाबांच्या व्यक्तिमत्वाचा एक पैलू आहे.
1: हो,
0: आणि तो खरंच आहे. या अनुषंगाने त्यांच्या कार्याचे पैलू, हा विविध पैलू कसे मांडले?
1: हा सर, आपण स्वच्छता एक पैलू आता बोलताना सांगितलं, निवेदन करताना स्वच्छतेच्या मूलमंत्रासोबत त्यांनी शिक्षणाचं महत्व सांगितलं, अस्पृश्यता निवारण्याचं त्यांनी काम केलं, विज्ञानाचं महत्व सांगितलंच आहे, रोकडा धर्म मांडला आणि राज्य विकासाची ब्ल्यू प्रिंट ही म्हणजे रोकडा धर्म आहे असं काही लोक म्हणाले, ते अगदी खरं आहे. म्हणून व्यक्तिधर्म आणि राष्ट्रधर्म आणि समाज धर्म या तीन याची मांडणी त्यांनी कीर्तनातून आपल्या समोर केली. आज सर्वसामान्य माणसाला किंवा मोठमोठ्या संत महंतांना सुद्धा देवाचा शोध अजूनही लोक घेत आहेत, पण माझे गाडगे बाबा साध्या कीर्तनातून साध्या पद्धतीनं वऱ्हाडी लोक भाषेत लोकांना विचारायचे की तुमच्या देवाला आंघोळ करताय, अंग धुता येते का? तुमच्या देवाला कपडे घालता येतात का? लोक म्हणे नाही. मग तुमच्या देवाच्या पुढे नैवेद्य ठेवला आणि कुत्र आलं तर हाड म्हणता येते काय? मग लोक म्हणे नाही. मग गाडगे बाबा म्हणायचे की ज्या देवाला आंघोळ करता येत नाही, कपडे घालता येत नाही आणि कुत्र आलं तर हाड म्हणता येत नाही. मग ते म्हणतात गाडगे बाबा कीर्तनात विज्ञान सांगताना पुरावे देतात. ते पुरावे देतात आणि पुरावा सांगतात की तुकाराम म्हणतात देव पाहासी गेलो, देव होऊनी गेलो, बोला गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, देव आहे अंतर्यामी व्यर्थ हिंडे तीर्थग्रामी, तुकोबान तर याच्या पहिलेच म्हणेला आहे ते तुम्ही ऐका. अशा प्रकारे देवत्वाची संकल्पना मांडणारे लोकांच्या सेवेमध्ये ही किती
0: देव हा दगडात नाहीच,
1: नाही
0: गोर गरिबांमध्ये आहे.
1: अगदी
0: म्हणजे ते फार फार सुंदर तो मानवतावादी तीर्थी धोंडापाणी,
1: हा
0: देव रोकडा सज्जनी.
1: अगदी बरोबर आहे. अगदी म्हणजे यात्रेला त्यांनी विरोध केला, जत्रेला त्यांनी विरोध केला आणि फत्र्याला विरोध केला.
0: सर, आपल्या कार्यक्रमामध्ये गाणं ऐकायची छान वेळ झाली आहे.
1: मला वाटतं आपण गाडगे बाबांची चर्चा करतोय, त्यांच्या विचारांची

0: नावाची गदी माळगुळकर आणि गीतकार आहेत. आणि गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला सांभाळी तुझी लेकरे मला आवडेल सर.
1: आणि अमरावतीचा चित्रपट आहे
0: हो,
1: आणि डॅडी देशमुख
0: केला,
1: श्रीराम लागूंनी गाडगे बाबांची भूमिका केली,
0: सुंदर भूमिका.
1: तर मित्र छान गाणं सुचवलंय राजेश मिरगे सरांनी, ऐकूयात त्यांच्या आवडीचं हे गीत.

0: श्रोते हो, आपण ऐकताय कार्यक्रम नमस्कार अमरावती आणि आपल्या सोबत आहेत संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर राजेश मिरगे. राजेश सर, गाडगे बाबांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य केलं,
1: हो
0: तर ते प्रचंड अफाट असं त्यांचं ते काम आहे.
1: अफाट आहे
0: त्यांच्या
1: अगदी.
0: कामाची काही उदाहरणं जर द्यायची झाली तर कुठली देता येतील?
1: मग मी जो उल्लेख केला पुन्हा उल्लेख करेल, यात्रा जत्रा आणि फत्रा यांनी त्यांना विरोध केला. दुर्दैवानं आम्ही अजूनही त्याला दूर करू शकलेलो नाहीये. मग या पार्श्वभूमीवर त्यांनी जे अंधश्रद्धा निर्मूलनाचं कीर्तनाच्या माध्यमातून त्यांच्या कार्यातून काम केलं ते खूप महत्वाचं आहे. की जात धर्म पंथ कर्मकांड श्राद्ध विधी हे सर्व बहुजनांच्या मानगुटीवर बसली आहेत आणि ते त्याच्या दुःखाचं मूळ कारण आहे. म्हणजे बहुसाहेब पंजाबराव देशमुखांनी जे डिफिलच्या प्रबंधामध्ये धर्माचा वैदिक धर्माचा उगम आणि विकास या त्यांच्या आव्हानात्मक पीएचडीच्या संशोधनामध्ये त्यांनी हीच विचार मांडले आहेत की हे सर्व सगळं काही खोटं आहे. म्हणून सर्वसामान्य माणसाला एक डोळस दृष्टी देण्याचं काम त्यांनी केलं. म्हणजे मला एक प्रसंग आठवतो की जेव्हा नाशिकला ते गोदावरीच्या किनारी बसले होते आणि त्या ठिकाणी आपण अंत्यसंस्कार, खर तुम्ही मराठीचा प्राध्यापक आहे, अंत्य म्हणजे शेवटचा संस्कार. पण शेवटच्या संस्कारानंतर सर पुढे जे काही ओलीक्रिया साधी क्रिया दशक्रिया ह्या ज्या क्रिया होतात ह्या कशासाठी?
0: अंत्यसंस्कारानंतर काय होतं? मग
1: थांबायला पाहिजे ना आपण. मग नाशिकला पिंडदान होतं आणि त्या ठिकाणी काही लोक पिंडदान करत होते. गाडगेबाबा ते पाहत होते. पिंडदान झाल्यानंतर ती लोक नदीच्या मुख्य प्रवाहात आले गोदावरीच्या आणि पाणी वर फेकायला लागले. मग गाडगेबाबा त्यांच्याजवळ गेले उत्सुकतेपोटी. त्यांना म्हणाले, काहो महोदय काय सुरू आहे तुमचं? ते म्हणाले, आमचे वडील वारले आहेत, त्यांच्या या दसव्या निमित्त आम्ही पिंडदान केलं. ठीक आहे, वित्पन्न ठीक. मग हे काय करताय? पाणी का आकाशाकडे फेकताय? ते म्हणे, हे आम्ही आमच्या मृतात्म्यांना हे पाणी पाजतोय जेवण झाल्यानंतर. मग गाडगे महाराजांनी निमूटपणे ऐकलं आणि दुसऱ्या किनाऱ्यावर बाजूला गेले. ते पाणी

0: फेकायला लागले. यांचं आटोपलं, यांना वाटलं याचे काही असेल. मग ते म्हणे, काहो महोदय तुमचं काय सुरू आहे? ते म्हणे, नाही म्हणे मा वावर म्हणे मूर्ती जी अपुरली आहे त्या वावराला मी पाणी देऊन राहिले. मग गाडगेबाबा ते म्हणे, तुम्ही मूर्ख आहात का? गाडगेबाबा म्हणाले, जर तुमच्या मृतात्म्यांना थेट स्वर्गात जर पाणी पोहोचू शकते
1: तर
0: माहे वावर तर नाशिक पासून फक्त 400 किलोमीटर अंतरावर मूर्ती जी अपुरली आहे, पाणी का पोहोचू नये? या प्रसंगातून त्यांची जी वैज्ञानिक जाणीव आहे, जी दृष्टी आहे, ती मला या ठिकाणी पाहायला मिळते. असे असंख्य उदाहरण आहेत की कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी लोकांच्या मनामध्ये श्रद्धा श्रद्धेचं बीजारोपण केलं, पण अंधश्रद्धेला त्यांनी नकार दिला. म्हणजे ते म्हणतात ना की किंवा जनसेवा त्यांनी हा धर्म मानला, की सत्यनारायणाची पूजा जर तुम्ही करता, जादूटणा जर तुम्ही करत असाल तर महाराज म्हणते या सगळ्या बुवा लोकायले बोलवा एका जागी आणि भारताच्या बाउंड्रीवर उभं करा, आणि शत्रू आला की त्याला म्हणा छू मंत्र कर. काय साध्या भाषेत
1: खरं खरं खरं
0: किती प्रेरक विचार आहेत
1: आणि पटणाऱ्या कृतीतून
0: आणि कुणाच्या भावना न दुखावता जे करोडो रुपये जर लष्करावर खर्च होत आहेत तर गाडगेबाबा म्हणायचे आपण बंद केलं पाहिजे.
1: कर मारली तर काम होत असेल तर मग कशाला करोडो,
0: त्या बुवाला 1 लाख रुपये द्यावा. गाडगे महाराज म्हणाले,
1: सर अस्पृश्यता निवारण असो, शिक्षणाचं महत्व असो, ग्रामस्वच्छता असो, असे अनेक पैलू आहेत गाडगेबाबांचे. तर विश्लेषकाच्या भूमिकेतून थोडक्यात अगदी हे तिन्ही पैलू जर मांडायचे असतील तर ते कसे मांडाल?
0: अस्पृश्यता निवारणाच्या बाबतीत त्यांचं महत्वाचं काम आहे ते म्हणायचे की बा तुमचं आमचं आकाश एक आहे, जमीन एक आहे, मग ह्या जाती कशा करता, हे गाव कुसा बाहेर लोकांना कसं गाव राहावं लागतं यावर त्यांनी प्रश्नचिन्ह केलं. ते म्हणाले की तुम्हाला मले 32 दात आहे आणि हरिजनाले काय 10 दात आहेत, म्हणून तुकोबांचा पुरावा देतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ, कुणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. हा पुरावा देत गाडगे महाराज अस्पृश्यता निवारण्याचं कार्य करतात, लोकांना माणूस म्हणून जगण्याचा विचार ते देतात. म्हणूनच गाडगेबाबांचं आणि बाबासाहेब आंबेडकरांचं अद्वैत नातं होतं. बाबासाहेब त्यांना गुरु मानायचे,
1: कारण जे करायचं ते पुराव्यानिशी सिद्ध करायचं
0: हे त्यांची शैली होती. बाप दाखवण्याचं श्राद्ध कर ही त्यांची कीर्तन शैली, ही त्यांची विचार त्यांची भूमिका आणि हे त्यांचं वैचारिक प्रवर्तन होतं. म्हणजे धर्मांतराच्या चर्चेबाबत जेव्हा धर्मांतराचा विषय बाबासाहेबांसमोर आला, मला सांगू द्या की बाबासाहेब धर्मांतराच्या चर्चेच्या निमित्तानं थेट पंढरपूरला बाबांना भेटायला आले आणि बाबांशी बोलले, चर्चा केली दीर्घ काळ आणि बाबांना सांगितलं की बाबा मी जे करतो हे बरोबर आहे का. किती मोठी गोष्ट आहे की एक कायदे पंडित, एक अभ्यासू व्यक्ती धर्मांतराची चर्चा गाडगेबाबांशी करतो आणि ती पंढरपूरची जी गाडगेबाबांनी स्थापन केली धर्मशाळा आहे, शेवटच्या क्षणी गाडगेबाबा म्हणतात हे माझं अपत्य आहे आणि याला सुरक्षित ठेवण्याचं काम जर कोण करेल तर माझा बाबासाहेब आंबेडकर करतील, ही त्यांना हँडओव्हर केली त्यावेळी. शिक्षणाचं महत्व तर सगळ्यांना माहितच आहे की पोटाला कपडे बांधा, उपाशी राहा, खराट्याचा बैल तुम्ही आहात, तिसरा डोळा विद्येचा हा महत्वाचा आहे, त्यासाठी वसतिगृह त्यांनी स्थापन केली, शाळा स्थापन केल्या पंढरपूर, मिरज, अकोली, भुसावळ, असे कितीतरी सांगता येतील. म्हणून प्रबोधनकार ठाकरे असं म्हणतात की एका चिन्ह्याधारी माणसानं 21व्या शतकाची परिभाषा ही 20व्या शतकातच केली होती, त्याची प्रेरणा गाडगेबाबा होती. मला वाटतं की त्यांचं शिक्षणावरचं काम, त्यांचं अस्पृश्यता निवारण्याचं काम आणि स्वच्छतेला तर त्यांनी जे सर्वाधिक महत्व दिलं जे जगाच्या पाठीवर आजही आपण मागे आहोत त्या बाबतीमध्ये. आजही सगळे अरब कंट्री सुद्धा स्वच्छ झालेले आहेत सर, आपण उत्तम नागरिक निर्माण करू शकलो नाही दुर्दैवानं. आम्ही फक्त 10 मार्काचं नागरिक शास्त्र 10वी शिकलो, दुर्दैवानं फक्त पदवीधर तयार झाले,
1: मार्कांपुरतं शिकलो,
0: सिव्हिल सेन्स आमच्या मध्ये नाहीये. आजही आपण दिवाळीच्या दिवशी कशाची पूजा करतो, फळ्याची पूजा करतो, झाडूची करतो, कारण ते स्वच्छतेचं प्रतीक आहे आणि गाडगेबाबांनी आयुष्यभर ते प्रतीक स्वतः वापरलं आणि त्याला दर्जा दिला, त्याला प्रतिष्ठा दिली. केरसुनीनं गाव स्वच्छ केलं आणि कीर्तनातून लोकांच्या मनावरची जळमट दूर केली, ह्या दोन्ही प्रकारच्या स्वच्छता गाडगेबाबांनी केली.
1: सर तुम्ही शिक्षणाचा अगदी धावता उल्लेख केला, मला परत तिथे एक आणायचं आहे की संत गाडगेबाबा आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख ज्यांनी शिवाजी शिक्षण संस्था स्थापन केली तर यांच्यामध्ये मैत्रीभाव होता दोघांमध्ये, तर त्याबद्दलही आम्हाला जरा तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की शैक्षणिक कार्यासंबंधी त्यांच्या तुम्ही काय सांगाल?
0: म्हणजे जेव्हा श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून पंजाबराव देशमुखांनी बहुजनांच्या आणि शेतकरी भूमिपुत्रांसाठी जी शिक्षण संस्था उभा

0: त्यावेळी गावोगावी जाऊन त्यांनी मदत मागितली. तत्कालीन उच्चवर्णीयांनी आणि ठराविक वर्गाने त्यांना मदत सुद्धा केली नाही हे वास्तव आहे. या पार्श्वभूमीवर एक मुठ जोंधळ धान्य द्या अशा प्रकारचं आव्हान पंजाबराव देशमुखांनी केलं. त्यावेळी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख आणि गाडगेबाबांची कित्येक वेळा त्यांच्या भेटी झाल्या आणि गाडगेबाबांनी भाऊसाहेबांच्या या शिक्षणाच्या चळवळीला या सामाजिक चळवळीला मदत करण्याचं महाराष्ट्रभर कीर्तनातून त्यांनी जाहीरपणे त्यांनी त्याला आव्हान दिलं.
1: बरोबर.
0: आणि लोकांना ते लोकांच्या मनात पेरलं. ते असं म्हणतात गाडगेबाबा, अरे बापो हो, पंजाबराज तुमचा इठ्ठल आहे, तेच तुमचं पंढरपूर आहे, इठोबाच्या मागे नका जाऊ, या पंजाबरावच्या मागे जा, म्हणजे मागे जा. अशा प्रकारचं आव्हान करत पंजाबरावांच्या शैक्षणिक आणि सामाजिक चळवळीला एक अधिष्ठान प्रतिष्ठा आणि त्याला भरघोस आर्थिक मदत संत गाडगेबाबांनी दिलेली आहे. आणि मला वाटतं ही खूप महत्वाची बाब आहे. म्हणून प्रख्यत्र असं म्हणतात की प्रत्येक माणूस एक परमेश्वराचं देऊळ आहे. माणसाची सेवा ही ईश्वराचीच पूजा आहे. आणि या सर्व भूतांमध्ये ज्यांना प्रत्यक्ष भगवंताचा साक्षात्कार झाला तो एक महान समाजवादी संत तो गाडगेबाबा आहे. आणि त्याला सोबत करणारे पंजाबराव देशमुख आहेत. ही त्यांची नाती संबंधाची वीण मला खूप महत्वाची वाटते.
1: सर, पुढच्या प्रश्नाकडे जाण्यापूर्वी परत एकदा छान तुमच्या आवडीचं एक गाणं आपण आमच्या श्रोत्यांना ऐकूयात.
0: या निमित्तानं मला एक छत्रपती शिवाजी राजांचा पोवाडा ऐकावासा वाटतो. कारण गाडगेबाबांचं आणि पंजाबरावांचं अधिष्ठान महाराज होते, शिवाजी राजे होते.
1: चला ऐकूयात छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पोवाडा.

0: सर वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबा यांची कीर्तन परंपरा हा एक आणखी वेगळा भाग होता. तर या त्यांच्या कीर्तन परंपरेवर कसं नेमकं तुम्ही भाष्य
1: सर
0: कराल?
1: दोन गोष्टी त्यांच्या जीवनातल्या खूप महत्त्वाच्या आहेत, एक म्हणजे कीर्तन परंपरा आणि दुसरा त्यांनी केलेला पत्रव्यवहार. त्यांनी लिहिता वाचता येत नव्हतं, पण ते मात्र आपल्या सहकाऱ्यांकडून पत्र लिहायचे,
0: लेखनिक होता त्या
1: लेखनिक
0: कारणे.
1: होत. आणि दुर्दैवानं आम्ही 17,000 कीर्तन गाडगे बाबांनी केली, पण शेवटचे कीर्तन फक्त रेकॉर्ड करू शकलो. हे आपलं दुर्दैव आहे की आपण हा वसा जपू शकलो नाही. गाडगे बाबांची जी प्रबोधनाची जी वाट होती, ही नवीन वाट पहाट होती, की ते जीवघेण्या परंपरा

0: परंपरागत विचारांचा त्याग करून गाडगेबाबांनी एक नवीन अनोखी आगळीवेगळी कीर्तनशैली विकसित केली होती. गाडगेबाबांची कीर्तनशैली सर म्हणजे एक प्रकारचा एक नाट्यप्रयोगच होता, ज्यात अभिनय होता, विनोद होता, वऱ्हाडी लोकभाषा होती,
1: आणि डोळ्यात अंजन घालणारी एक पद्धत होती त्यांची
0: आणि मग उल्लेख केल्याप्रमाणे संतांचे पुरावे होते, दाखले होते,
1: दाखले होते,
0: दाखल्याशिवाय ते पुढे जात नव्हते. म्हणून त्यांनी कोणती प्रचलित व्यवस्था स्वीकारली नाही. त्या कीर्तनामध्ये ह्या परंपरागत विचारांचा त्यांनी त्याग करून टाकला होता. सदाचार, नीतिमत्ता, परोपकार, सहानुभूती, स्वालंबन, स्नेह आणि विश्वास हे सगळे त्यांच्या प्रबोधनाच्या वाटेवरचे चमकणारे प्रकाश स्तंभच होते. आणि बाबांनी त्यासाठी भ्रमणयात्रा केली आणि ही भ्रमणयात्रा कीर्तनासाठी गेली आणि कीर्तन यात्रा ही माणसांना माणूस बनवणारी त्यांची शोध आहे. म्हणून त्यांचं जी दशसूत्री आहे, त्यांचे दृष्टांत आहेत, त्यांच्या कीर्तनातली अस्सल वऱ्हाडी लोकभाषा आहे, लोकजीवनातली त्यांची उदाहरणं आहेत, त्यावर भगतांनी लिहिलेलं आहे, अत्र्यांनी म्हटलं आहे, प्रबोधनकार ठाकरेंनी लिहिलेलं आहे की वारकरी कीर्तन परंपरेतली एक अनोखी परंपरा गाडगेबाबांनी विकसित केली. दृष्टांत आणि अभंगाचे त्यांनी पुरावे दिले आणि म्हणून आशयाची थेट ते उकल करतात, ते मोघम ठेवत नाहीत. आजकाल संस्कृत प्रचूर, अतिशय तत्वज्ञानाला विळखा घालणारी कीर्तन आणि दुसरीकडे अत्यंत रंजनाच्या आहारी जाणारी आजची कीर्तन परंपरा,
1: बरोबर आहे,
0: जी लोकांना फक्त रंजनाकडे घेऊन जाते, त्यातून प्रबोधनाची सूत्र मिळतच नाही.
1: नाही, आणि त्यामध्ये व्यवहार खूप मोठा असतो
0: आणि व्यवहार आहे सर. त्या पार्श्वभूमीवर मला वाटतं ही कीर्तन शैली गाडगेबाबांची आपण स्वीकारली पाहिजे. ते म्हणतात ना की सेंदूर माखुनिया धोंडा, पाया पडती पोरे रांडा, देव दगडाचा केला गवंडी त्याचा बाप झाला, देव सोन्याचा घडविला सोनार त्याचा बाप झाला, सोडून या खऱ्या देवा करी म्हसोबाची सेवा. बाप हो, तुम्ही कोणाची सेवा करता? म्हसोबाची. बोला गोपाला गोपाला देव करना. आदान प्रदान होती विचाराची सर, प्रश्नोत्तरी होते, त्यातून लोकांना ती उत्तर द्यायचे आणि अधून मधून गोपाला गोपाला आणि टाळ्यांचा गजर. ते म्हणायचे बाप हो, ज्याले हात आहेत त्यानंच वर कर जा, त्यानंच वाजव जा, असं जेव्हा ते म्हणायचे लोकांचं स्पिरिट जागृत व्हायचं, सगळे हात वर करायचे, टाळ्यांचा गजर व्हायचा, गोपाला गोपाला व्हायचं आणि पुन्हा गाडगे बाबा व्यसनांकडे यायचे, नरबळी या विषयाकडे यायचे. अशा पद्धतीचं त्यांचं कीर्तन होतं. प्रसिद्ध साहित्यकार प्रकी अत्रे असं म्हणतात की सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात आणि गाडगेबाबांना पाहावे
1: कीर्तनात. क्या बात आहे, वा वा सर. अगदी शेवटचे काही मिनिट उरलेले आहेत, जाता जाता मला एका महत्वाच्या विषयाकडे तुम्हाला आणायचं की गाडगेबाबांचं मृत्यूपत्र हे सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अंजन घालणार असं होतं, तर निस्वार्थतेबद्दल, विषयाला धरून त्यांच्या निस्वार्थतेबद्दल आपल्याला काय सांगता येईल?
0: सर, त्यांच्या मुलीला, त्यांची मुलगी आणि त्यांचे जवाई हे जेव्हा त्यांच्या स्थापन केलेल्या धर्मशाळेत राहायला जातात तेव्हा त्यांना ते कळतं, तेव्हा गाडगेबाबा त्या आपल्या जवायला आणि मुलीला बाहेर काढून
1: बाहेर काढतात
0: आणि सांगतात बेटा ही सार्वजनिक मालमत्ता आहे, ही तुला राहता येणार नाही. त्यांचा एक दुसरा भक्त त्यांना आधार देतो, हे तेव्हा त्यांना कळतं, तेव्हा गाडगेबाबा आपल्या मुलीला पत्र लिहितात, त्या म्हणजे पाहुणे, त्या ज्यांनी आधार दिला त्या सेवकाला पत्र लिहितात की मला असे कळले की माझी मुलगी आणि जवाई तुझ्याकडे राहायला आले आहेत, आम्ही जातीने परिट आहोत, आम्हाला उत्तम कपडे स्वच्छ धुता येतात, त्यांच्याकडून कपडे धुवून घेत जा, नंतर त्यांना खाऊ घालत जा, काय अन्यन घालणार आहे. आणि त्यांचं मृत्यूपत्र म्हणजे अलीकडच्या आजच्या वर्तमान स्थितीमध्ये मी जेव्हा नजर टाकतो, स्वार्थतेने बरबटलेली ही सगळी तथाकथित भोंदू साधू जेव्हा मी पाहतो आणि आजच्या भाषेमध्ये फाईव्ह स्टार बाबा हा नवा एक सज्जन्म शब्द जन्माला आला आहे, त्या पार्श्वभूमीवर गाडगे बाबांचं मृत्यूपत्र डोळ्यात अंजन घालणार आहे. निस्वार्थतेचं कंकण बांधणारा हा बाबा म्हणतो मृत्यूपत्रामध्ये, त्याच्या ओळी आहे, तो म्हणतो या मिळकतीवर, गाडगे बाबांनी हजारो इमारती उभ्या केल्या, वसतिगृह, शाळा, खूप सारी आज अब्जावधी रुपयाची प्रॉपर्टी आहे. मुंबईला जर गेलात तर तुम्हाला मेन स्टेशनला तिथे रोगी जे पेशंट आहेत त्यांना राहायला गाडगेबाबांच्या मिशनच्या धर्मशाळा आहेत, 10 रुपयात तुम्हाला राहायला मिळतं. तर ते म्हणतात या मिळकतीवर माझे वारस आप्त किंवा शिष्य यांचा कोणत्याही प्रकारचा हक्क राहणार नाही, स्वतःसाठी या पृथ्वीच्या पाठीवर एक टीजभर जमीन न ठेवणारा आणि लाखो लोकांच्या घरदारासाठी पोटा पाण्यासाठी अहोरात्र काबाळ कष्ट करणारा आपल्या इतिहासातला हा पहिला महापुरुष संत म्हणजे गाडगेबाबा.
1: क्या बात. मला म्हणजे गाडगेबाबांनी जर म्हटलं की नाही घर नाही दार नाही जासरे माऊली,

0: सहभागी जीवाला झाडं देते रे सावली. पर्यावरणाचा पण संदेश आहेच,
1: अगदी
0: पण स्वतः ते इतका मोठा वृक्ष झाले जसं तुम्ही आता उल्लेख केला की असंख्य लोकांना सावली दिली. तर आज आपण अशा व्यक्तिमत्वाबद्दल या ठिकाणी चर्चा केलेली आहे आणि तुम्ही फार सुंदर त्यांच्या, एक तर तुम्ही स्वतः विश्लेषक आहात म्हणून तुम्हाला बोलता येतं, अभ्यासक आहात म्हणून तुम्ही त्याबद्दलचा
1: तुम्ही मला बोलतं केलं हे श्रेय तुम्हाला देता येईल.
0: नाही, हे खरंच तुमचं पूर्ण पूर्ण श्रेय श्रोते हो. तर विज्ञाननिष्ठ कर्मयोगी संत गाडगे बाबा या विषयावर चर्चा करण्याकरता आज आपल्या सोबत होते डॉक्टर राजेश मिरगे. जाण्यापूर्वी तुमचे खूप खूप आभार, एका छान विषयाबद्दल आमच्याशी चर्चा केल्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आपले खूप खूप धन्यवाद आणि आपण इथं थांबूयात.
1: आभारी आहे मी सुद्धा.
0: नमस्कार.
1: नमस्कार. नमस्कार.
2: श्रोते हो, आज नमस्कार अमरावती या कार्यक्रमात विज्ञाननिष्ठ कर्मयोगी संत गाडगे बाबा विचार आणि कार्य या विषयावर इतिहास संशोधक प्राध्यापक डॉक्टर राजेश मिरगे यांच्याशी नितीन भट यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य नितीन भट यांचं, तर तांत्रिक सहाय्य गणेश देशमुख यांचं होतं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम.
3: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
4: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
5: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
4: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.
6: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचा अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा. आत्ताच आपण विविध अंतर्गत नमस्कार अमरावती हा मुलाखतींवर आधारित कार्यक्रम ऐकला. आजची मुलाखत पुनर्प्रसारित करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम. 10:32 झाली आहेत. आता आपला आवडता कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. गीत गंगा.
7: गीत गंगा.
6: नमस्कार रसिक श्रोते हो, गीत गंगा या मराठी गाण्यांनी सजलेल्या कार्यक्रमात आपणा सर्व रसिक श्रोत्यांचं खूप खूप स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया ही सुंदर रचना बहिणाबाई चौधरी यांची, यशवंत देव यांचं संगीत आणि स्वर, उत्तरा केळकर यांचा.

0: सौमित्र यांची गीतरचना आपण ऐकत होतात. अशोक पत्की यांचं संगीत होतं. पुढचं गीत आता ऐका अरुण दाते यांच्या स्वरात. मंगेश पाडगावकर यांची गीतरचना, यशवंत देव यांचं संगीत. पण तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती.
1: आई भाई, अक्का, मामा आणि काका शंभर गोष्टींपेक्षा एकच गोष्ट सांगतो. फक्त पैसे पाठवण्यासाठी क्यू आर स्कॅन करतात किंवा पिन टाकतात, पैसे मिळवण्यासाठी नाही.
2: आरबीआय सांगते, क्यू आर कोड स्कॅन करताना किंवा पिन टाकताना नीट लक्ष द्या.
0: ब्रेक नंतर स्वागत आहे श्रोते हो गीत गंगा या मराठी गाण्यांनी सजलेल्या कार्यक्रमात. अरुण दाते यांच्या स्वरात ऐकवित आहोत पुढचं गीत, मंगेश पाडगावकर यांची.

अरुंधती यांच्या स्वरात आत्ताच आपण मंगेश पाडगावकर यांची गीत रचना ऐकलीत. गीतगंगा हा कार्यक्रम आपण ऐकताय आणि आता पुढे ऐका सलील कुलकर्णी यांच्या स्वरात संदीप खरे यांची गीतरचना, कमलेश भडकमकर यांचं संगीत.

श्रोते हो, आत्ताच आपण मिलिंद इंगळे यांच्या स्वरात आणि संगीत संयोजनात सौमित्र यांचे गीत ऐकलत. गीत गंगा या कार्यक्रमात आता शेवटचं गीत ऐकण्याची वेळ झाली आहे. शंकर महादेवन, प्रीती कामत आणि सहकार यांच्या स्वरात ऐका प्रवीण दवणे यांची गीतरचना, संगीत अजय अतुल यांचं.

0: श्रोते हो आत्ताचं भणशंकर महादेवन, प्रीती कामत आणि सहकाऱ्यांच्या स्वरात प्रवीण दवणे यांची गीतरचना ऐकलीत. या गीताबरोबरच गीतगंगा हा कार्यक्रम आता आम्ही इथे संपवित आहोत. पुन्हा भेटू पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: गीतगंगा.
2: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे FM 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 11:01 झालंय. कार्यक्रम आता ऐका, गीतगुंजन.
1: गीतगुंजन जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीतगुंजन गीतगुंजन
0: नमस्कार. इसक श्रोते हो गीत गुंजन अंतर्गत आज स्मृती गंध या कार्यक्रमात आपलं स्वागत. मी आपली रेडिओ मैत्रीण आपल्यासोबत. रसिक हो, आज स्मृती गंध या कार्यक्रमात आपण भेटणार आहोत अशा एका अभिनेत्रीला जिच्या केवळ एका हास्य रूपाने 80s लाखो रसिकांच्या मनावर राज्य केलं. हो श्रोते हो, आज आपण बोलणार आहोत सौंदर्य, सहज अभिनय आणि अफाट कौशल्याचा संगम म्हणजेच पद्मिनी कोल्हापुरे यांच्याविषयी, जिने बालवयातच आपल्या अभिनय कौशल्याने सगळ्यांना भारावून टाकलं. आज ऐकूया त्यांची काही सुपरहिट अशी गाणी. बालकलाकार म्हणून अभिनय केलेल्या सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटातील गीत सुरुवातीला ऐकवित आहोत. स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो या केवळ अभिनेत्री नव्हत्या, तर संगीतक्षेत्रातही त्यांचं जवळचं नातं होतं. पद्मिनी यांचे वडील पंढरीनाथ कोल्हापुरे हे उत्तम शास्त्रीय गायक होते. एका संगीतकाराच्या घरात जन्मल्यामुळे संगीताचा वारसा त्यांना रक्तातच होता. ऐकूया असंच एक दुसरं त्यांचं सुंदरसं गीत,

श्रोते हो, पद्मिनी यांचे लहानपणापासूनच गाणं कोकिळा लता मंगेशकर आशा भोसले यांच्याशी जवळचं नातं होतं, त्यामुळे लहानपणापासूनच कलेचे संस्कार त्यांच्यावर झाले. असंच एक त्यांचं सुमधुर गीत ऐकूया, प्यार झुकता नहीं, या चित्रपटातून लता मंगेशकर यांचा स्वर.

प्यार जगतनही या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलत. श्रोते हो, आज गीतगुंजन अंतर्गत स्मृती गंध या कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांच्याविषयी आपण बोलतो आहोत आणि त्यांची सुपरहिट अशी गाणी ऐकतोय.

श्रोते हो, आताच आपण जमाने को दिखाना है या चित्रपटातलं गीत ऐकलं. शैलेंद्र सिंग यांचा स्वर होता. श्रोते हो, पद्मिनी कोल्हापुरे यांच्यावर चित्रित झालेले संपूर्ण गाणी सुपरहिट ठरले, जे आजची पिढीही तेवढ्याच आवडीनं ऐकतात. अशी सुंदर गीत आता आपण ऐकूया. सुलक्षणा पंडित यांच्या स्वरात आहिस्ता आहिस्ता या चित्रपटातून नक्ष लालपुरी यांची ही गीत रचना आहे, संगीत खय्याम यांचं.

0: श्रोते हो, आज स्मृतिगंध या कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांच्याविषयी आपण बोलतोय. वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, ऐकत रहा कार्यक्रम गीत गुंजन.
1: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका. हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं, अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला? त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया. चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया. हीच आपली भारतीय संस्कृती. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.
2: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जास रे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली. झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत.
0: ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे श्रोते हो, गीत गुंजन अंतर्गत स्मृतिगंध या कार्यक्रमात. आज स्मृतिगंध या कार्यक्रमामध्ये आपण सुप्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांच्याविषयी जाणून घेत आहात आणि ऐकत आहात त्यांची काही सुप्रसिद्ध अशी गाणी. श्रोते हो, सौतन वो सात दिन प्यार झुकता नाही या आणि आणखी चित्रपटातून पद्मिनी यांनी 80 दशकातील सर्वात यशस्वी अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. असंच एक सुंदरसं गाणं आता ऐकवित आहोत सौतन या चित्रपटातून.

श्रद्धे हो पद्मिनी कोल्हापुरी यांच्या प्रेमरोग या चित्रपटातील मनोरमा ही भूमिका त्यांनी अशी जिवंती केली की ती आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे आणि सदैव राहील. त्याच चित्रपटातलं गीत आता ऐकवीत आहोत.

श्रोते हो, आत्ताच आपण आहिस्ता आहिस्ता या चित्रपटातलं गीत ऐकलत. आशा भोसले आणि अनवर यांचा स्वर होता, निदा फाजली यांचे शब्द आणि संगीत खय्याम यांचं. सुप्रसिद्ध पद्मिनी कोल्हापुरे यांच्यावर आपण आज यांच्याविषयी आज आपण बोलतो आहोत. अशा या हरहुन्नरी अभिनेत्रीला फिल्मफेअर पुरस्कारासोबतच बऱ्याच पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. श्रोते हो, आजच्या काळातीलही काही चित्रपटांमध्ये पद्मिनी कोल्हापुरे दिसून आल्यात. तस फटा पोस्टर, निकला हिरो, त्यानंतर पाणीपत या चित्रपटातही त्यांनी त्यांची भूमिका साकारली आणि प्रेक्षकांच्या तीही आवडीची ठरली.

श्रोतेहो अशा या हरहुन्नरी अभिनेत्रीला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आज गीतगुंजनांतर्गत स्मृतिगंध या कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांच्याविषयी आपण जाणून घेतलं आणि ऐकलीत त्यांची सुपरहिट अशी गाणी. कार्यक्रमात आता शेवटचं हे गीत ऐका.

0: विधाता या चित्रपटातल्या या गीताबरोबरच आजच्या स्मृतिगंध या कार्यक्रमातून मला म्हणजेच आपल्या रेडिओ सखीला रजा द्या. नमस्कार.
1: गीतगुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीतगुंजन, गीतगुंजन.
0: FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. दुपारचे 12 वाजतात. वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आता मुंबई केंद्राच्या स्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात. लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात.

0: रोहित रोहित जरा इकडे ये ना खिडकीपाशी.
1: अगं काय झालं?
0: अरे ते बघ खाली बघ, गेले 2 दिवस मुलांचा सराव सुरू आहे. कुणाच्या हातात छोटासा तिरंगा आहे, कुणी भाषणाची वही घेऊन उभा आहे. आणि दरवर्षी हे दृश्य दिसायला लागलं की लगेच समजतं स्वातंत्र्य दिन जवळ आला.
1: खरंय, लहानपणी आपण सुद्धा असंच करायचं नाही का? भाषण कोण करणार, ध्वजारोहण कोण करणार, गाण्याच्या पहिल्या रांगेमध्ये कोण उभं राहणार, किती भांडणं व्हायची यावरून. त्या वयात ना आपल्यासाठी देश म्हणजे नकाशा असा नव्हता, तर देश म्हणजे आपली शाळा, आपला झेंडा आणि मित्रांसोबत मोठ्याने म्हटलेलं राष्ट्रगीत, एवढाच अर्थ असायचा. मला सांग सुखदा, तुला कुठलं गाणं आवडायचं लहानपणी, म्हणजे देशभक्तीपर?
0: खूपच येत रे, किती छान छान आहेत आपल्याकडे देशभक्तीपर गाणी.

0: जाते.
1: वा वा वा वा, खरंच काय सुंदर गाणे गाय खरंच.
0: म्हणजे आजही स्वातंत्र्य दिन जवळ आला की माझ्या मनात या गाण्याचे सूर गुंजायला लागतात. अरे ते बघ ना ती छोटी मुलगी कधीपासून एकटीच आपली भाषणाचा सराव करते. मध्ये चढखळते पुन्हा सुरुवातीपासून म्हणते आणि माईक पण लावलाय आज त्यांनी. काय कमाल आहे मुलांची
1: डवी माईक. तुला माहितीये का स्वातंत्र्य दिन म्हणजे एक निमित्त असत स्वतःला प्रश्न विचारण्याचं.
0: अच्छा.
1: हो स्वतःला विचारायचं की आपण आपलं काम किती प्रामाणिकपणे करतोय. कारण देश मोठा होतो तो फक्त सीमांमुळे नाही तर रोजच्या रोज आपलं काम चोख करणाऱ्या लाखो माणसांमुळे.
0: अगदी बरोबर. आणि त्याचबरोबर प्रत्येक क्षेत्रात देशाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या मंडळींचा आपण अभिमान बाळगतो. मग तो वैज्ञानिक असो, शिक्षक असो.

0: शेतकरी असो किंवा खेळाडू।
1: अगदी, आणि खेळाडूंची तर गोष्टच वेगळी, म्हणजे ते पदक जिंकतात तेव्हा स्टेडियम मध्ये उंचावणारा तिरंगा पाहताना आपल्यालाही नकळत म्हणजे अभिमानाने ऊर भरून येतो, नाही का? यावेळी तर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये आपण चांगलीच बाजी मारली आहे, त्यामुळे हा दिवस आपल्यासाठी आणखीच खास झालाय। थांब थांब थांब, मी बघतो। अरे शर्वरी, ये, अगदी योग्य वेळी आलीस।
2: म्हणजे एरवी चुकीच्या वेळी येते की काय मी?
0: अगं नाही ग, म्हणजे आता आम्ही स्वातंत्र्य दिनाविषयी बोलत होतो।
2: हा मग तर मी अगदी योग्य वेळी आले, कारण मी ही त्याच कामासाठी आले।
0: अच्छा,
1: काय काय काय झालं काय?
2: आमच्या सोसायटीत मला यंदा ध्वजारोहणानंतर 2 मिनिटाचं भाषण करायचंय। मी आधी माझा भारत महान असं भाषण लिहिलं होतं, मग म्हटलं की आपण काहीतरी हटके बोलायला हवं, म्हणजे एकीकडे आनंदही वाटेल आणि लोक विचारातही पडतील।
0: वा चालतंय की?
2: मग मी स्वतःलाच विचारलं, मला नक्की कोण आवडतं? तर लक्षात आलं की मला देशासाठी खेळणारे खेळाडू आवडतात।
0: बर,
2: ते तिरंग्यासाठीच तर खेळत असतात।
0: वा
1: काय सुंदर विचार आहे खरंच, कारण सीमेवर सैनिक देशाचं प्राणपणाने रक्षण करत असतात आणि मैदानावर खेळाडू देशाचा सन्मान वाढवतात। दोघांच्या कामाचं स्वरूप जरी वेगळं असलं तरी दोघांच्याही मनात तिरंगाच असतो।
2: म्हणूनच मला वाटलं भाषणात फक्त पदकांचा उल्लेख नको, त्या पदकांच्या मागच्या माणसांची गोष्ट असावी, म्हणून मी इकडे आले।
1: वा चांगली आयडिया आहे, आणि तसंही या स्वातंत्र्य दिनाचं महत्व खास आहे, कारण यावेळी राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडू चमकलेत ना।
2: अरे हो खरंच, कोण कोण आहेत रे खेळाडू?
1: अगं मीराबाई चानू, शर्मिला धनकर, दिलीप गावित, प्रीती पवार, जस्मिन लांबोरिया, साक्षी चौधरी, प्रिया धांगस, अरुंधती चौधरी, अंकुश पंघाल, अस्मिता डे, हर्ष सिंग, इतरही बरेच खेळाडू आहेत ग।
0: खूपच रे, मतलब।
1: हो, शिवाय पॅरा ऍथलेटिक्स मध्ये सुमन राणा सारख्या खेळाडूंनी देशाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे। हे तर फक्त म्हणजे गोल्ड मेडलिस्ट मी तुला सांगितले, सिल्वर आणि ब्रॉन्झ मेडल जिंकणारे खेळाडू सुद्धा आपला अभिमान आहेत।
0: अगदी निश्चितच
2: दादा, खरं सांगू मला मीराबाई चानूचं नाव आधी फक्त पदकामुळे माहित होतं, पण तिच्या बद्दल वाचायला सुरुवात केली आणि जाणवलं पदक हा तिच्या प्रवासातला फक्त एक टप्पा आहे, त्याआधी कितीतरी पानं आहेत।
0: मणिपूर मधल्या एका छोट्याशा गावात वाढलेली मीराबाई, घरची परिस्थिती साधी, लहानपणी घरासाठी सरपण आणणं, कामात आई वडिलांना मदत करणं आणि त्याच वेळेला खेळाचं स्वप्न मनात जपणं, तिने अत्यंत कष्टाने भरलेलं आयुष्य जगताना स्वतःलाच एक वचन दिलं होतं, मी थांबणार नाही।
1: आणि मला सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती वाटली माहितीये, ती कधीही माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही असं म्हणत बसली नाही। आज बघ, आपण एखाद्या छोट्याशा अडचणीमुळे आपलं काम पुढे ढकलतो, पण खेळाडूंच्या आयुष्यात अडचणी हा तर रोजच्या सरावाचा भाग असतो आणि दुसऱ्या दिवशी ते पुन्हा मैदानावर हजर असतात।
0: खरे,
1: कारण त्यांच्यासाठी कारण महत्वाची नसतात, ध्येय महत्वाचं असतं।
0: तरीही म्हणजे मीराबाईच्या आयुष्यामध्ये सुद्धा सगळंच काही सुरळीत घडलं नव्हतं, तिलाही अपयशांचा सामना करावा लागला असेल। अशा वेळी अनेक जण स्वतःवरच शंका घ्यायला लागतात, नैराश्य येतं माणसाला, पण मीराबाई चानू पुन्हा उभी राहिली। तिने जिंकलेलं पदक महत्वाचं आहेच, पण त्याहून मोठं म्हणजे तिने स्वतःवरचा विश्वास परत जिंकला।
2: वा ही गोष्ट मी नक्की सांगेन, कारण आपण एखादी घटना आपल्या मनाविरुद्ध घडली की आपण निराश होतो, पण एक निकाल म्हणजे संपूर्ण आयुष्य नसतं।
0: बरोबर,
1: खरंय। खेळाडूंच्या गोष्टी सांगताना मला नेहमी एक प्रश्न पडतो, आपण त्यांचं पदक साजरं करतो पण त्यांच्यासोबत धावणारे आई वडील असतील, प्रशिक्षक असतील, त्यांचे कुटुंबीय असतील, यांची आठवण फारशी कोणाला येत नाही ग।
0: खरंय, एखादा खेळाडू घडतो तो फक्त स्वतःच्या मेहनतीने नाही, त्यामागे घरच्यांचीही खूप मोठी साथ असते। सकाळी लवकर उठून मुलांना सरावासाठी नेणं, त्यांच्या आहाराची काळजी घेणं, पराभवानंतर मानसिक आधार देणं, धीर देणं, हे सगळं कुठल्याच पदकावर लिहिलेलं नसतं।
2: म्हणूनच मला खेळ म्हणजे एकट्या माणसाचा प्रवास वाटत नाही, तो एका कुटुंबाचा प्रवास असतो।
0: पण स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात फक्त एका खेळाडू बद्दल बोललं तर बाकीच्यांवरती अन्याय होईल ना।
1: करेक्ट, आणि म्हणून मला काय वाटतं शर्वरी की तू महाराष्ट्राच्या खेळाडूंचीही गोष्ट सांगावीस।
2: सुरुवात स्वप्नील कुसाळे पासून करू का?
1: चालू शकेल, कारण आपल्या राज्यातला मुलगा ऑलिम्पिकच्या व्यासपीठावर उभा राहतो तेव्हा तो फक्त स्वतःच स्वप्न पूर्ण करत नसतो तर तो महाराष्ट्रातल्या हजारो मुलांना सांगत असतो।

0: की तुमच्याही गावातून तुमच्याही घरातून हा प्रवास सुरू होऊ शकतो.
1: काही लोक मोठमोठ्या घोषणा करतात, काही लोक काम करत राहतात. स्वप्नील कुसाळे दुसऱ्या प्रकारातला. प्रकाश झोतामध्ये फारसं न राहता तो वर्षानुवर्ष सराव करत राहिला आणि योग्य क्षणी देशाला अभिमान वाटेल असं यश त्याने मिळवलं.
2: खरंच आपल्याला यश लगेच दिसतं पण तयारी दिसत नाही. एखादा फोटो व्हायरल होतो पण त्या फोटो मागची 10-12 वर्षांची मेहनत कोणालाच दिसत नाही.
0: आणि स्वातंत्र्य दिनी जेव्हा ध्वज फडकतो

0: अनेक वर्षांची तपश्चर्या उभी असते.
1: मीराबाईने ज्या वेळेला सुवर्ण पदक जिंकलं त्यावेळेला भारतीय ध्वज आणि आपलं राष्ट्रगान सुरू असताना तिला किती भरून आलं होतं. देशप्रेम हे फक्त घोषणांमध्ये नसतं, आपलं काम प्रामाणिकपणे करणं, आपल्या क्षेत्रामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणं आणि देशाचं नाव उंचावणं हेही देशप्रेमाचंच रूप आहे. त्यामुळेच देशाचं नाव जगभरामध्ये शक्तिशाली होतं.
2: येस, म्हणजे या गाण्यासारखं ना, बलसा

0: अगदी बरोबर, कारण स्वातंत्र्य म्हणजे फक्त मिळालेला वारसा नाही, त्या स्वातंत्र्याचा मान राखण्यासाठी प्रत्येक पिढीनं काहीतरी चांगलं करून दाखवणं महत्वाचं आहे.
1: शर्वरी, तू पुढची गोष्ट आपल्या पॅरा ऑलिम्पिक विजेत्यांची, खेळाडूंची सांग, कारण त्यांनी आपल्या शरीराच्या मर्यादांवर नाही तर मनाच्या ताकदीवर विश्वास ठेवला.
0: पॅरा ऑलिम्पिक खेळाडूंच्या कथा ऐकताना ना खरंच भरून येतं अक्षरशः, कारण आपल्याला दयेची नाही तर धैर्याची भाषा हे खेळाडू शिकवतात. आपल्या आयुष्यातल्या कठीण घटनेला पूर्णविराम न समजता स्वल्पविराम समजतात आणि पुन्हा नव्याने जगायला सुरुवात करतात.
2: खरं सांगू का, आधी मी सुद्धा पॅरा ऑलिम्पिक फारसं पाहत नव्हते. एकदा टीव्हीवर स्पर्धा सुरू होती, सहज म्हणून पाहायला बसले, पण काही वेळातच लक्षात आलं की मी त्यांच्या शरीराकडे पाहणंच विसरले आहे. माझं लक्ष फक्त त्यांच्या खेळावर होतं.
0: वा, आपल्याकडे काय नाही हे पाहण्यापेक्षा आपल्यात काय आहे हे पाहायला शिकायला हवं.
1: मला ना अवनी लेखाराची गोष्ट आठवते, म्हणजे एका अपघाताने तिचं जगच बदललं. अनेकांची स्वप्न अशा घटनांनी धुळीला मिळाली असती, पण तिने न घाबरता नेमबाजीचा सराव सुरू केला. कित्येक तास स्वतःला घडवत राहिली आणि एक दिवस देशासाठी सुवर्ण पदक जिंकून दाखवलं.
2: मला तिच्या मुलाखतीतली एक गोष्ट खूप आवडली होती. ते म्हणाली होती, जे बदलता येत नाही त्याबद्दल दुःख करत बसण्यापेक्षा जे करता येईल त्यावर लक्ष द्या. किती साधं वाक्य आहे पण खूप महत्वाचं आहे.
0: हो ना, आपण अनेकदा भूतकाळामध्ये अडकून बसतो, पण हे खेळाडू आपल्याला वर्तमानात जगायला शिकवतात.
2: महाराष्ट्राच्या पॅरा खेळाडूंचाही मला अभिमान वाटतो.
1: कोण सांग बरं?
2: आपली भाग्यश्री जाधव, साताऱ्याची मुलगी, पॅरा अथलेटिक्स मध्ये देशाचं प्रतिनिधित्व करणं, आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचणं ही काही छोटी गोष्ट नाही.
0: आणि हे महत्वाचं आहे, प्रेरणा ही काही नेहमी दूरच्या व्यक्तीकडून मिळते असं नाही. आपल्या राज्यातली, आपल्या भाषेत बोलणारी, आपल्यासारख्या वातावरणातून पुढे आलेली व्यक्ती दिसली की स्वप्न जास्त जवळचं वाटायला लागतं. रोहित, मला की नाही एक विचार सुचलाय.
1: अरे सांग सांग सांग.
0: शर्वरी तिच्या भाषणामध्ये मुलांना एक प्रश्न विचारू शकते.
2: कोणता ग?
0: देशासाठी काम करणं म्हणजे काय? सैनिक देशाचं रक्षण करत असतो, शिक्षक आपल्याला चांगलं शिकवतात, डॉक्टर प्रामाणिकपणे उपचार करतात, शास्त्रज्ञ संशोधन करतात, खेळाडू तिरंगा उंचावतात, म्हणजे प्रत्येक जण आपल्या कामातून देशसेवा करू शकतो, असं उत्तर तुला देता येईल शर्वरी.
1: वा वा वा, सुखदा क्या बात आहे. खरंच खूप छान सांगितलंस, कारण देशप्रेमाचा अर्थ फक्त घोषणा नव्हे तर जबाबदारी आहे.
2: आणि कदाचित म्हणूनच स्वातंत्र्य दिन दरवर्षी आपल्याला एकच प्रश्न विचारतो, या वर्षभरात तू देशासाठी काय केलंस?
1: आणि बर का शर्वरी, आणखी पण नावं मला आठवत आहेत. राही सरनोबत, ती सुद्धा महाराष्ट्राचा अभिमान आहे. कॉमनवेल्थ मध्ये सुवर्ण पदक जिंकणारी नेमबाज, तिच्याशिवाय ही गोष्ट पूर्ण होणारच नाही.
0: आणि तिची गोष्ट सुद्धा तितकीच रंजक आहे बरं.
1: म्हणजे नेमबाजी हा असा खेळ आहे ज्यामध्ये हातापेक्षा मन स्थिर असणं महत्वाचं असतं. आजूबाजूला हजारो प्रेक्षक असतात, अपेक्षांचं ओझं असतं मनावर, देशाचं प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी असते, पण या सगळ्या गोंधळामध्ये ना स्वतःचा श्वास स्वतःला ऐकता आला पाहिजे. आणि ते जमलं की मगच नेम बरोबर बसतो.
0: वा, आणि ही गोष्ट फक्त खेळापुरती मर्यादित नाही, आपल्या रोजच्या आयुष्यातही तसंच असतं. आपलं लक्ष किती पटकन विचलित होतं नाही का?
2: हो ना.
0: मोबाईल, मग त्याच्यावरती मेसेज आला का, टंग झालं की लगेच तिकडे घाई स्पर्धा. एक काम करताना मन दुसरीकडे असतं. राही सारख्या खेळाडूंकडून एकाग्रता हा गुण शिकण्यासारखा आहे.
2: म्हणूनच मी भाषणात एक वाक्य नक्की म्हणेन.
1: काय?
2: नेम फक्त बंदुकीचा नसतो, नेम आयुष्याचा.

0: असतो, मुलांच्या ते नक्की लक्षात राहील.
1: मला असं वाटतं शर्वरी, तुझं भाषण ना शेवटी खेळाडूंवर न राहता मुलांकडे यायला हवं.
0: म्हणजे
1: म्हणजे तू असं म्हणू शकतेस की मी मीराबाई चानू होईन की नाही, स्वप्नील कुसाळे होईन की नाही, राही सरनोबत होईन की नाही मला माहित नाही, पण त्यांच्यासारखी प्रामाणिक मेहनत करण्याचा प्रयत्न मात्र मी नक्की करेन.
2: खरंच आहे, हे प्रत्येक मुलाला लागू पडेल. कारण प्रत्येक जण पदक जिंकेलच असं नाही, पण प्रत्येक जण चांगला विद्यार्थी, चांगला नागरिक आणि चांगला माणूस नक्की बनू शकतो.
0: अरे बहुतेक खाली मुलांचा सराव संपलेला दिसतोय.
1: हो, आणि बघ ना काय आनंदात आहेत सगळे. कोणी भाषण केलं, कोणी गाणं म्हटलं, कोणी ढोल वाजवला, आणि शेवटी टाळ्या मात्र सगळ्यांनाच मिळाल्या.
2: कारण कार्यक्रम हा एकट्याने होत नाही, सगळ्यांचा वाटा त्यात असतो.
1: अगदी देशासारखंच आहे, देश सुद्धा एकट्या एखाद्या महान व्यक्तीमुळे मोठा होत नाही. लाखो सामान्य माणसं रोज आपलं काम प्रामाणिकपणे करत असतात म्हणून देश मोठा होतो.
2: मला काय वाटतं रोहित, 15 ऑगस्टला शर्वरीचं भाषण ऐकायला आपण जाऊया का रे? आणि भाषण झाल्यावर मी शर्वरी तुला गिफ्ट देणार आहे. कारण अगं उत्तम भाषण करण्यासाठी सुद्धा धैर्य लागतं.
0: अगदी खेळाडूंच्या सारखंच.
2: पण रोहित तू जरा लवकर उठ बरं 15 ऑगस्टला, नाहीतर स्वातंत्र्य दिन अंथरुणातच साजरा नको व्हायला. मुलांच्या चेहऱ्यावरचा उत्साह, तिरंगा आणि शर्वरीचं भाषण हे सगळं आपल्याला पाहायचंय, अनुभवायचंय.
1: अगं नाही ग, मी त्या दिवशी नक्की लवकर उठणार. दरवर्षी नाही का उठत?
2: हो बरोबर.
1: कारण माझ्यासाठी 15 ऑगस्ट हा फक्त सुट्टीचा दिवस नाहीये, तर स्वातंत्र्य लढ्यात आणि त्यानंतरही देशासाठी योगदान दिलेल्या प्रत्येकाचं स्मरण करण्याचा दिवस आहे.
0: अरे वा, हा मुद्दा तर घ्यायलाच विसरले मी भाषणात. पण मला इतकी भीती वाटतेय की अगदी शेवटच्या दिवसापर्यंत मी हे भाषण चांगलंच घोकून घेणार आहे.
2: स्वाभाविक आहे, पहिल्यांदाच इतक्या लोकांसमोर बोलणार असशील ना.
1: ते खरंय, पण मी तुला एक गोष्ट सांगेन शर्वरी, की पाठ केलेलं भाषण म्हणू नकोस. मनापासून असं आतून आल्यासारखं बोल. लोकांना शब्दांपेक्षा प्रामाणिकपणा जास्त लक्षात राहतो आणि आवडतो.
0: मला टेन्शन आलं की मी नखं खायला सुरुवात करते, कागद परत परत वाचते.
2: अगं काय हे, खर तर बऱ्याचशा वक्त्यांची सुरुवात ही अशी होते.
1: आणि काळजी करू नकोस ग, तू उत्तम भाषण करशीलच. आता धडधड थोडी वाटणं स्वाभाविक आहे, पण हेच भाषण तुझा आत्मविश्वास वाढवेल बघ.
2: आत्मविश्वास नक्कीच वाढेल. पण शर्वरी, तुमच्या सोसायटीत बघ ना अशी एक कल्पना मांडता आली, तर फक्त भाषण नको तर एखादा खेळाडू, प्रशिक्षक, पॅरा खेळाडू, एखादा वैज्ञानिक, विचारवंत असं कोणाला बोलावता येईल का?
1: खरंच मस्त कल्पना आहे का? म्हणजे आपल्याकडे पण आपण ही कल्पना राबवू शकतो. त्यातून मुलांना कळेल की चॅम्पियन्स टीव्हीवरच नसतात, ते आपल्यासारखे साधी माणसं असतात, फक्त त्यांची स्वप्न आणि मेहनत ही असाधारण असते.
0: मग ठरलं, आजचा स्वातंत्र्य दिन फक्त साजरा नाही करायचा, काहीतरी नवीन सुरू करायचं.
1: आणि त्या सुरुवातीची पहिली पायरी म्हणजे
2: आपल्या घरात, मुलांमध्ये आणि समाजात जिद्द, मेहनत, देशप्रेमाच्या गोष्टी जिवंत ठेवणं. कारण शेवटी देश विजयी झाला पाहिजे, देश मोठा झाला पाहिजे.
0: हो ना, अगदी त्या गाण्यासारखं, कुछ कर दे कुछ कर दे चक दे ओ चक दे इंडिया.

श्रोते हो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे.

0: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत दायित्व समाजाचे, अनघा पेंडसे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोते हो, नमस्कार. अंध आणि दिव्यांगांनी एका शेतघराच्या आवारात स्वतःच्या हातांनी फुलवलेली पांढरी स्वच्छ फुलं घेऊन एक तरुण मैत्रीण आज आपल्याकडे आले. या पांढऱ्या फुलांचा समावेश पौष्टिक आहारामध्ये केला जातो. ही फुलं आहेत ऑयस्टर मशरूमची. अंध दिव्यांगांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करत त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी कार्यरत अशी संस्था म्हणजे IIG एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट ट्रस्ट. या संस्थेच्या विश्वस्त अनघा पेंडसे आपल्या सोबत आहेत. अनघा, नमस्कार.
0: नमस्कार.
1: खूप छान वाटतंय तू आज आकाशवाणी मध्ये आलीस, आणि तू मुळात आकाशवाणीची श्रोता आहेस, एक आस्वादक आहेस.
0: हो हो, अगदी.
1: आणि आज आपण ट्रस्टच्या कामाविषयी बोलणार आहोत. आज तू ही जी फुलं आणलीस इथे आमच्यासाठी भेट,
0: बरोबर,
1: तर हा प्रकल्प काय आहे?
0: हा प्रकल्प आता आम्ही नव्यानेच हाती घेतलेला आहे. त्याच्याही मध्ये आता आम्ही हा प्रायोगिक तत्वावरती सुरू केलेला प्रकल्प आहे. पालघर मध्ये आपल्या ट्रस्टचे हितचिंतक आहेत श्रीयुत विवेक खाडीलकर. त्यांनी आपल्याला त्यांच्या घरातली थोडी जी अंगणातली जागा आहे ती ह्या कामासाठी दिलेली आहे, आणि तिथे आता आपण ऑयस्टर मशरूमचा प्रकल्प सुरू केलेला आहे. आतापर्यंत आपण ज्यांच्यापर्यंत ही पांढरी शुभ्र ऑयस्टर मशरूमची फुलं घेऊन गेलो त्या सगळ्यांनी त्याच्यापासून भाजी, वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबिरी, भजी बनवली, आणि त्यांचा खूपच सकारात्मक प्रतिसाद आहे ह्यासाठी. आणि त्यामुळे आता आम्ही असं ठरवलेलं आहे की हा व्यवसाय आणखीन वाढवूया, आणि आपली जी अंध मंडळी आहेत ते सुद्धा या व्यवसायामध्ये स्वावलंबीपणे कसे येऊ शकतात आणि इथे काम करू शकतात त्यावर आता आमचा अभ्यास सुरू आहे.
1: अच्छा, आणि सध्या हे काम कोण पाहते?

0: सध्या आपल्या ट्रस्टचे विश्वस्त आहेत श्री संतोष फडके म्हणून, जे स्वतः अंध आहेत, ते आता इकडे काम बघतात. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण इतरांना कसं तयार करू शकतो, कारण का स्वतःने करणं आणि स्वतःसोबत इतर अंधांना घेऊन करणं ह्याच्यामध्ये फरक आहे.
1: हा खरोखर एक अभिनव असा प्रयोग म्हणायला लागेल की ज्याच्यामध्ये आपले अंध मित्र मैत्रिणी आणि दिव्यांग सुद्धा उतरणार आहेत. अनघाची थोडी ओळख आपल्याला करून देते. गेली 13 वर्ष ती मराठी भाषा क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. विद्यालंकार स्कूल ऑफ इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी इथे सहाय्यक प्राध्यापक आहे. अध्यापना व्यतिरिक्त मराठी अनुवादक, त्याचप्रमाणे संहिता लेखन शॉर्ट फिल्म साठी तिने केलेलं आहे आणि सोशल मीडियासाठी कंटेंट सोबत वेगवेगळ्या उपक्रमासाठी संकल्पना सुद्धा ती तयार करून देते. आपल्याला शक्य असेल ती मदत करण्याचा तिचा स्वभाव आहे आणि आपण समाजाचं काही देणं लागतो याची जाणीव तिला आहे. कॉलेजमध्ये शिकत असतानाच या जाणीवेचं रूपांतर हे निश्चयात झालं आणि म्हणूनच असाच समविचारी मित्रमंडळींचा मला वाटतं हा सगळा गट असावा
0: पूर्ण.
1: हा आणि मग त्यातूनच IIG ट्रस्ट सुरू झाली का?
0: हो,
1: या संस्थेविषयी सांग.
0: निश्चितच. 2013 मध्ये सर्वप्रथम सागर पाटील यांनी हा माझ्यासमोर प्रस्ताव मांडला होता की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन एक ट्रस्ट स्थापन करूया. सागर पाटील हे स्वतः अंध आहेत आणि ते स्वतः इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे LED क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या नावावरती 4 पेटंट्स आहेत. त्यांनी त्यासाठी अंधांना सुलभ रीतीने काम करता येईल अशा काही वस्तू बनवलेल्या आहेत की ज्यामुळे ते LED काम सुसह्यपणे करू शकतात. आणि सागर पाटील हे माझ्याबरोबर महाविद्यालयात शिकत होते. एकाच वर्गातले आम्ही मित्रमैत्रिणी असल्याने त्यांनी माझ्यासमोर तेव्हाच प्रस्ताव मांडलेला 2013 मध्ये की आपण एक ट्रस्ट स्थापन करूया की जेणेकरून माझ्यासारख्या इतरांना मी हे शिकवू शकेन. ही
1: सागर खऱ्या अर्थाने दिव्य चक्षू असलेला असं म्हणायला हवं.
0: हो,
1: म्हणजे इतरांच्या आयुष्यामध्ये प्रकाश निर्माण करणं, LED दिवे असतील किंवा अशा अनेक वस्तू, म्हणजे दिवाळीतली रोषणाई इतरांच्या घरात जी होते ती करण्यामध्ये सुद्धा सागरचा
0: सिंहाचा वाटा आहे या बाबतीत. तर 2013 मध्ये त्याने संकल्पना मांडली पण तेव्हाची आम्हा सगळ्याच मित्र मैत्रिणींची अशी एक हे होतं की आम्ही कोणी स्वतःच्या पायावरती उभे नव्हतो. त्यामुळे कोणताही व्यवसाय अगदी छोट्याशा प्रमाणात सुरू करायचा झाला तरी एक जमापुंजी तर हवी स्वतःची अशी. आणि आम्ही नुकतीच सगळ्यांनी स्वतःच्या व्यवसायात रुजू व्हायला म्हणजे पाय रोवायला सुरुवात केलेली होती. तर त्यामुळे असं झालं की आत्ता तर आपण काही हे मजल मारू शकत नाही, थोडं थांबावं. पण सगळ्यांच्या मनामध्ये ना हा विचार रेंगाळत होता की नाही करायचंय करायचंय. आणि मग असं होताना 2015 साली आम्ही एकत्र आलो. आम्ही प्रत्येक जणच आमच्या जमापुंजीतले जे काही आम्हाला व्यवसायातनं नोकरीतनं पैसे मिळतातले थोडा पैसा हा बाजूला काढून ठेवत होतो ह्या स्वप्नासाठी आमच्या.
1: अच्छा.
0: आणि मग 2015 साली आम्ही पुन्हा जेव्हा एकदा असेच निवांत भेटलेलो तेव्हा सागर पाटील म्हणाला की आता करूया का? म्हंटल की आता करूया.
1: अच्छा.
0: अशी ती सुरुवात झाली.
1: म्हणजे 2013 साली तुम्ही पहिल्यांदा विचार केला?
0: विचार होता की करायचंय पण हिंमत होत नव्हती कारण का स्वतःचा पैसाच हातात नव्हता काही. त्यामुळे मग त्यामुळे प्रत्येक जण स्वतःचा थोडासा पैसा ना ह्या गोष्टीसाठी या स्वप्नासाठी आम्ही बाजूला काढत होतो.
1: हे किती महत्वाचं उदाहरण ठरावं की तरुण मुलांना असं वाटलं की आपल्याला एक सामाजिक कार्य करायचंय त्याच्यासाठी आपण आत्ताच थोडा थोडा पैसा बाजूला ठेवूया.
0: हो,
1: आणि त्यातून IIG ट्रस्टची उभारणी झाली असं म्हणता येईल.
0: त्यामुळे 2015 पासून आम्ही मग त्याच्यावरती काम सुरू केलं की आपल्याला नक्की कोणत्या गटासाठी काम करायचंय, काय काम करायचंय, मग त्याच्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला जुळवून आणाव्या लागतील वगैरे या सगळ्या अभ्यासाला आम्हाला अंदाजे 2 वर्ष लागली. आणि मग 2017 मध्ये आम्ही अधिकृतरित्या ट्रस्टची नोंदणी केली.
1: अच्छा. म्हणजे आता जवळजवळ 10 वर्ष व्हायला आली.
0: 10 वर्ष. हो.
1: आणि खूप छान असा हा प्रवास आहे.
0: हो,
1: अनेक दिव्यांगांना उभं करण्याचं काम तुम्ही करताय. कुणापुढेही हात न पसरता स्वावलंबी होण्याची मुळात कल्पना ह्या अंध मंडळींच्या किंवा दिव्यांगांच्या मनामध्ये रुजवणं, त्यासाठी त्यांचं मन वळवणं हे सुद्धा कठीण असेल, नाही का?
0: हो. मुख्यतः दिव्यांग मंडळी अशा क्षेत्रात काम करू शकतात ह्याची अनेक दिव्यांगांना भीती वाटायची. म्हणजे असं व्हायचं की त्यांना साधी घरातली छोटी कामं करायची सवय नसते, म्हणजे गरम पातेलं उचलणं वगैरे. आणि इथे तुम्ही थेट त्यांना दिव्यांच्या पुढ्यात नेऊन उभं करतात तर शॉक लागण्याचा हा सगळ्यात मोठा धोका असतो. त्यामुळे अनेक मंडळी त्यासाठी घाबरायची की कसं येणार आम्ही वगैरे. तर आम्ही त्यांच्यासाठी जी काही

0: इक्विपमेंट्स म्हणजे वस्तू तयार केलेल्या आहेत त्या वस्तूंच्या मार्फत त्यांना जराही शॉक लागणार नाही आणि ते अगदी लीलया जसे डोळस व्यक्ती काम करतात तसे काम करू शकतील याची आम्ही खबरदारी घेतलेली आहे.
1: पण म्हणजे सुरुवातीला एलईडी लॅम्प्स तयार करणं वगैरे अशा प्रकारचा उद्योग सुरू झाला का?
0: बरोबर, सगळ्यात सुरुवातीला आम्ही सुरुवात केली ती दिव्यांच्या माळा, एलईडीचे दिवे म्हणजे जे आपल्याला रोज घरगुती वापरायला लागतील असे बनवायला सुरुवात केली. कारण का ह्या आपल्या अगदी प्राथमिक गरजा आहेत, म्हणजे दिवा गेला तर छोटासा बल्ब ज्याला आपण म्हणतो तो लागतोच, त्यामुळे आम्हाला एक माहिती होतं की त्याच्यातनं आपल्याला पटकन काहीतरी उत्पन्न मिळू शकतं, त्यामुळे दिव्यांच्या माळा आणि एलईडी बल्ब हे आम्ही आधी प्राथमिक स्वरूपावर बनवायला सुरुवात केली.
1: मला वाटतं सागरचा या प्रकारचा व्यवसाय होता,
0: त्याचा होताच, त्याने आधी 2012 मध्येच त्याने स्वतःचा व्यवसाय आयडियल इनोव्हेटिव्ह ग्रुप नावाने कंपनी म्हणून स्थापन केलेला होता आणि त्या कंपनीच्या मार्फत तो टॉर्च बनवणं किंवा दिवे बनवणं, दिव्यांच्या माळा तयार करणं हे त्याने हळूहळू सुरुवात केलेली होती. पण तिथे तो एकटा होता आणि त्याला ते करायला एका समूहाची सगळ्या गरज होती आणि त्यामुळे त्याचं असं होतं की आपण जर माझ्यासारख्या दृष्टीबाधितांना जर अशा प्रकारचं शिक्षण देऊ शकलो तर कदाचित आम्ही एकत्र मिळून एक खूप चांगला व्यवसाय यातून उभारू शकतो.
1: बरं, आणि आपल्यासारख्या मंडळींना हात देणं हे सुद्धा किती महत्वाचं आहे, नाही का?
0: हो.
1: पण मग मी म्हटलं तसं यांना पटवणं की तुम्ही सुद्धा हे करू शकता हा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करणं हे कसं काय घडलं?
0: 2017 पासून जेव्हा आम्ही प्रत्यक्ष कार्यरत झालो ह्या क्षेत्रामध्ये, म्हणजे अधिकृत नोंदणीसह कार्यरत झालो, त्याच्यानंतर आम्ही अंध आणि अपंग अशा अनेकांना म्हणजे रेल्वेमध्ये भेटतायत वगैरे ह्या सगळ्यांना ह्या गोष्टीची माहिती द्यायला लागलो, स्वतःहून बोलायला लागलो की आमची अशी संस्था आहे, तुम्ही इथे या, तुम्हाला अशा प्रकारचं रोजगार मिळेल, तुम्ही आधी एकदा भेट तरी द्या, अशा प्रकारे आम्ही स्वतःहून समोर जायला लागलो. पण तेवढा म्हणावा तेवढा सकारात्मक प्रतिसाद काही ह्या आमच्या प्रयत्नांना आला नाही. त्याच्यानंतर अनेक मंडळी आम्हाला असं विचारायला लागली म्हणजे तिथे आम्हाला मोफत काय मिळणार? कारण का अनेक संस्थांच्या अशा योजना असतात की तुम्ही अंध म्हणून आमच्याकडे जर नोंदणी केलीत किंवा अपंग म्हणून नोंदणी केलीत तर तुम्हाला महिन्याचं रेशन असेल किंवा काही सोयी सुविधा असतील त्या आम्ही मोफतरित्या पुरवू शकू, मग ती मोबाईल फोन, घड्याळ असंही मोफत वाटणाऱ्या अनेक संस्था आहेत. तर ह्या अंधांचं असं व्हायचं की अरे म्हणजे आम्हाला कदाचित इकडे मोफत काहीतरी मिळेल, पण तसं नव्हतं, इथे येऊन काम करायचं होतं. त्यामुळे अनेक अंध मंडळी ही थोडी मागे हटताना आम्हाला दिसत होती. मग आम्ही थोडा आमचा मोर्चा वळवला ज्या आधीपासूनच ह्या क्षेत्रात कार्यरत संस्था आहेत त्यांच्यापर्यंत स्वतः जायचं आणि काहीतरी संयुक्त विद्यमाने असं आपण करू शकतोय का असं बघायचं. म्हणून मग आम्ही अजून एक वर्ष आम्ही त्यामध्ये दिलं. पण आम्हाला असा प्रतिसाद आला की त्याही मंडळी आमच्याशी संयुक्त विद्यमाने काहीच करायला तयार नाही. अशा मध्ये जवळपास 2 वर्ष आमची गुंतत आली,
1: चाचपडण्यात.
0: पण मग आता म्हटलं 2 वर्ष झाली, आता काहीतरी करायला पाहिजे काम आपल्याला. आणि हे झाल्यानंतर 2019 मध्ये आम्ही असेच बसलेलो होतो की आता करायचं काय पुढे, कोणीच यायला तयार नाहीत ना, अंध आपल्याकडे येत आहेत ना कोणती संस्था आपल्याला, कोणी दिव्यांग व्यक्ती आपल्याकडे यायला तयार नाही आणि कोणती संस्थाही आपल्यासोबत काहीच काम करायला किंवा एखादा प्रयोग राबवायला तयार होत नाही, मग काय करायचं असे आम्ही सगळे विचारात पडलेलो असताना आम्हाला एक कल्पना आली की ग्राहक पेठा या आपण हेरू शकतो. कारण का ग्राहक पेठांमध्ये जर तुम्ही अधिकृत नोंदणी केलेली संस्था असेल, तुमची ट्रस्ट असेल, तर तिथे तुम्हाला मोफतरित्या तुम्हाला तुमचा एक स्टॉल लावता येतो आणि तिथे आपण विक्री करू शकतो. मग म्हटलं चला आपण ते करूया. आणि मग मुंबई, पुणे इकडच्या जवळपास सगळ्या ग्राहक पेठांमध्ये आम्ही ट्रस्टचा पहिल्यांदा स्टॉल लावला.
1: अच्छा, मला वाटतं मुंबई ग्राहक पंचायती सोबत सुद्धा तुम्ही जोडले गेले.
0: 2019 पासून आजपर्यंत आम्ही त्यांच्या बरोबर आहोत.
1: अच्छा, आणि पण मग तिथे प्रत्यक्ष काही वस्तू विक्रीसाठी ठेवल्यानंतर हे काम अधिक लोकांपर्यंत पोहोचलं?
0: हो, खूपच त्याचा फायदा झाला. अनेक मंडळींचा खूप सकारात्मक प्रतिसाद आला. पण त्याला बाधा आली 2020 आम्हाला, कारण का कोविड आला, जवळपास सगळं ठप्प. आणि आता आम्हाला दिसत होतं की 2019 मध्ये एवढी चांगला प्रतिसाद मिळून आम्हाला लोक कनेक्ट होत आहेत, जोडली जात आहे, तर एकदम अचानक कोविड आला, सगळं ठप्प. आता

0: पुढे कसं? तर मग त्याच्यामध्ये आम्हाला एकांचा फोन आला की आम्हाला दिव्यांच्या माळा हव्या, आणि दिवाळी येत होती, दिव्यांच्या माळांची गरज भासणार. आणि ते आम्हाला एकदम अशी सकारात्मकतेची जाणीव झाली की हा आता आपण हा मार्ग घ्यायचा.
1: म्हणजे ही माळ एकदम लखलखली.
0: बरोबर, त्याने आमच्या डोक्यातही प्रकाश पडला अगदी. आणि मग आम्ही जे 2019 मध्ये ज्यांनी आमच्याकडनं वस्तू खरेदी केलेल्या आहेत किंवा आमच्याशी जे जोडले गेलेले आहेत त्या सगळ्यांना फोन करून मेसेज करून आमच्या सगळ्या वस्तूंची उत्पादनांची माहिती पाठवायला लागलो वगैरे. आणि मग सगळे कोविडचे नियम, बाहेर कधी पडायचं कधी नाही हे सगळे पाळून आम्ही त्या कालावधीतही जवळपास 5000 माळा अच्छा घरोघरी पोहोचवल्या.
1: वा, मोठी गोष्ट आहे. पण मग पुढे कसा प्रवास सुरू झाला आणि कामाचं आत्ताचं स्वरूप काय काय आहे, कोणते वेगवेगळे आयाम आहे त्याच्यात?
0: 2020 ला जेव्हा आमच्या ह्या माळा घरोघरी पोहोचल्या त्याच्यानंतर 21 पासून जरा पुन्हा आपण सुसह्यपणे सगळी कामकाजाकडे वळायला लागलेलो होतो, सर्वसाधारण आयुष्य आपलं सुरू झालेलं होतं. त्यामुळे त्याच्यानंतर आम्ही कार्यशाळांवरती भर दिला. आम्ही स्वतःहून काही प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केल्या आणि त्याचा एवढा सकारात्मक प्रतिसाद आम्हाला मोठ्या संस्थांकडनं वगैरेही मिळाला की त्यांनी आमच्याशी स्वतःहून संयुक्त विद्यमाने जोडून घेऊन आमच्या कार्यशाळा पुणे, गडहिंग्लज, नाशिक अशा विविध ठिकाणी लावल्या. आणि आतापर्यंत आपण जवळपास 461 दिव्यांग व्यक्तींना शिकवलेलं आहे.
1: वा, आणि पण मग याच्यामध्ये सॉल्डरिंग करणं, त्या वायरी नीट जोडून ते दिवे लावणं व्यवस्थितपणे, हे सगळं ही मंडळी करतात.
0: सगळं,
1: आपण मगाशी म्हटलं तसं शॉक लागणं हा एक भाग झाला, चटका बसणं किंवा काही अपघाताची भीती न राहता.
0: बरोबर, त्यांना आम्ही जेव्हा आमचे कार्यशाळा होतात तेव्हा आम्ही त्यांना आधी आमच्या वस्तू हाताळायला शिकवतो आणि आमच्या वस्तू ह्या दिव्यांग व्यक्तींसाठीच बनवलेल्या असल्याने,
1: म्हणजे साधनं त्याच्यासाठीची,
0: त्या साधनांमुळे त्यांना अजिबातच शॉक लागणं किंवा अन्य असे कोणतेही धोके नाहीयेत.
1: वा, पण हे सुद्धा शोधून काढण्यामध्ये सागर आहे.
0: हो हो, सागर पाटील यांचंच हे यश आहे, कारण का आधी प्रयोग त्यांनी स्वतःवर केले म्हणजे त्यासाठी त्यांना खूप वेळा चटके खावे लागले आणि मग त्यांनी इतरांसाठी सुसह्य अशा हे सगळी साधनं ही बनवलेली आहेत.
1: आता तुमची टीम किती जणांची आहे?
0: आता आम्ही 5 प्रमुख विश्वस्त आहोत आणि बाकी आपले हितचिंतक वगैरे आणि आपले विद्यार्थी असे मिळून जवळपास आपण 76 मंडळी एकत्र जोडलेलो आहोत.
1: आणि संस्थेचं कार्यालय कुठे आहे?
0: दहिसर मध्ये.
1: बर, आणि ठिकठिकाणी कार्यशाळा घेणं, त्या कार्यशाळांनंतर काही उद्योग नव्याने उभे राहतायत का?
0: हो, ह्याच्यातलं अगदी तुम्हाला सांगायला सगळ्या श्रोत्यांना मला आवडेल ते म्हणजे आपण गडहिंग्लज मध्ये एक कार्यशाळा घेतलेली होती आणि त्या कार्यशाळा झालेली अंदाजे 2023 सुमारास आणि त्याच्यामध्ये जवळपास 13 अंध विद्यार्थी दिव्यांग मंडळी आपल्या कार्यशाळेमध्ये आलेली होती. एक महिन्याची ती होती, त्याच्यामध्ये आपण मुलांना सगळ्या गोष्टी म्हणजे एलईडी बल्ब असतील, दिव्यांच्या माळा असतील, एलईडी ट्यूबलाइट्स असतील, टॉर्चेस असतील, हे सगळं आपण त्यांना बनवायला शिकवलेलं होतं. आणि त्या प्रशिक्षणामधून महाराष्ट्रातील पहिला अंध मंडळींचा बचत गट सुरू झाला.
1: अरे वा.
0: आणि गडहिंग्लज जिल्हा परिषदेच्या समोर त्यांनी स्वतःचा व्यवसाय आता स्थापन केलेला आहे.
1: छान.
0: आणि तिकडनं त्या विविध वस्तू स्वतः बनवतात किंवा त्यांनी बनवलेल्या वस्तू कोणी सांगितलं की ही खराब झाली तर ती खराब झालेली वस्तू त्यांना नव्याने बनवून देतात, दुरुस्त करून देतात.
1: ही एक चांगली यशकथा म्हणायला हवी.
0: हो हो हो. आणि ह्यामध्येच अजून एक सांगायला आवडेल, आमचा कोल्हापूरचाच अगदी जेव्हा आम्ही पहिल्यांदा कार्यशाळा घेतलेली तेव्हा एक सतीश नावाचा मुलगा आम्हाला येऊन भेटलेला आणि तो स्वतः दिव्यांग आहे, त्याची पत्नी पण दिव्यांग आहे, पण तो मुलगा कोल्हापूर वरून मुंबईत येतो, आमच्याकडनं कच्चा माल घेतो, कोल्हापूरला जातो, तो सगळा बनवतो, तो शक्य तेवढा स्वतः विकतो. जर त्याला असं वाटलं की नाही हा माझा नाही विकला जाते तर तो बनवलेला माल आमच्या ट्रस्टमध्ये आणून देतो आणि आम्ही तो विकतो. आणि तो कोल्हापूर ते मुंबई असा दर महिन्याला प्रवास करतो आणि तो आता त्याच्यामध्ये एवढा तज्ज्ञ होत चाललेला आहे की आता आमच्या ज्या पुण्याच्या वगैरे कार्यशाळा असतात त्या एक हाती तो सांभाळतो.
1: अच्छा, वा, म्हणजे आता तो इतरांना
0: प्रशिक्षण देण्यासाठी आम्ही त्याला पूर्ण आता तयार केलेलं आहे, कारण का आमचा मुंबईतलाही व्याप वाढत आहे त्यामुळे प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी आम्ही मंडळी पोहोचणं हे जर

0: अशक्य होतं. त्यामुळे मग सतीश सारखी मुलं आहेत की जी स्वतः आमच्या बरोबर घडली आणि आता ती इतरांना घडवत आहे.
1: बरोबर. वस्तू मुळात तयार करणं आणि त्याच्यासाठी बाजारपेठ मिळवणं हे सुद्धा फार महत्वाचं. तू म्हणालीस तसं मुंबई ग्राहक पंचायतीच्या पेठांचा तुम्हाला चांगला उपयोग झाला
0: खूपच.
1: आणि पण आता दिवाळीच्या माळा वगैरे म्हटलं तरी त्या सीझनल झाल्या ना, बाकी वर्षभर पुरेल असं काय प्रकारचं काम या मंडळींना देता येतं?
0: आपल्याकडे टॉर्चेस आपण बनवतो, त्याच्यामध्ये विविध प्रकारचे टॉर्चेस आहेत आणि आपल्याशी काही कंपनी ह्यांनी जोडून घेतलेलं असल्याने बराच माल हा त्यांना आपण देत असतो. त्याचप्रमाणे आपल्या ट्यूबलाइट्स आहेत किंवा जे दिवे आहेत ते तर अगदी दर महिन्याची गरज असते. आज ना उद्या कोणाला कोणाला तरी ती लागणार.
1: बरोबर, अगदीच. प्रशिक्षणाचा एक चांगला फायदा होताना दिसतोय.
0: हो.
1: तर या प्रशिक्षणामध्ये मुली महिला सुद्धा सहभागी होत आहेत का?
0: हो हो, महिलाही सहभागी होत आहेत आणि आतापर्यंत जवळपास आपण म्हणू शकतो की 75 महिलांनी याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे.
1: अरे वा.
0: आणि 30 विद्यार्थी त्याच्यातले आपल्याशी अगदी दररोज ट्रस्टमध्ये येऊन काम करतात, म्हणजे पूर्ण वेळ रोजगारासाठी ते आपल्याशी जोडले गेलेले आहेत.
1: काही मंडळींनी स्वतःचे सुद्धा व्यवसाय स्वतंत्रपणे सुरू केलेले असतील आणि त्यांचे काही अनुभव तुम्हाला सांगायला येतात का कधी?
0: हो, आपले 48 विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी आपल्याकडनं प्रशिक्षण घेतलं आणि ते आता स्वतः रत्नागिरी, कोल्हापूर आणि नगर मध्ये स्वतः लोकांच्या घरी जाऊन मिक्सर असेल, पंखे असेल हे बनवतात.
1: अरे वा, बर.
0: त्यामुळे त्यांनी स्वतंत्ररित्या स्वतःचा व्यवसाय हा उभारलेला आहे.
1: म्हणजे दुरुस्ती करणं आणि तयार करणं
0: दोन्ही.
1: वा. आयआयजी ट्रस्टच्या कामाचं स्वरूप म्हणजे एकतर ह्या इलेक्ट्रिकच्या वस्तू बनवणं हा एक भाग झाला, आणखी काय काय उपक्रम आहेत
0: आपल्याकडे? आता आपण युनिकोड म्हणजे जे इन्स्क्रिप्ट कीबोर्ड लागतो त्याचं प्रशिक्षण देतो. मग ते सर्वांना आहे, दिव्यांगांनाही आहे आणि डोळस मंडळींनाही आपण ते देतो टायपिंग शिकवणं. त्याचप्रमाणे आपलं ब्लाइंड विजन स्कूल कोंढवा पुणे इथे दरवर्षी कार्यशाळा चालतात आणि व्हीएम स्कूल जी आपल्याच इथे मुंबईत तारदेवला आहे तिथे आपण वोकेशनल ट्रेनिंग कोर्स घेतो, व्यावसायिक प्रशिक्षण कार्यशाळा.
1: म्हणजे कौशल्य आधारित
0: सगळे उपक्रम आपण चालवतो.
1: अच्छा. आणि त्यालाही प्रतिसाद चांगला मिळतोय?
0: त्यालाही प्रतिसाद खूप छान मिळतोय.
1: भाषेवर आधारित जो प्रकल्प आहे त्याच्याबद्दल आम्हाला थोडं अधिक सांगा.
0: हो, आपला मस्त मराठी कट्टा नावाचं एक युट्यूब वाहिनी आहे आणि ही जी युट्यूब वाहिनी आहे तिचं विशेष म्हणजे ह्या वाहिनीवरती मराठीशी निगडीत अशा सर्वच भाषिक गरजा पूर्ण करणारे आपण व्हिडिओज अपलोड करतो. त्याचप्रमाणे आपल्या मस्त मराठी कट्ट्याचं विशेष वेगळ्या अनुषंगाने असं आहे की आपल्याकडे जेवढे व्हिडिओज आपण तयार करतो ते साइन लँग्वेज मध्ये पण तयार करतो. त्यामुळे एकाच वेळेला सर्व मंडळी आपल्या या वाहिनीशी जोडले जाऊ शकतात.
1: अच्छा. म्हणजे
0: सांकेतिक भाषेमध्ये हे व्हिडिओज आपण तयार करत असतो.
1: अच्छा. आणि त्याच्यामध्ये काय आपण मांडत असतो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून?
0: त्याच्यामध्ये आपण कायदेविषयक सल्ले देतो की जेणेकरून कायदा हा प्रत्येकाला लागतोच आणि त्याची माहिती नीटशी मुलांना नसते, त्यामुळे ती सर्वांना नीट व्हावी ह्यासाठी आपण कायदेविषयक मालिका केलेल्या आहेत. काही छोट्या मंडळींसाठी आपल्या बालकथांच्या मालिकाही तयार केलेल्या आहेत.
1: अशा प्रकारचे उपक्रम तुम्ही त्या व्हिडिओच्या
0: व्हिडिओच्या माध्यमातून पुढे.
1: या व्यतिरिक्त मला वाटतं सौर ऊर्जेशी जोडलेला सुद्धा काही प्रकल्प संस्थेचा आहे.
0: हो, आपण सौर ऊर्जेवर चालणाऱ्या अनेक वस्तू बनवतो. उदाहरणार्थ आपले जेवढ्या केवढ्या बॅटरीज आपण बनवतो टॉर्चेस त्या सगळ्या आपण सौर ऊर्जेमार्फत चार्ज देखील करू शकतो.
1: बर.
0: त्यामुळे आपल्याकडे बघायला गेलं तर आपली सगळी प्रोडक्ट जी आहेत ना ती रिचार्जेबल आहेत, पण ती जशी विजेवरती रिचार्ज होतात तशीच ती सौर ऊर्जेवरती पण चार्ज होतात.
1: बर. इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर हा सगळीकडेच वाढलेला आहे, म्हणजे मोबाईल तर प्रत्येकाच्या हातात आहे, त्याचबरोबर ई कचऱ्याची एक मोठी समस्या आहे. तर त्याचाही तुम्ही विचार करताय मला वाटतं, त्याबद्दल सांगा.
0: हो, आम्ही ई कचरा गोळा करतो. तो प्रामुख्याने आमची मुलं ही कार्यशाळांमध्ये वापरतात. आम्ही मुलांना शिकवायला ई कचरा देतो.
1: अच्छा.
0: की जेणेकरून ही मंडळी त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारे प्रयोग करतील, चुकतील आणि शिकतील, ह्यासाठी आम्ही ई कचऱ्याचा वापर करतो. पण मग नंतर प्रश्न असा पडतो की ह्यांनी वापर करून झाल्यावरती ह्या ई कचऱ्याचा आम्ही काय करणार? तर

0: ई कचऱ्यापासून आम्ही नवीन गोष्टी, इलेक्ट्रिकच्या गोष्टी तयार करतो. म्हणजे अगदी मध्यंतरीच आमच्याकडे दोन स्पीकर आलेले होते आणि एक आपला जो सेट टॉप बॉक्स असतो तसा बॉक्स आलेला होता. तर आमच्या मुलांनी त्या सगळ्या गोष्टी एकत्रित करून त्याच्यापासून रेडिओ तयार केला.
1: अरे वा.
0: आणि त्याच्यावरती आमचा रेडिओ लागतो, एफएम वाहिनी आम्ही तुमची ऐकतो त्याच्यावरती. त्याचप्रमाणे त्याच्या माध्यमातून आम्हाला ब्लूटूथ कनेक्शन मिळतं. मुलं आमची त्याला यूएसबी कॉर्ड लावून ते कानात घालून स्वतःसाठी पण ते ऐकू शकतात. त्याचप्रमाणे आपण त्याला माईक कनेक्ट करू शकतो आणि जर बोललो तर त्याचा स्पीकर सारखा आपण उपयोग करू शकतो. त्याचप्रमाणे त्याला आमच्या मुलांनी एक बॅटरी जोडलेली आहे आणि त्याच्यामार्फत आपण पॉवर बँक म्हणजे आपला आयत्या वेळी मोबाईलही चार्ज करू शकतो.
1: म्हणजे मल्टीपर्पज डिव्हाइस तुम्ही तयार
0: पूर्ण, पण ते पूर्णतः ई कचऱ्यापासून आहे.
1: कौतुकास्पद आहे. म्हणजे असा काहीतरी वेगळा विचार करून त्यातनं नवीन काहीतरी घडवणं हे फार महत्वाचं आहे. या सगळ्या कामासाठी अर्थातच निधीची सुद्धा गरज पडत असेल. जरी आपण म्हटलं की या वस्तू विकून काही प्रमाणात आपल्याला पैसा मिळत असला तरी सुद्धा तेवढ्याने भागत नाही सामाजिक संस्थांचं. तर हे कशा पद्धतीने करता काम?
0: आता आपले जे हितचिंतक जोडले गेलेले आहेत ते खूपच सकारात्मकतेने आम्हाला ज्याची मदत लागेल ती करतात. त्याचप्रमाणे ती मंडळी अनेक मंडळींना प्रत्यक्ष आमच्यापर्यंत पोहोचवतातही. त्यामुळे नवीन मंडळींना जोडून घेणं खूप आम्हाला सोपं होतंय. आणि आम्ही जेव्हा माल कोणाकडेही नेऊन देतो तेव्हा आम्ही त्या व्यक्तींना सांगतो की तुम्ही आमच्या ट्रस्टला प्रत्यक्ष भेट द्या. ही मंडळी कसं काम करताय ते एकदा बघा. तुमच्या भेटीने आमच्या मुलांचं मनोबल खूप वाढत असतं.
1: बरोबर.
0: आणि आपणही काहीतरी करू शकतो आणि आपण बनवलेली गोष्ट ही इतरांना आवडते हे जेव्हा समोरच्याला कळतं तो म्हणजे आनंद अविस्मरणीय असतो त्या मुलांसाठी.
1: खरंय. आणि त्यातून त्यांची उमेद ही अधिक वाढत असते. नव्याने काही करावं, नवीन काही शोधावं असं त्यांनाही वाटत असेल.
0: आणि त्यांना असं वाटतं की नाही आपण हे केलं हे लोकांना आवडलंय ना आता असं करून बघूया. आणि आमची ट्रस्ट त्याला पूर्णतः सहकार्य करते. तुम्हाला हवंय ते बनवा ज्याच्यातनं तुमची संकल्पना ही लोकांसमोर येईल.
1: बरोबर. अनघा, तुझ्यासारखी काही तरुण मंडळी ह्या संस्थेशी जोडलेली आहात. तुम्ही सगळेजण आपापले नोकरी व्यवसाय सांभाळून याच्यासाठी वेळ देणं
0: हो
1: आणि त्याचप्रमाणे आपली बुद्धी वापरणं असं दोन्ही प्रकारे योगदान देत असता, तर हे कसं जमवता तुम्ही?
0: एकतर आम्ही जेव्हा ट्रस्ट स्थापन करण्याचा निर्णय घेतला तेव्हाच आम्ही तो 2013 मी तुम्हाला म्हंटल आधीच की आम्ही त्याची सुरुवात केलेली त्या संकल्पनेची. पण एक होतं की आपल्याला ट्रस्ट वरती अवलंबून राहायचं नाहीये. त्यामुळे आम्ही जी मंडळी एकत्र आहोत ते आम्ही सगळेजण स्वतःच्या व्यवसाय क्षेत्रांमध्ये किंवा नोकरीमध्ये अगदी व्यवस्थित कार्यरत आहोत आणि त्यासोबत आपल्या हा व्यवसाय सांभाळून किंवा नोकरी सांभाळून इतरांना कसं सामावून घेता येईल ह्यावरती आम्ही काम करतो. आणि आमच्या नोकरीच्या ठिकाणची ही अनेक मंडळी स्वखुशीने आमचं हे काम बघून जोडली जातात. म्हणजे त्यांना कुठे आक्षेप नसतो की अरे यांची ट्रस्ट आहे मग हे नोकरी कसे, असे आम्हाला अजून अडचणी आलेल्या नाहीयेत. अनेक मंडळी खूप सकारात्मकतेने आमच्या ह्या कामाचं कौतुक करतात
1: आणि प्रतिसाद त्यामुळे असाच वाढतो.
0: प्रतिसाद दिवसेंदिवस त्यामुळे वाढतोय. कारण का आम्ही खूप सकारात्मकतेने समोरच्याला जाऊन भेटतो. आमची सकारात्मकता समोरच्या पर्यंत पोहोचते.
1: आज ज्या तऱ्हेने अभिमानाने म्हणजे निश्चितच कारण काम इतकं करू शकलाय तुम्ही त्यातून मला वाटतं हा एक कॉन्फिडन्स जो आहे तो सुद्धा आलेला आहे, वाढलेला आहे असं म्हणता येईल.
0: खरंच आहे हे. कारण का तेव्हा आम्हालाही खूपदा असं असतं अरे काय आपण एवढं केलंय आपण एवढं पोहोचलोय पण लोक आपल्याला उभंच करत नाहीये. त्यांना अजून प्रूफ हवेत. म्हणजे सतत असा दबाव येतो की काय इथे आता गेलो नाही झालं काम असं होतं. पण जेव्हा आम्ही ट्रस्ट मध्ये जातो आणि ह्या मुलांना बघतो ना तेव्हा म्हणतो अरे काय आपण कशात अडकून बसलो, ही वेगळ्या प्रकारची ऊर्जा आहे इकडे. जाऊ दे, तिथे नाही ना होते नको करूया, दुसरीकडे प्रयत्न करूया.
1: एक झालं की दुसरं दार ठोठावलं पाहिजे.
0: हो,
1: कुठून तरी नक्की आपल्याला प्रतिसाद मिळणार आहे.
0: हो, आणि हे सगळं ही उमेद आम्हाला या मुलांमुळे मिळते. ही मुलं एवढ्या मेहनतीने काम करतात ना की खरोखर त्यांना बघून असं वाटतं की नाही हे आपल्याला चालू ठेवायचंय आणि मग त्यासाठी रात्रीचा दिवस करायलाही आम्ही तयार आहोत.
1: आणि मला वाटतं दिवाळीच्या काळात खरोखर ऑर्डर पुऱ्या करण्याकरता तुम्ही सगळी मंडळी म्हणजे नेत्रा सागर तुम्ही सगळे रात्रीचा दिवस करत असता.
0: पूर्ण पूर्ण प्रत्येकाला सांगितलंय त्या वेळेत त्यांच्यापर्यंत आपल्या वस्तू ह्या पोचत्या झाल्या पाहिजेत.
1: म्हणजे दिलेला शब्द पाळणं, ऑर्डर वेळेवर पूर्ण

0: करणं हे
1: खरंय.
0: सगळ्या आपल्या कामातना हा विश्वास संपादन करता येऊ शकतो. या पुढच्या योजना काय आहेत संस्थेच्या?
1: ह्या पुढच्या योजनांमध्ये मुख्यत्वे आम्हाला पुढे जाऊन असा एक कोर्स तयार करायचा आहे की जिथे दिव्यांग व्यक्तींना पूर्णतः ह्या एलईडीच्या क्षेत्रामध्ये येण्यासाठी आम्हाला शासनाचं पाठबळ हवंय आणि त्या दिशेने आम्ही एक कोर्स तयार करायला घेतलेला आहे की जेणेकरून आम्ही तो शासन दरबारी सादर करू आणि त्यांची जर मान्यता मिळाली तर दिव्यांगांसाठी तयार केलेला तो पहिला कोर्स ठरू शकतो.
0: बरं, म्हणजे प्रशिक्षणासाठी
1: कार्यशाळा प्रशिक्षण.
0: अच्छा, आणि त्यातून स्वावलंबनाकडे
1: स्वावलंबनाची वाटचाल आणि रोजगार निर्मिती. कारण का स्वावलंबनामध्ये रोजगार निर्मिती हा खूप महत्वाचा मुद्दा आहे.
0: अगदी खरे. अनघा, सामाजिक काम करत असताना सुद्धा काही वेळेला आव्हानात्मक किंवा कसोटीचा असा सुद्धा क्षण कधी आला असेल?
1: हो, ह्याच्यावरती मला एक अनुभव सांगायचा आहे आपल्याला. तो असा आहे की आम्ही एका नामांकित संस्थेमध्ये आमच्या ट्रस्टची माहिती द्यायला गेलेलो की जेणेकरून आम्ही तिथे काही कार्यशाळा वगैरे राबवू शकतो. तर तिकडे जे पदाधिकारी बसलेले त्यांना जर आमच्यावरती संशय आला की अंध मंडळी दिव्यांचं काम करतायत, हे काही समीकरण पचनी पडणारं नाहीये आणि खरोखरच पचनी पडणारं नाहीये, त्यामुळे ते आम्हाला म्हणाले की इकडे हा इलेक्ट्रिकचा बॉक्स आहे आमचा, तो बॉक्स तुम्ही चेक करा आणि कनेक्शन सांगा बरोबर आहेत का, म्हणजे सगळी जोडणी नीट झालेली आहे का ते सांगा, असं त्यांनी आम्हाला सांगितलं. सागर पाटील यांनी करंट नेव्हिगेशन टेस्टर आणि पोलॅरिटी टेस्टर, ज्याचं स्वतःचं पेटंट त्यांच्या नावावरती नोंदणी झालेली आहे, त्याच्या मार्फत त्यांना सांगितलं की हा बॉक्स मी उघडू शकत नाही, कारण का ह्याच्यातली जी अर्थिंगची वायर आहे ना ती चुकीची लागलेली आहे, त्यासाठी आपल्याला ह्या पूर्ण खोलीचा जो विद्युत पुरवठा आहे तो मुळातून बंद करावा लागेल आणि मग मी तुम्हाला ती जोडणी सांगू शकतो योग्य आहे की अयोग्य आहे.
0: अच्छा,
1: हे त्यांनी ऐकल्यानंतर त्यांना पुन्हा संशय आला की हे नुसतं, म्हणजे त्याने काही उघडलं नाही आणि काही नाही, नुसतंच वरतून कसं सांगू शकतो
0: आणि त्यातून सागरला स्वतःला दिसत नाही,
1: तो पूर्णतः अंध आहे, त्यामुळे त्यांना पुन्हा म्हणजे शंकेची पाल चुकचुकली. म्हणून त्यांनी त्यांच्या जो संस्थेतला इलेक्ट्रिशियन होता त्याला तिथे बोलवलं आणि त्याला सांगितलं की हे असं असं म्हणताय ते खरंच आहे का. तर जेव्हा त्या मुलाने त्या इलेक्ट्रिशियनने त्यांच्या संस्थेच्या तपासलं तेव्हा तो म्हणाला हो सर की ही जोडणी आपल्याकडनं चुकीची झालेली आहे.
0: अच्छा बरं, म्हणजे ही सागरची परीक्षा त्यांनी त्या ठिकाणी घेतली.
1: हो, आणि त्याच्यानंतर त्यांचा आमच्यावरती जो दृढ विश्वास बसलेला आहे की त्यांच्यासोबत नंतर आम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारचं काम केलं, आमच्या अनेक वस्तू त्यांच्या संस्थेच्या मार्फतही विकल्या गेल्या, त्यांच्या संस्थेकडनंही आम्हाला अनेक मंडळी जोडली गेली.
0: म्हणजे कष्ट प्रामाणिकपणा यातून माणसं अधिक जोडली जाऊ शकतात, संस्थाही तुमच्या सोबत येऊ शकतात.
1: आणि कष्ट आणि प्रामाणिकपणा ह्याला कुठेच तुम्हाला वजा करून चालत नाही, ते सदैव हवं.
0: बरोबर. एखादी वस्तू किंवा माल विकताना त्याची गुणवत्ता, त्याचा दर्जा राखणं हे फार महत्वाचं असतं.
1: हो.
0: कधी असं झालंय का की आपण तर माळा पाठवल्या परंतु त्या दिवे कधी लागले नाहीत किंवा मध्येच बंद पडतीये माळ, अशा काही तक्रारी येतात का?
1: हो, असं आत्ताच म्हणजे अगदी मागच्या वर्षीच घडलेलं. आपल्या दिवाळीसाठीची जी ग्राहक पेठ होते त्याच्यामध्ये आमचा स्टॉल होता आणि त्या स्टॉलवरच्या जवळपास 60 माळा ह्या अशाच प्रकारे म्हणजे ना दुरुस्त निघाल्या. खरं तर त्या आम्ही जेव्हा तपासल्या होत्या तेव्हा त्या व्यवस्थित चालत होत्या, मात्र जेव्हा आपण त्या एक सलग ग्राहकांपर्यंत पोहोचल्या आणि त्या एक सलग त्यांनी जेव्हा चालवल्या तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की 3 तासानंतर ती माळ अचानकपणे बंद झाले आणि भर दिवाळीचा काळ सुरू होता आणि त्या काळामध्ये असं होणं आम्हालाही खरोखर मनाला लागलं की अरे असं कसं झालं. तर आम्ही त्या माळा आधी त्यांच्याकडनं परत घेतल्या, आम्ही स्वतः त्यांच्यापर्यंत पोहोचलो नवीन माळांसह, ज्या माळा आम्ही पूर्ण तपासलेल्या होत्या आमच्याकडे 12-12 तास आम्ही त्या चालू ठेवल्या आणि त्या तपासलेल्या माळा मग त्यांच्याकडे नेऊन दिल्या आणि त्यांच्या सगळ्या माळा आम्ही परत घेतल्या आणि मग आम्हाला कळलं की आमच्या मुलांकडनंच जिथे सोल्डरिंग जास्त म्हणजे व्यवस्थित पडायला हवं तिथे ते नीट पडलं नव्हतं, त्यामुळे माळ तापून ती बंद पडत होती.
0: अच्छा बरं.
1: पण ह्याच्यामध्ये आम्हाला त्या मंडळींचंही एवढं सहकार्य लाभलं की त्यांनी आमच्यावरती कुठे

0: रोष ठेवला नाही किंवा त्यांनी कुठे अशी नाखुशी नापसंती व्यक्त केली नाही.
1: समजून घेतलं
0: त्यांनी खूप समजूतदारपणे ही भूमिका घेतली आमच्या बाबतची आणि त्यामुळेच आमची जी पुन्हा दिव्यांच्या ज्या माळा होत्या त्या त्यांच्या घरोघरी ती रोषणाई लागली.
1: आणि अर्थात तुमचंही हे महत्वाचं पाऊल होतं की आपल्याकडनं जर का काही दोष राहिला असेल तर तो सदोष जी वस्तू आहे ती परत घेऊन तुम्ही दुसरी वस्तू त्यांना दिली होती. तर व्यवसाय एखादा करताना कधीतरी असा निराश करणारा क्षण येऊ शकतो पण त्यातूनही उभारी घेणं हे फार महत्वाचं असतं.
0: उभारी घेणं आणि त्याचप्रमाणे आपण ती जबाबदारी स्वीकारणं हे खूप महत्वाचं असतं की हो आमच्याकडनं राहिलेलं असू शकतं किंवा काहीतरी होऊ शकतं.
1: बरोबर.
0: ही जबाबदारीच अनेक मंडळी टाळतात आणि ती समोरच्या वरती ढकलतात तर तसं नाहीये. होऊ शकतं आम्ही मान्य करतो आणि आम्ही ते परत लगेच बदलूनही देतो.
1: तसं घडलं पण त्यानंतर मात्र अशा तऱ्हेच्या कुठच्या तक्रारी तशा फारशा येत नाहीत.
0: कधीच आलेल्या नाहीत आणि त्याही नंतर जेव्हा आम्हाला हे निदर्शनास आलं की असं घडलंय तेव्हा आमच्याकडे ज्या शिल्लक राहिलेल्या माळा होत्या त्याही आम्ही सगळ्या तपासून घेतल्या की हा दोष निर्दोष होणं गरजेचं आहे, दोष राहायला नको.
1: बरोबर. श्रोते हो, अंधत्वाचा अंधार भेदणारा सागर पाटील आणि त्याला डोळस साथ देणारी नेत्रा यांच्यासह आयआयजी ट्रस्ट सामाजिक दायित्व निभावत असते. IIGTrust.org ही त्यांची वेबसाईट आहे. या संस्थेची विश्वस्त अनघा पेंडसे हिच्यातली ऊर्जा तिच्याशी या संवादातून आपण अनुभवली. अनघा, आज तू इथे आलीस आणि आम्हाला इतकी सगळी माहिती अत्यंत तळमळीने दिलीस, मनापासून धन्यवाद.
0: खूप आभार.
2: श्रोते हो, दायित्व समाजाचे अनघा पेंडसे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दिप्ती यांच्यासह मी चेतना जांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आत्ताच आपण वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकलात. मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून हा सहक्षेपित करण्यात आला. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. दुपारचा 1 वाजलाय. आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

कभी साथ न छोड़ेंगे।

ना, आप ही से कह रहा हूं। यहाँ आएंगे आप?

अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधी आणि सत्ताधारी पक्षाचे आरोप प्रत्यारोप. संसदेत आजही गदारोळ. कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. पश्चिम बंगालमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यानच्या तक्रारींसाठी स्थापन न्यायाधिकरणांच्या निर्णयांचा तपशील सर्वोच्च न्यायालयानं मागवला. होर्मुझच्या समुद्रधुनीवर केवळ अमेरिकन नौदलाचं नियंत्रण असल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. आणि 23 वर्ष

0: खालच्या राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत पहिल्याच दिवशी 17 पदक जिंकत भारताची दमदार सलामी. नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलीस कारवाई आणि इतर मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात व्यत्यय येत राहिला. गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तर राज्यसभेचं कामकाज आधी दुपारी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेच्या कामकाजाला 11 वाजता सुरुवात झाल्यानंतर सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास घ्यायचा प्रयत्न केला. विद्यार्थी आंदोलनावरच्या पोलीस कारवाईबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांनी निवेदन करावं अशी मागणी विरोधकांनी केली. सभापती ओम बिर्ला यांनी सांगितलं की गृहमंत्री अमित शहा निवेदन द्यायला तयार असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी कालच दिली आहे. सभागृहाचं कामकाज चालू द्यावं अशी विनंती त्यांनी सभासदांना केली.
1: सदन में चर्चा हो, प्रश्नकाल हो और महत्वपूर्ण विधेयकों पर चर्चा होना चाहिए. ये विधेयक देश और राष्ट्र के साथ बहुत बड़े परिवर्तन लाने के विधेयक होते हैं. इस पे अच्छी चर्चा संवाद होना चाहिए. लेकिन कल बीएससी की मीटिंग में भी आग्रह किया, आज फिर आग्रह कर रहा हूँ कि जिस विषय पर आप छात्रों के विषय पर मांग कर रहे थे, सरकार संसदीय कार्य मंत्री ने कल बीएससी की बैठक में स्पष्ट रूप से कहा कि गृह मंत्री इस बात पर जवाब देने को तैयार.
0: मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं त्यांनी कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. राज्यसभेत कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. विरोधकांच्या गदारोळातच अध्यक्ष सीपी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहर पुकारला. मात्र गदारोळ न थांबल्यानं कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास घ्यायचा प्रयत्न केला. पण विरोधकांनी घोषणाबाजी आणि गदारोळ सुरू केल्यामुळे त्यांनी कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. देशात आतापर्यंत 10,33,00,000 जास्त शेतकरी ओळखपत्र तयार करण्यात आल्याची माहिती कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी लोकसभेत लेखी उत्तराद्वारे दिली. झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलनावर लाठीमार झाल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांनी आज संसद परिसरात निदर्शनं केली. विद्यार्थी आंदोलनाबाबत विरोधी पक्षनेते राहुल गांधी चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकार चर्चेला तयार असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहाही निवेदन देणार आहेत. मात्र विरोधी पक्ष गदारोळ करून कामकाजात व्यत्यय आणत असल्याचं रालोआ खासदारांनी सांगितलं. झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलक नेते देवेंद्रनाथ महतो यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काल रांचीमध्ये झालेल्या मोर्चाच्या वेळी जखमी झाल्यानंतर त्यांची प्रकृती आणखी बिघडली. पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप महतो यांनी केला आहे. लाठीमाराच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीनं आज झारखंड बंद पुकारला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची साप्ताहिक बैठक मंगल मिलन आज नवी दिल्लीच्या संसद भवन परिसरात झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष नितीन नबीन यांच्यासह भाजपा आणि मित्रपक्षांचे खासदार बैठकीला उपस्थित होते. पश्चिम बंगालमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान वगळलेल्या मतदारांच्या अर्जावर निर्णय घेण्यासाठी स्थापन केलेल्या न्यायाधिकरणांनी आतापर्यंत घेतलेल्या निर्णयांचे तपशील सादर करावे असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज निवडणूक आयोगाला दिले. या अर्जांवर निर्णय घेण्यासाठी या न्यायाधिकरणांना कालमर्यादा ठरवून देता येणार नाही, मात्र त्यावर देखरेख ठेवू असं न्यायालयानं सांगितलं. मतदार याद्यांमधून वगळलेल्या मतदारांच्या अर्जांवर तातडीनं निर्णय व्हावेत यासाठी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर आज सुनावणी झाली. या न्यायाधिकरणांनी किती प्रकरणांवर निकाल दिला आहे आणि किती प्रकरणं प्रलंबित आहेत याचा तपशील न्यायालयानं मागितला. या प्रकरणाची पुढची सुनावणी 25 ऑगस्ट रोजी होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. होर्मुझच्या समुद्रधुनीवर केवळ अमेरिकन नौदलाचा ताबा असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. वॉशिंग्टन DC मध्ये काल त्यांनी एका कार्यक्रमात असा दावा केला की या युद्धात इराणची अवस्था अतिशय वाईट झाली असून तिथं महागाई दर 300% वाढला आहे, इराणच्या सैनिकांचे पगार थकले आहेत आणि समुद्रधुनीत पेरलेले सुरुंग इराणने हटवले आहेत. अमेरिकन नौदलानं सध्या होर्मुझ मार्गे ये जा करणाऱ्या जहाजांना इराणच्या बंदरांमध्ये जायला बंदी केली आहे. रशियानं काल रात्रीपासून युक्रेनच्या विविध भागांमध्ये केलेल्या

हल्ल्यात किमान 9 जण ठार झाले तर अनेक जण जखमी झाले. झापोरेझिया इथं क्षेपणास्त्र आणि हवाई बॉम्ब हल्ल्यात 6 जण मृत्युमुखी पडल्याची आणि 19 जण जखमी झाल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. इतर एका ठिकाणी ड्रोन आणि तोफांच्या हल्ल्यात 3 जणांचा मृत्यू झाला तर 5 जखमी झाले. दुसरीकडे रशियाच्या 15 प्रदेशांमध्ये युक्रेनचे जवळपास 400 ड्रोन उद्ध्वस्त केल्याचा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं केला आहे. येत्या स्वातंत्र्य दिनापर्यंत चालणाऱ्या हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत देशभर विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. देशभरात जागोजागी तिरंगी राष्ट्रध्वजाच्या प्रतिकृती हातात घेऊन पदयात्रा, सायकल यात्रा आणि बाईक रॅली काढण्यात येत आहेत. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, विधानसभेचे अध्यक्ष विजेंद्र गुप्ता आणि इतर आमदार आज विधानसभा परिसरात आयोजित तिरंगा यात्रेत सहभागी झाले. सीमा सुरक्षा दलाने आज किशनजंग इथं सायकल यात्रा आयोजित केली आहे. हरवलेल्या व्यक्तींचं वय अथवा लिंग कोणतंही असलं तरी पोलिसांनी त्वरित FIR दाखल करणं आवश्यक आहे असं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं. न्यायालयानं याबद्दल पूर्वीच दिलेल्या निर्देशांचं ज्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पालन झालेलं नाही त्यांच्या मुख्य सचिव आणि पोलीस मुख्यायुक्तांनी न्यायालयासमोर येऊन त्यांच्यावर कारण दाखवा नोटीस का बजावू नये याबद्दलचं स्पष्टीकरण द्यावं असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एहसुरुद्दीन अमानुल्ला आणि आर महादेवन यांनी दिले आहेत. देशाच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय तसंच उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागानं भारताच्या GI अर्थात भौगोलिक संकेत उत्पादनांसंदर्भात एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. GI उत्पादनांच्या व्यापारीकरणाला जागतिक बाजारपेठेत गती देण्यासाठी हा करार करण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत GI समूह आणि अधिकृत वापरकर्त्यांना भारताच्या GI नावाखाली ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स आणि गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस यासारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर सामील होण्यासाठी सुविधा दिली जाईल. नायजेरियात लागोस इथं सुरू असलेल्या 23 वर्षांखालच्या राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत भारतानं पहिल्याच दिवशी 17 पदकं जिंकत दमदार सुरुवात केली. यात 4 सुवर्ण, 4 रौप्य आणि 9 कांस्य पदकांचा समावेश आहे. या खेळाच्या 3ही प्रकारात भारतीय खेळाडूंनी वर्चस्व गाजवलं. कॅनडा खुल्या टेनिस स्पर्धेत इगा श्वियांतेक हिनं डायना श्नाइडर हिच्यावर 6-2, 6-1 असा सहज विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. आता तिचा सामना एलिना स्वितोलिनाशी होईल. स्वितोलिनानं उपांत्यपूर्व फेरीत एकातेरिना अलेक्झांड्रोवा हिच्यावर 3-6, 6-0, 6-3 अशी मात केली. साताऱ्यात पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले. मध्यरात्रीनंतर 1:30 च्या सुमाराला हा अपघात झाला. पुण्याहून साताऱ्याच्या दिशेनं जात असलेल्या कारवरचं चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ही कार आधी दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर पलीकडच्या लेनमध्ये जाऊन एका ट्रकवर आदळली. अपघातातल्या जखमींवर उपचार सुरू आहेत. हवामान विभागानं ओडिशाला येत्या 2 ते 3 दिवसांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ओडिशामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अंदमान निकोबार बेटं, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि राजस्थानमध्येही पुढच्या 2 दिवसात वादळ विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधी आणि सत्ताधारी पक्षाचे आरोप प्रत्यारोप. संसदेत आजही गदारोळ. कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. पश्चिम बंगालमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यानच्या तक्रारींसाठी स्थापन न्यायाधिकरणांच्या निर्णयांचा तपशील सर्वोच्च न्यायालयानं मागवला. होर्मुसच्या समुद्रधुनीवर केवळ अमेरिकन नौदलाचं नियंत्रण असल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. आणि 23 वर्षांखालच्या राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत पहिल्याच दिवशी 17 पदकं जिंकत भारताची दमदार सलामी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 2:03 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

Ha ha ha.

0: नहीं है कोई धंधा
1: जान की।

0: मुस्कुराते गए।
1: अमरावती केंद्र है FM 1.5 MHz वरणी न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आता आपण मला ऐकू शकता। श्रोते हो, दुपारचे 3 वाजतायत। काही क्षणातच प्रादेशिक मराठी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करीत आहोत महाराष्ट्र मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून। प्रतीक्षा करावी।

आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधी आणि सत्ताधारी पक्षाचे आरोप प्रत्यारोप, संसदेत आजही गदारोळ। भूसंपादनाचा मोबदला विलंब मिळाला तरी भूधारकाला मिळणाऱ्या व्याजदरात वाढ करायचा राज्य शासनाचा निर्णय। 23 वर्षाखालच्या राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत पहिल्याच दिवशी 17 पदकं जिंकत भारताची दमदार सलामी। आणि साताऱ्यात पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर आज मध्यरात्री झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू। नीट परीक्षेच्या प्रश्नावरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलीस कारवाई आणि इतर मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे आजही संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात व्यत्यय येत राहिला। गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी राज्यसभेचं कामकाज आधी दुपारी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। लोकसभेच्या कामकाजाला 11 वाजता सुरुवात झाल्यानंतर सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास घ्यायचा प्रयत्न केला। विद्यार्थी आंदोलनावरच्या पोलीस कारवाईबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांनी निवेदन करावं अशी मागणी विरोधकांनी केली। सभापती ओम बिर्ला यांनी सांगितलं की

0: अमित शहा निवेदन द्यायला तयार असल्याची माहिती कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी कालच दिली आहे. सभागृहाचं कामकाज चालू द्यावं अशी विनंती सभासदांना केली.
1: सदन में चर्चा हो, प्रश्नकाल हो और महत्वपूर्ण विधेयकों पर चर्चा होना चाहिए. ये विधेयक देश और राष्ट्र के साथ बहुत बड़े परिवर्तन लाने के विधेयक होते हैं. इस पे अच्छी चर्चा संवाद होना चाहिए. लेकिन कल बीएससी की मीटिंग में भी आग्रह किया, आज फिर आग्रह कर रहा हूँ कि जिस विषय पर आप छात्रों के विषय पर मांग कर रहे थे, सरकार संसदीय कार्य मंत्री ने कल बीएससी की बैठक में स्पष्ट रूप से कहा कि गृह मंत्री इस बात पर जवाब देने को तैयार है. सदन चलना चाहिए.
0: मात्र गदारोळ सुरूच राहिल्यानं त्यांनी कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. 2 वाजता कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ सुधारणा विधेयक आणि केरळचं नाव बदलून केरळम करण्यासाठीचं विधेयक लोकसभेत मंजूर झालं. त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यसभेत कामकाज सुरू झाल्यानंतर कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. विरोधकांच्या गदारोळातच अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहर पुकारला. मात्र गदारोळ न थांबल्यानं कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास घ्यायचा प्रयत्न केला, पण विरोधकांनी घोषणाबाजी आणि गदारोळ सुरू केल्यामुळे त्यांनी कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. सध्या राज्यसभेत न्यायाधिकरण सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू आहे. देशात आतापर्यंत 10 कोटी 33 लाखापेक्षा जास्त शेतकरी ओळखपत्र तयार करण्यात आल्याची माहिती कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी लोकसभेत लेखी उत्तराद्वारे दिली. या ओळखपत्रांद्वारे प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी, प्रधानमंत्री पीक विमा योजनेसारख्या थेट लाभ वितरण योजनांसाठी नोंदणी करण्याची प्रक्रिया सोपी होते. शेतकरी आपला मोबाईल वापरून या ओळखपत्रासाठी नोंदणी करू शकतात असंही त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ 50 लाखांपेक्षा जास्त घरांना झाल्याची माहिती नूतन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात दिली. झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलनावर लाठीमार झाल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांनी आज संसद परिसरात निदर्शनं केली. विद्यार्थी आंदोलनाबाबत विरोधी पक्षनेता राहुल गांधी चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप निदर्शकांनी केला. सरकार चर्चेला तयार असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील निवेदन देणार आहेत, मात्र विरोधी पक्ष गदारोळ करून कामकाजात व्यत्यय आणत असल्याचं रालोआ खासदारांनी सांगितलं. झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलक नेते देवेंद्रनाथ महातो यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काल रांचीमध्ये झालेल्या मोर्चाच्या वेळी जखमी झाल्यानंतर महातो यांची प्रकृती आणखीन बिघडली. पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप महातो यांनी केला आहे. लाठीमाराच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीनं आज झारखंड बंद पुकारला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशवासियांना हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. आपल्या एक्स या समाज माध्यमावर अमित शहा यांनी एक संदेश शेअर केला असून त्यात नागरिकांना तिरंगा यात्रेत सहभागी होऊन हर घर तिरंगा .com या संकेतस्थळावर आपला सेल्फी अपलोड करण्याचं आवाहन केलं आहे. तसंच वंदे मातरम गीताच्या 150व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर वंदे मातरमचं सामूहिक गायन करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. येत्या स्वातंत्र्य दिनापर्यंत चालणाऱ्या हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत देशभर विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. देशभरात जागोजागी तिरंगी राष्ट्रध्वजाची प्रतिकृती हातात घेऊन पदयात्रा, सायकल यात्रा आणि बाईक रॅली काढण्यात येत आहेत. सांगली परभणी इथं हर घर तिरंगा यात्रा आज निघाल्या होत्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सार्वजनिक प्रकल्पांसाठी भूसंपादन झाल्यावर मोबदला मिळण्यात विलंब झाल्यास भूधारकाला मिळणारे व्याजदर वाढवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं आज घेतला. नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसाठी स्थापन करण्यात येणाऱ्या कंपनी समूहातल्या अंतर्गत जमीन देवघेवीवर मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे, तर जमीन खरेदीवरच्या मुद्रांक शुल्कात 25% सूट देण्यात येणार आहे. कृषी विभागात संचालक आणि सहसंचालक मिळून 4 नवीन पदनिर्मितीला मान्यता देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला. राज्यातल्या महाविद्यालयांमध्ये समाजकार्य अशी वेगळी विद्याशाखा, नवीन अभ्यासक्रम आणि अतिरिक्त तुकडी विना अनुदान तत्वावर

0: सुरू करता येईल. नांदेड जिल्ह्यात हदगाव इथं जिल्हा आणि अतिरिक्त स्थ न्यायालय तसंच सरकारी वकिलांचं कार्यालय सुरू करण्याच्या दृष्टीनं आवश्यक पदांना तसंच खर्चाच्या तरतुदीला मान्यता देण्याचा प्रस्ताव आजच्या बैठकीत मंजूर झाला. राज्य शैक्षणिक धोरणाची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातल्या सर्व सरकारी विद्यापीठांनी एकसमान शैक्षणिक वेळापत्रक राबवावं तसंच चौथ्या वर्षाच्या ऑनर्स पदवी अभ्यासक्रमाची चालू आणि पुढच्या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक आराखडा तयार करावा अशा सूचना उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिल्या. राज्यातील सर्व शासकीय विद्यापीठांच्या कुलगुरूंची ऑनलाईन बैठक आज मंत्रालयात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. राज्यातली एसटी आगार आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याचं नियोजन राज्य सरकार करत आहे अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मुंबईतल्या ताडदेव इथल्या परिवहन कार्यालयात टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक ट्रक्सना हिरवा झेंडा दाखवताना ते बोलत होते. राज्य सरकार सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर असलेल्या उड्डाण पुलाखालीही चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचा विचार करत आहे. या संदर्भातला प्रस्ताव मंजुरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. नाशिक जिल्ह्यात नाफेड आणि सहकारी ग्राहक संघामार्फत सुरू असलेल्या कांदा खरेदीत गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारीची दखल घेत केंद्रीय दक्षता पथकानं बाजार समित्यांमध्ये भेट देऊन चौकशी सुरू केली आहे. यात शेतकऱ्यांच्या सातबारा आणि ओळखपत्राची डिजिटल माहिती घेतली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं शेती क्षेत्र आणि कांदा लागवडीची पडताळणी होईल तसंच शेतकऱ्यांच्या ऐवजी व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या खरेदीला आळा बसेल असं प्रशासनानं म्हटलं आहे. या चौकशीमुळे तक्रारींच्या संख्येत मोठी घट झाल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. नायजेरियात लागोस इथं सुरू असलेल्या 23 वर्षाखालील राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत भारतानं पहिल्याच दिवशी 17 पदकं जिंकत दमदार सुरुवात केली. यात 4 सुवर्ण, 4 रौप्य आणि 9 कांस्य पदकांचा समावेश आहे. या खेळाच्या तीनही प्रकारात भारतीय खेळाडूंनी वर्चस्व गाजवलं. साताऱ्यात पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर आज मध्यरात्री झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले. मध्यरात्री 1:30 सुमाराला हा अपघात झाला. पुण्याहून साताऱ्याच्या दिशेनं जात असलेल्या कारवरचं चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ही कार आधी दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर पलीकडच्या लेनमध्ये जाऊन एका ट्रकवर आदळली. अपघातातल्या जखमींवर उपचार सुरू आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाईच्या मुद्द्यावरून विरोधी आणि सत्ताधारी पक्षाचे आरोप प्रत्यारोप. संसदेत आजही गदारोळ. कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. भूसंपादनाचा मोबदला विलंब मिळाला तर भूधारकाला मिळणाऱ्या व्याजदरात वाढ करायचा राज्य शासनाचा निर्णय. 23 वर्षाखालच्या राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत पहिल्याच दिवशी 17 पदकं जिंकत भारताची दमदार सलामी. आणि साताऱ्यात पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर आज मध्यरात्री झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: रसिक हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आता आपण आम्हाला ऐकू शकता. श्रोतेहो, आता आनंद घ्या विविध भारती प्रसारण सेवेचा मुंबई केंद्रावरून.

0: नमस्कार, मी अभय धुमाळ। ऐकूयात काही ठळक घडामोडी। भूसंपादनाचा मोबदला मिळण्यास विलंब झाला तर भूधारकाला मिळणाऱ्या व्याजदरात वाढ करायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं आज घेतला। त्यानुसार आता हा व्याजदर रिझर्व्ह बँक व्यावसायिक बँकांना ज्या व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देते त्यापेक्षा 1% जास्त असणार आहे। सध्याच्या पारंपरिक महाविद्यालयातून समाजकार्य विषयाची स्वतंत्र विद्याशाखा अथवा नवीन अभ्यासक्रम सुरू करायला, तसंच समाजकार्य महाविद्यालयात कायम विनाअनुदानित तत्वावर नवीन अभ्यासक्रम अथवा अतिरिक्त तुकडी सुरू करायलाही मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली। विद्यार्थी आंदोलनावर पोलीस कारवाई आणि इतर मुद्द्यांवरून आजही संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ झाला। गोंधळामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं। राज्यसभेत आज न्यायाधिकरण दुरुस्ती विधेयक मंजूर झालं, त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं। झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलनावर लाठीमार झाल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांनी आज संसद परिसरात निदर्शनं केली। वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द करून 12वीतल्या गुणांच्या आधारे प्रवेश द्यावा अशी मागणी केंद्र सरकारकडे करणारा प्रस्ताव तामिळनाडू विधानसभेनं आज एकमतानं संमत केला। विधानसभेतल्या भाजपा आमदारांनी सभात्याग केला होता। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 388 अंकांची घसरण झाली आणि तो 78154 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 112 अंकांची घसरण नोंदवत 24472 अंकांवर बंद झाला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
1: स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी।
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
3: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे FM 101.5 MHz वर आणि

0: सरकारने केला. सरकार चर्चेला तयार असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील निवेदन देणार आहे. मात्र विरोधी पक्ष गदारोळ करून कामकाजात व्यत्यय आणत असल्याचं रालोआ खासदारांनी सांगितलं. झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलक नेते देवेंद्रनाथ महतो यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काल रांचीमध्ये झालेल्या मोर्चाच्या वेळी जखमी झाल्यानंतर महतो यांची प्रकृती आणखी बिघडली. पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप महतो यांनी केला. लाठीमाराच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीनं आज झारखंड बंद पुकारला आहे. भूसंपादन पुनर्वसन आणि पुनर्स्थापना करताना दिल्या जाणाऱ्या मोबदल्याला विलंब झाल्यास त्यावर दिल्या जाणाऱ्या व्याजामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. रिझर्व्ह बँकेद्वारे व्यावसायिक बँकांना दिल्या जाणाऱ्या व्याजदरापेक्षा हा व्याजदर 1% अधिक असणार आहे. राज्यात नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना गती मिळावी यासाठी नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांकरता खरेदी करण्यात आलेल्या जमिनीच्या हस्तांतरण शुल्कात 25% सूट देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. शैक्षणिक क्षेत्राबाबत देखील काही महत्वपूर्ण निर्णय आज घेण्यात आले. राज्यात कायम स्वयं अर्थसहाय्यित तत्वावर खासगी कौशल्य विद्यापीठांची स्थापना करण्याच्या नियमांमध्ये बदल करण्यास आणि त्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना काढण्यास मान्यता देण्यात आली असून या मार्गदर्शन सूचना लागू करतानाच 5 फेब्रुवारी 2021 शासन निर्णय रद्द होणार आहे. त्याचप्रमाणे समाजकार्य विषयाची स्वतंत्र विद्याशाखा अथवा नवीन अभ्यासक्रम आणि समाजकार्य महाविद्यालयात कायम विनाअनुदानित तत्वावर नवीन अभ्यासक्रम अथवा अतिरिक्त तुकडी सुरू करण्यास देखील आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यामुळे समाजकार्य विषयाच्या जागा पुढील शैक्षणिक वर्षांपासून वाढतील. मुंबईतील ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव 2026 उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ब्रिक्स देशांनी शाश्वत शहरी विकासासाठी तंत्रज्ञान ज्ञान अनुभव आणि नवकल्पनांची देवाणघेवाण करण्याचं आवाहन केलं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत झालेल्या या परिषदेत नागरिक केंद्रित हवामान बदला सक्षम आणि डिजिटल गव्हर्नन्सवर आधारित शहरांच्या उभारणीवर भर देण्यात आलाय. शिंदे यांनी शहरीकरण ही समस्या नसून विकासाची मोठी संधी असल्याचं सांगत मुंबई पुणे नागपूर नाशिक ठाणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये मेट्रो परवडणारी घरं हरित पायाभूत सुविधा आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती दिली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातल्या सर्व सरकारी विद्यापीठांनी एकसमान शैक्षणिक वेळापत्रक राबवावं तसंच चौथ्या वर्षाच्या ऑनर्स पदवी अभ्यासक्रमाची चालू आणि पुढच्या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक आराखडा तयार करावा अशा सूचना उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिल्या. राज्यातील सर्व शासकीय विद्यापीठांच्या कुलगुरूंची ऑनलाईन बैठक आज मंत्रालयात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर इथं श्रावण महिन्यानिमित्त होणारी भाविकांची प्रचंड गर्दी आणि मंदिर प्रशासनावरील ताण लक्षात घेता श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टनं VIP दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतलाय. 13 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर या श्रावण मासाच्या कालावधीत VIP दर्शन पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतला इथल्या शासकीय आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशामुळे 3 आदिवासी विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत या प्रकरणात संबंधित आश्रमशाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत निष्काळजीपणा करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले आहे. घटनेची सखोल चौकशी करून भविष्यात अशा घटना टाळण्या आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. तसंच गडचिरोली जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळांमधील सुरक्षा व्यवस्थेचा तातडीनं आढावा घेऊन विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहे. रविवारी रात्री घडलेल्या या घटनेत 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला असून 3 विद्यार्थिनींवर उपचार सुरू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी आज नागपुरातील टेकडी गणेश मंदिरात पूजा करून मंदिराच्या गाभाऱ्याचं उद्घाटन केलं. यावेळी बोलताना त्यांनी सर्व मानवजातीला जोडणाऱ्या वैश्विक चेतनेची जाणीव आणि परस्परातील आपलेपणाची भावना दृढ झाली तर जगातील संघर्ष संकट आणि अडथळे दूर होऊ शकतात असं प्रतिपादन केलं. वैयक्तिक सामाजिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वर्तन आपलेपणाच्या भावनेवर आधारित असावं असंही ते म्हणाले. भंडारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या सुमारे 45 वर्ष जुन्या इमारतीला तांत्रिक तपासणी दरम्यान 360 लोखंडी खांबाचा आधार देण्यात आल्यानं रुग्णांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर

खासदार प्रशांत पडोळे यांनी रुग्णालयाची पाहणी केली तर काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी आरोग्य व्यवस्थेवर टीका करत सरकारवर निशाणा साधला. दरम्यान हे खांब इमारतीच्या तांत्रिक तपासणीसाठी तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आले असून तपासणी पूर्ण झाल्यानंतर ते काढण्यात येतील असं स्पष्टीकरण रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर सुजाता दूधगावकर यांनी दिलं. गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील वडेगाव इथं दूषित पाण्यामुळे उद्भवलेल्या अतिसाराच्या साथीवर आरोग्य विभागानं नियंत्रण मिळवलं असून सर्व 45 रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभिजित गोल्हार यांनी गावाला भेट देऊन आरोग्य सेवा आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला. नायजेरियात लागोस इथं सुरू असलेल्या 23 वर्षांखालील राष्ट्रकुल तरवारबाजी स्पर्धेत भारतानं पहिल्याच दिवशी 17 पदकं जिंकत दमदार सुरुवात केली. यात 4 सुवर्ण, 4 रौप्य आणि 9 कांस्य पदकांचा समावेश आहे. या खेळाच्या तीनही प्रकारात भारतीय खेळाडूंनी वर्चस्व गाजवलं. हवामान. विदर्भात विशेषतः नागपुरात गेले काही दिवस पावसानं उघडीप दिल्यानंतर आजपासून पुन्हा हलक्या ते अत्यंत हलक्या स्वरूपाच्या पर्जन्यवृष्टीची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. आज नागपूरसह पूर्व विदर्भात सर्व जिल्ह्यात अत्यंत हलक्या पावसाची शक्यता असून संपूर्ण पश्चिम विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील बोरखेडी स्थानकावर प्री नॉन इंटरलॉकिंग आणि नॉन इंटरलॉकिंगची कामं करण्यात येणार असल्यानं नागपूर वर्धा मेमूच्या 2 फेऱ्या रद्द करण्यात आल्या. गाडी क्रमांक 6109 वर्धा नागपूर 28 ऑगस्ट रोजी तर गाडी क्रमांक 6110 नागपूर वर्धा 29 ऑगस्ट रोजी रद्द राहील. भाजपाच्या आमदार श्वेता महाले यांनी बुलडाणा जिल्ह्याचं नाव बदलून राजमाता जिजाऊ नगर करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. राजमाता जिजाऊ यांचं जन्मस्थान सिंदखेड राज आहे.

भाजपाच्या आमदार श्वेता महाले यांनी बुलडाणा जिल्ह्याचं नाव बदलून राजमाता जिजाऊ नगर करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. राजमाता जिजाऊ यांचं जन्मस्थान सिंदखेड राजा हे बुलडाणा जिल्ह्यात असल्यानं त्यांच्या स्मरणार्थ जिल्ह्याला हे नाव देण्यात यावं असं त्यांनी पत्रात म्हटलंय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. लोकसभेद्वारे आज राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती विधेयक 2026 मंजूर. सार्वजनिक प्रकल्पांसाठी भूसंपादन करताना दिला जाणारा मोबदला उशिरा मिळाल्यास व्याजामध्ये सुधारणा करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. सर्पदंशानं 3 विद्यार्थिनींच्या मृत्यू प्रकरणी जप्तलई शासकीय आश्रमशाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या हस्ते नागपुरातील टेकडी गणेश मंदिराच्या गाभाऱ्याचं उद्घाटन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभेत आज दोन विधेयक चर्चेविना मंजूर. आतापर्यंत 9 विधेयकांना चर्चेशिवाय संमती. भूसंपादनाचा मोबदला उशिरा मिळाला तर जमीन मालकांना रेपो दरापेक्षा 1% अधिक व्याज मिळणार. गडचिरोलीतल्या आश्रमशाळेचा परवाना रद्द. आश्रमशाळांसाठी सर्वंकष तपासणी यंत्रणा निर्माण होणार. आणि 4थी आणि इयत्ता 7वी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आतापर्यंत 11 पैकी 9 विधेयक कुठल्याही चर्चेशिवाय मंजूर झालेत. सहकारी संस्थांना कर्ज देण्यासाठी राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाला सक्षम करणाऱ्या विधेयकाला लोकसभेनं आज कुठल्याही चर्चेशिवाय मंजुरी दिली. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी लोकसभेत हे विधेयक मांडलं.
1: फूड प्रोसेसिंग, कुटीर उद्योग, हस्तशिल्प तथा अन्य औद्योगिक क्षेत्रों की सहकारी संस्था को एनसीडीसी के माध्यम से वित्तीय सहायता प्रदान करने का हौसला मिलेगा. साथ ही केंद्र सरकार की पूर्व स्वीकृति से ऐसी सहकारी समितियां और इससे संबंधित संस्थाओं की शेयर कैपिटल में पार्टनरशिप का प्रोविजन भी इस बिल में किया गया है.
0: केरळचं नाव केरळम करणारं विधेयकही कुठल्याही चर्चेशिवाय आज लोकसभेत मंजूर झालं. त्यानंतर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यसभेत न्यायाधिकरण सुधारणा विधेयकाला आज मंजुरी मिळाली. राष्ट्रीय न्यायाधिकरण आयोगाची स्थापना आणि विविध न्यायाधिकरणाच्या कामकाजात सुसूत्रता आणणं हा या विधेयकाचा उद्देश आहे. हे विधेयक मंजूर झाल्यावर दिवसभरासाठीचं कामकाज संपून राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. यापूर्वी विविध मुद्द्यांवर राज्यसभेत गदारोळ झाला होता. दरम्यान FCRA अर्थात परदेशी निधी नियमन सुधारणा विधेयक संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवण्याची सरकारची तयारी असल्याचं सूत्रांनी सांगितलं. उद्या लोकसभेत यासंदर्भातला प्रस्ताव मांडला जाऊ शकतो. संसदेच्या आवारात आज सकाळी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या मुद्द्यावरून मोर्चा काढला. नवी दिल्लीत विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाई प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा निवेदन द्यायला तयार असतानाही विरोधक संसदेचं कामकाज चालू देत नसल्याचा आरोप या खासदारांनी यावेळी केला. याविषयी संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले,
2: राहुल गांधी जी कई दिनों से गृहमंत्री अमित शाह का जवाब मांग रहे हैं सदन में. अब जब सरकार तैयार है, गृहमंत्री जी पूरे घटनाओं का बहुत डिटेल में जवाब देने के लिए तैयार है, फिर राहुल गांधी जी भाग रहे हैं. मैंने इसलिए सदन में कहा कि भागना नहीं है.
0: राज्यात भूसंपादन पुनर्वसन किंवा पुनर्स्थापनेसाठीचा मोबदला देण्यात विलंब झाला तर भूधारकांना त्यावरच्या व्याजाचा दर वाढवून देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळानं घेतला. हा दर रेपो दरापेक्षा 1% जास्त असेल. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. राज्यात नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसाठी जमीन खरेदीच्या व्यवहारांवर हस्तांतरण शुल्कात 25% सवलत देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला. मात्र संबंधित जमिनीचा वापर अन्य कारणांसाठी झाल्यास हस्तांतरण शुल्काची रक्कम व्याजासह वसूल केली जाणार आहे. नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पासाठी

झालेल्या कंपन्यांमध्ये अंतर्गत जमीन हस्तांतरण झालं तर त्या व्यवहारावर मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ केलं जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात जापतला इथल्या आदिवासी आश्रमशाळेत सर्पदंशामुळे 3 मुलींचा मृत्यू झाल्याप्रकरणी या शाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. रविवारी रात्री झालेल्या या दुर्घटनेबाबत आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी मंत्रिमंडळ बैठकीत सविस्तर माहिती दिली. याप्रश्नी एक बैठक बोलावून आश्रमशाळांसाठी एक सर्वंकष तपासणी यंत्रणा स्थापन करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिल्या. या शाळेची अलीकडेच तपासणी करून त्रुटी असतानाही अनुकूल अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेशही त्यांनी दिले. याशिवाय आदिवासी मुलांसाठी राज्यभरात सुरू असलेल्या 500 पेक्षा जास्त आश्रमशाळांचं त्रयस्थ संस्थेकडून लेखापरीक्षण करून घेण्याचा निर्णयही राज्य सरकारनं घेतला आहे. नाशिक आणि पालघर जिल्ह्यात होणाऱ्या भूकंपांच्या घटनांचा सर्वंकष आढावा घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत. आपली शहरं उत्तम सर्वसमावेशक आणि भविष्याला आकार देणारी ठरण्यासाठी ब्रिक्स देशांनी परस्पर सहकार्य वाढवावं असं आवाहन राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी केलं आहे. त्यांच्या हस्ते आज मुंबईत ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव 2026 या परिषदेचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. तरुण लोकसंख्या, विस्तारणारी शहर आणि बदलती अर्थव्यवस्था, सार्वजनिक वाहतूक, हवामान, डिजिटल प्रशासन, परवडणारी घरं अशा विविध क्षेत्रात ब्रिक्स देशांनी अनुभव आणि तंत्रज्ञानाचं आदान प्रदान करावं असं आवाहनही राज्यपालांनी केलं. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणतात त्याप्रमाणे शहरीकरणाकडे समस्या म्हणून नव्हे तर मोठी संधी म्हणून पाहिलं पाहिजे असं शिंदे यांनी यावेळी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता 4थी आणि 7वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल वेबसाईटवर जाहीर झाला आहे. राज्यातले 33,281 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ नंदकुमार बेडसे यांनी ही माहिती दिली आहे. इयत्ता 4थीचे 16,693 तर इयत्ता 7वीचे 16,588 विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत. एसटी महामंडळाच्या जागांचा सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून विकास करताना उभारली जाणारी नवीन बसस्थानकं आणि इतर वास्तू केवळ आधुनिक सुविधांनी युक्त न राहता आयकॉनिक आणि शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या असाव्यात हे पाहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ते आज मुंबईत यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत बोलत होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकही यावेळी उपस्थित होते. प्रवाशांना अत्याधुनिक, सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा देतानाच एसटी महामंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या मालमत्तांचा योग्य आणि नियोजनबद्ध वापर करा असं शिंदे यांनी सांगितलं. अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर मकोका अर्थात संघटित गुन्हेगारी विरोधी कायद्याअंतर्गत अजामीनपात्र गुन्हे दाखल करावेत अशी सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. विकसित महाराष्ट्र 2047 अंतर्गत सन 2026-27 निश्चित केलेले टप्पे आणि कार्यवाहीसाठी आज मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्य अन्न आणि औषध प्रशासन अर्थात एफडीएनं त्यांच्या अधिकारांचा वापर न्याय्य पद्धतीनं करावा, डासाला मारण्यासाठी तलवार उपसू नये असा शेरा मुंबई उच्च न्यायालयानं आज मारला. हे प्रकार थांबले नाहीत तर मोठा दंड ठोठावण्याचा इशारा न्यायालयानं दिला. काही औषधांवर एफडीएनं केलेल्या कारवाईच्या विरोधात एका औषध निर्मिती कंपनीनं दाखल केलेल्या याचिकेवर प्रभारी मुख्य न्यायाधीश रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या पीठासमोर आज सुनावणी झाली. कोणतीही कडक कारवाई करायच्या आधी कंपनीचं म्हणणं ऐकून घ्यावं असे निर्देश न्यायालयानं दिले. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं. काही दिव्यांग नागरिकही दुचाकीसह या यात्रेत सहभागी झाले होते. प्रत्येक नागरिकानं हातात तिरंगा घेतल्यावर देशाप्रती आपलं कर्तव्य लक्षात ठेवावं असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केलं. धुळे महानगरपालिकेनंही हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत आज शहरात

रॅली आयोजित केली होती. या रॅलीमध्ये अग्निशमन दलाचे जवान विशेष बाईकसह सहभागी झाले होते. सांगलीमध्येही हुतात्मा स्मारक ते शहीद स्मारक मार्गावर तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत सुमारे 300 फूट तिरंगा ध्वज हे रॅलीचं आकर्षण ठरलं. परभणीतही आज तिरंगा सायकल बाईक रॅली काढण्यात आली. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची तसंच किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभेत आज 2 विधेयकं चर्चेविना मंजूर. आतापर्यंत 9 विधेयकांना चर्चेशिवाय संमती. भूसंपादनाचा मोबदला उशिरा मिळाला तर जमीन मालकांना रेपो दरापेक्षा 1% अधिक व्याज मिळणार. गडचिरोलीतल्या आश्रमशाळेचा परवाना रद्द. आश्रमशाळांसाठी सर्वंकष तपासणी यंत्रणा निर्माण होणार. आणि इयत्ता 4थी आणि 7वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: जयमाला कार्यक्रम के बाकी गाने सुनिए इस अंतराल के बाद। श्रोते हो, आताच आपण वृत्त विशेष हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून। आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत। कार्यक्रम किसान वाणी।
1: शेतकरी बंधूंनो, दिनांक
2: शेतकरी बंधू भगिनींनो, सादर करत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी।

0: समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं, अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
2: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा।
3: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान, अब आपकी है बारी।
2: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जनसेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
3: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
2: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
4: शेतकरी बांधवांनो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत मुक्त कुक्कुटपालन याविषयी डॉक्टर मयुरा गोळे यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत।
5: शेतकरी बांधवांनो नमस्कार। आकाशवाणी मुंबईच्या किसानवाणी या कार्यक्रमात मी आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। शेतीसोबत जोडधंदा म्हणून पशुपालन आणि कुक्कुटपालनाला विशेष महत्व आहे। कमी जागेत आणि तुलनेने कमी गुंतवणुकीत कुक्कुटपालन सुरू करता येतं, त्यामध्ये मुक्त कुक्कुटपालन ही पद्धत शेतकऱ्यांसाठी एक चांगली संधी आता ठरू पाहत आहे। मुक्त कुक्कुटपालनामध्ये कोंबड्यांना मोकळ्या वातावरणात फिरण्याची आणि नैसर्गिक खाद्य मिळवण्याची संधी मिळते। मात्र या पद्धतीतही योग्य नियोजन, जातीची निवड, खाद्य निवारा आणि रोग प्रतिबंधक उपाय यांची काळजी घेणं मात्र आवश्यक आहे। मुक्त कुक्कुटपालनाविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत पशुवैद्यकीय महाविद्यालय मुंबई येथील कुक्कुटपालन शास्त्र विभागाच्या प्राध्यापक डॉक्टर मयुरा गोळे मॅडम। मॅडम, कार्यक्रमात आपले स्वागत आहे।
6: नमस्कार।
5: मॅडम, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण सगळ्यात पहिले पारंपरिक कुक्कुटपालन, व्यावसायिक पद्धतीचं कुक्कुटपालन आणि आता मुक्त पद्धतीचं कुक्कुटपालन थोडक्यात फरक समजून घेऊया।
6: नक्कीच। सर्वप्रथम मला आपल्या शेतकरी बंधूंना सांगावं असं वाटतं की जेव्हा आपण कुक्कुटपालन हा व्यवसाय विषयी विचार करतो तेव्हा मुख्यत्वे कुक्कुटपालन हा व्यवसाय 1990 नंतर व्यावसायिक स्वरूपात उदयास आला। पूर्वी मानवाच्या उदरनिर्वाहासाठी किंवा उपजीविकेचे साधन म्हणून, नक्कीच पोषण सुरक्षा आहार म्हणून कुक्कुटपालन हा विषय महत्वाचा ठरत होता, कारण कुक्कुटपालनापासून जी उत्पादनं मिळत होती जसं आहे अंडी आणि मांस। जेव्हा मी पोषण आहार हा शब्द वापरते तो म्हणजे केवळ जगण्यासाठी आवश्यक असणारी सर्व घटक मूलद्रव्य किंवा पोषक तत्व ही या अंड्या आणि मांसामध्ये कुक्कुटपालनाच्या उत्पादनातून मिळत आहे। म्हणजे मानवासाठी आवश्यक असणाऱ्या प्रथिनांचा, त्याचबरोबर जीवनसत्व आणि खनिजांचा हा एक मुख्य स्रोत आहे। मग आपण हे कुक्कुटपालन कशा पद्धतीत करू शकतो असा निश्चितच आपल्या कास्तकऱ्यांच्या

0: मनात येऊ शकतं. त्या दृष्टीने आपण जसं म्हटलं तसं हे कुक्कुटपालन आपण व्यावसायिक स्वरूपात देखील करू शकतो किंवा परसातलं किंवा मुक्त कुक्कुटपालन या पद्धतीत करू शकतो. आज आपण बघतो जर व्यावसायिक स्वरूपात कुक्कुटपालन करायचं असेल तर सुरुवातीची गुंतवणूक ही निश्चितच जास्त लागत असते आणि जर आपण अल्पभूधारक गरीब शेतकरी यांचा जर विचार केला तर निश्चितच त्यांच्यासाठी मुक्त कुक्कुटपालन किंवा याला आपण परसातलं कुक्कुटपालन ग्रामीण कुक्कुटपालन अशा वेगवेगळ्या नावांनी आपल्याला याला संबोधता येऊ शकतं. याचं मुख्य महत्वाचं कारण असं आहे की आज देखील आपल्या भारतामध्ये 65% जनता किंवा लोक हे ग्रामीण भागात राहतात आणि जेव्हा मी ग्रामीण भागाचा विचार करते तर शेती हे त्यांचं मुख्य अर्थार्जनाचं साधन असतं आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की शेती ही निसर्गावर अवलंबून असते. जेव्हा शेती निसर्गावर अवलंबून असते तेव्हा कास्तकऱ्यांच्या हातात उत्पन्न किती येईल याचा अंदाज किंवा आपण म्हणू शकत नाही की त्यांना जेवढं ठरवेल किंवा ठरवलं जाईल तेवढंच उत्पन्न मिळेल. त्या अनुषंगाने जर कुक्कुटपालनासारखे व्यवसाय मुक्त पद्धतीत त्यांनी केले तर निश्चितच उदरनिर्वाहासाठी अर्थार्जनाचं एक महत्वाचं स्रोत होऊ शकतो.
1: मॅडम, आपण गुंतवणुकीचा उल्लेख केला तर मुक्त पद्धतीचं जे काही कुक्कुटपालन आहे ते जर सुरू करायचं असेल तर मग सुरुवातीला मूलभूत सुविधा त्या शेतकरी बांधवाकडे कोणकोणत्या असल्या पाहिजेत.
0: आपण आता सुरुवातीपासून एका विषयावर बोलतोय तो म्हणजे मुक्त कुक्कुटपालन. मुक्त कुक्कुटपालन याचा अर्थच असा होतो की त्या शेतकऱ्याकडे ज्या काही उपलब्ध सोयी सुविधा आहेत त्या सोयी सुविधा वापरून त्या शेतकऱ्याने आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे. त्यामुळे सर्वात महत्वाचं येतं ते त्याचं व्यवस्थापन, ते तुम्ही कसं कराल ही गोष्ट इथे फार महत्वाची आहे जी मला नमूद करावीशी वाटते. आता जेव्हा आपण मुक्त कुक्कुटपालनाचा विचार करतो तेव्हा आपल्यांना सुधारित जाती देखील वापरता येतात किंवा देशी ज्या पारंपरिक पद्धतीने ज्या कुक्कुटपालनात कोंबड्या वापरल्या जाईल त्या तुम्ही वापरून कुक्कुटपालन व्यवसाय हा सुरू करू शकतो. दोन्ही जातींमध्ये काही फरक आहे तो आपण नमूद करणार आहेत. पण एक महत्वाची जी गोष्ट आहे की ज्या काही गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत, म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर बऱ्याच वेळा आपल्या स्वयंपाकघरामध्ये डाळी आहेत किंवा इतर धान्य आहेत ज्या स्वयंपाका व्यतिरिक्त वाया जात असतं त्या गोष्टी आपण कोंबड्यांना देऊ शकतो. त्याचप्रमाणे जर तुम्ही भाजीपालाचा विचार केला तर ज्या गोष्टी आपण टाकून देत असतो त्या सगळ्या गोष्टी तुम्ही कोंबड्यांना देऊ शकता. म्हणजे थोडक्यात काय, कुचकामी जे पदार्थ आहेत जे तुमच्या कामाचे नाही आहेत ते पदार्थ वापरून कोंबड्या या अत्यंत मौल्यवान अशा अंड्यामध्ये किंवा मांसामध्ये त्याचं रूपांतर करत असतात. म्हणजे खरोखरच तसं बघायला गेलं तर विज्ञानाच्या युगात मला वाटतं कोंबडी हे एक अजब रसायनच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
1: कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यात आपण कोंबड्यांच्या कोणत्या जातींचा वापर करायचा आहे त्याबद्दल बोलूया. पण त्या अगोदर अजून एक महत्वाची गोष्ट येते, जसं आता आपण कोणकोणत्या सुविधा आहेत याबद्दल सांगितलं तर त्याचबरोबर महत्वाची गोष्ट येते ती म्हणजे जागेची निवड, जागेची गरज, जागेची किती उपलब्धता आहे त्याबद्दल काय सांगा.
0: जसं आपण आता म्हणालो की आपल्याला कुक्कुटपालन व्यवसाय किती प्रमाणात करायचा आहे या गोष्टींवर ही गोष्ट अवलंबून राहील. जसं मी म्हणलं की मुक्त व्यवसायामध्ये कोणतेही ठोक ताळे देऊ नये. जसं आपण व्यावसायिक कुक्कुटपालनात म्हणतो की जर तुम्हाला मांसासाठी पक्षी वाढवायचा असेल तर एका पक्षाला 1.2 square feet इतकी जागा दिलीच गेली पाहिजे. पिंजऱ्यामध्ये पक्षी वाढवायचे असेल तर त्याच्या जागेचे ती वेगवेगळ्या पद्धतीमध्ये केली जाते. त्यामुळे मुक्त कुक्कुटपालनामध्ये एका पक्षासाठी साधारणपणे 2 square feet एवढी आपण निवाऱ्याची जागा द्यायची आहे आणि ही देत असताना आपल्याला ही मुख्यत्वे करून संरक्षणासाठी रात्रीच्या वेळेचा विचार करताना किंवा बंदिस्त पद्धतीत करायचं आहे की परस आणि मुक्त पद्धत या दोन्ही गोष्टींचा विचार करून ठरवायची आहे. आणि नाही तर अगदी आपण आपल्या शेतकऱ्यांना सांगू शकतो तुम्ही 100 पक्षी तुमच्याकडे एक जागा असेल ती निवाऱ्याची जागा वापरा आणि दिवसभर त्यांना जो परसबाग आहे त्या परसबागेमध्ये आपण चरायला सोडू शकतो जिथे कीटक वाया गेलेल्या ज्या काही गोष्टी असतील त्या खाद्य म्हणून वापरू शकतात आणि निश्चितच त्याच्या उत्पादनात ते उपयोगात आणू शकतात.
1: निवाऱ्याबद्दल आपण आता सांगितलं, आता थोडं आपण अन्नाबद्दल बोलूया. तुम्ही उल्लेख केला की आपल्या स्वयंपाकघरात जे काही गोष्टी आपल्याला उपलब्ध होत असतील त्या आपण या कोंबड्यांना खाद्य म्हणून देऊ शकतो. या व्यतिरिक्त आपल्याला त्याच्या खाद्याबद्दल किंवा खाद्यासाठी आपल्याला वेगळं नियोजन करायचं आहे का.
0: निश्चित, जर आपण सुधारित जाती वापरत असू तर मी तुम्हाला नक्कीच सल्ला देईन की जे खाद्य आहे ते खाद्य शक्यतो एखाद्या तज्ञाच्या सल्ल्याने तयार करा. कारण त्याच्यामध्ये काही कार्बोदकांचं प्रमाण आहे, प्रथिनांचं प्रमाण आहे, ते त्या प्रमाणात त्या पक्षाला दिलं तर निश्चितच त्याचा फायदा हा पक्ष्यांच्या उत्पादनावर होणार आहे, म्हणजेच मांसाच्या वाढीवर आणि त्याचप्रमाणे अंडी उत्पादनावर. आज आपण म्हणूया की फॉर्च्युनेटली

0: कुक्कुटपालन क्षेत्रामध्ये एवढी प्रगती झालेली आहे की आज 100 कंपन्या शेतकऱ्यांच्या दाराशी खाद्य जे आहेत ते उपलब्ध करून देत आहेत. आपण योग्य कंपनीची निवड करून ते खाद्य वापरून आणि प्रत्येक कोंबडीला दिवसाला कमीत कमी 30 ते 40 ग्रॅम खाद्य त्या पक्षाला दिलं गेलं पाहिजे ही गोष्ट आपण लक्षात ठेवून जर खाद्याचं व्यवस्थापन केलं तर निश्चित त्याचा फायदा हा होईल. कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट कुक्कुटपालन व्यवसायामध्ये खाद्य हीच असते. कारण जवळजवळ जो काही खर्च आहे त्याच्यातला 70% खर्च हा व्यवसाय कुक्कुटपालनामध्ये देखील खाद्यावर होत असतो. त्यामुळे खाद्याचं नियोजन जेवढं चांगलं तेवढा तुमचा आर्थिक नफा हा चांगला होत असतो.
1: मॅडम, आता तुम्ही जेवढे प्रकार सांगितले त्यात आपण प्रामुख्याने खाद्याला 3 पद्धतीमध्ये वाटून घेऊयात. सगळ्यात पहिले म्हणजे जे त्याला नैसर्गिक पद्धतीने फिरत असताना उपलब्ध होत आहे, मग त्यात किडे असतील, शेणातलं काही मटेरियल असेल समजा. दुसरा त्यामध्ये उल्लेख होतोय की स्वयंपाकघरातलं जे काही आपण वापरू शकतोय ते एक प्रकार झाला. आणि तिसरा आता आपण त्यांना सांगतोय की काही प्रमाणामध्ये पोषक जे काही अन्न आपल्याला देता येईल त्याचा एक आपण उल्लेख केला. एक साधारण प्रमाण जर आपण ठरवायचं म्हटलं तर स्वयंपाकघरातलं मुक्त पद्धतीने उपलब्ध होणार आणि हे फीड ते यांचं प्रमाण कसं ठेवावं?
0: जसं मी तुम्हाला म्हटलं आता सांगताना की जर तुम्ही विकत घेऊन खाद्य वापरत असाल तर सर्वप्रथम ते खाद्य तयार करताना त्याच्यामध्ये आपण मका, सोयाबीन ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या वापरतो. या उपलब्ध नसतील तर याला पर्याय म्हणून ज्या काही पेंडी आहेत त्याचा उपयोग करू शकतो, ज्वारी बाजरी वापरू शकतो. अशा पद्धतीमध्ये एक आपण खाद्य तयार करू शकतो. त्याच्या बरोबरच जोडीला जीवनसत्व आणि खनिज यांचं मिश्रण त्याच्यामध्ये आपण टाकू शकतो आणि हे असं मिक्स केलेलं खाद्य प्रत्येक पक्षाला कमीत कमी 30 ते 40 ग्रॅम हे आपल्याला द्यायचं आहे. आणि उरलेलं जे खाद्य आहे ती खाद्याची जी गरज आहे ती त्यांनी बाहेर जे आपण दुसऱ्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टीतनं पूर्ण करायच्या आहेत.
1: म्हणजे एकूणच जर नैसर्गिक पद्धतीने त्याला जे काही उपलब्ध होत असेल ते तर तो खाणारच आहे पक्षी, त्याचबरोबर मात्र त्याच्या बाजूला
0: 30 ते 40 ग्रॅम तुम्हाला
1: त्याच्यासाठी रेडी असलं पाहिजे, जेणेकरून त्याला जर तिथे नाही सापडलं तर मग तो या खाद्यावर त्याचं पोट भरू शकतो. मॅडम, आताच थोड्या वेळापूर्वी आपण उल्लेख केला की 6व्या 7व्या महिन्यापासून कोंबडी अंडी उत्पादनाला सुरुवात करते, तर वयाच्या कितव्या टप्प्यापर्यंत आपण एखाद्या पक्षापासून एक चांगलं हेल्दी प्रोडक्शनची अपेक्षा ठेवू शकतो?
0: जसं आपण म्हटलं की साधारणपणे 6व्या महिन्यापासून कोंबड्या अंडे देणार आहेत आणि आपण देशी जातीच्या कोंबड्या ठेवलेल्या आहेत. जेव्हा देशी जातींच्या कोंबड्यांचा आपण विचार करतो या साधारण यांचं आयुष्यमान 4 ते 5 वर्ष असतं, त्यामुळे त्यांच्या आयुष्यात प्रत्येक कोंबडी अंड हे तिच्या नैसर्गिक सायकल ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीत देत राहणार आहे. पण या कोंबड्यांमध्ये थोडीशी खुडूक होण्याची प्रवृत्ती जास्त असते, ज्याला आपण म्हणतो ना नॅचरल इन्स्टिंक्ट टू मदर. त्याच्यामुळे ब्रुडीनेस हा जो प्रकार आहे हा या कोंबड्यांमध्ये अधिक दिसतो. पण याचा आपल्याला फायदाही होतो कारण जी अंडी त्यांच्यापासून मिळणार आहेत ती त्या उबवतात आणि त्याच्यापासून नवीन पिल्लं पण मिळणार असतात. जेव्हा आपण व्यावसायिक कुक्कुटपालनाचा विचार करतो तेव्हा आपण एका वर्षाच्याच अंडी उत्पादनाचा विचार करतो. साधारणपणे 80 ते 90% प्रोडक्शन आपल्याकडे सरासरी मिळतच असतं आणि एकदा 80% खाली प्रोडक्शन आलं की आपण म्हणतो की हा फ्लॉक आपण कल करायचा आहे. तसं या मुक्त कुक्कुटपालनामध्ये आपण म्हणत नाही, जो तो आपापल्या रिक्वायरमेंट प्रमाणे ते सायकल पूर्ण करतो. जर तुम्हाला व्यावसायिक स्वरूपात मुक्त कुक्कुटपालन करायचं असेल आणि समजा 1000 पक्षी ठेवायचे असतील तर शक्यतो एक सायकल हे साधारण 1.5 वर्षापर्यंत पूर्ण करा, तो फ्लॉक काढून टाका, पुन्हा नवीन फ्लॉक तुम्ही ठेवू शकता.
1: आता महत्वाचा एक मुद्दा येतो, जसा आता उल्लेख केला आपण की सुधारित जातींनुसार खाद्याचं सुद्धा काही गोष्टी नियोजन करावं लागतील, तर मग आपण पहिले जातींबद्दलच बोलूयात.
0: नक्कीच,
1: जास्तीत जास्त फायदा शेतकरी बांधवांना कुठल्या जातींपासून भेटू शकतो, त्या कोणकोणत्या आहेत, त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत?
0: सर्वप्रथम आपण सुधारित जातींची वैशिष्ट्यांचा विचार करू. शासनानी म्हणूया आपण किंवा विविध महाविद्यालयांनी म्हणूया किंवा कॅरी जशी संस्था आहे की केंद्रीय कृषी संशोधन केंद्र बरेली यांचा उद्देशच हा आहे की ग्रामीण भागामध्ये जो आपला कास्तकारी वर्ग आहे त्यांच्यासाठी काम करणे. मग या लोकांनी या लोकांना किंवा आपल्या कास्तकारी वर्गांना पाळता येतील अशा नवीन नवीन जाती विकसित केलेल्या आहेत. या जातींचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या जातीचं जे उत्पादनाचं प्रमाण आहे ते अधिक चांगलं येतं. म्हणजे उदाहरण घेतलं जर देशी कोंबडी आहे तर देशी कोंबडी आपल्याला वर्षाकाठी 25 ते 50 अंडी देईल. पण तेच जर आपण सुधारित जातीचा विचार केला तर ती सुधारित जात कमीत कमी 150 ते 200 अंडी देईल, जी तुमच्या व्यावसायिक कुक्कुटपालनामध्ये जसे 310-320 अंडी मिळतात तेवढी मिळणार नाही, पण निश्चितच देशी कोंबडीपेक्षा ही अंडी अधिक मिळतील. तसंच जसं आपण खाद्यावर मगाशी बोललेलो आहोत त्याच्यामध्ये आपण FCR सगळ्यांनाच माहिती आहे की खाद्याचं मांसात रूपांतरणाचं गुणोत्तर हा कुक्कुटपालनामध्ये एक फार महत्वाचा मुद्दा आहे. सुधारित जातींच्या बाबतीत जेव्हा आपण

0: विचार करतो तेव्हा हे गुणोत्तर साधारणपणे 2.2 आपल्याला मिळतं. आता हेच आपण जेव्हा व्यावसायिक कोंबड्यांची तुलना करतो तिथे आपल्याला अगदी 1.5 पर्यंत एफसीआर हा मिळत असतो, पण इथे तुम्हाला 2.2 मिळतो. अगदी देशी कोंबड्या वापरला तर ते साधारणपणे 3 असा एफसीआर मिळणार. पुन्हा वयात येण्याचा जो कालावधी आहे, म्हणजे अंडी देण्याचा जो कालावधी आहे, तो साधारणपणे 150 दिवस ते 180 दिवस, म्हणजे 5 ते 6 महिन्यामध्ये ते पक्षी अंड्यावर येण्यास सुरुवात होते, म्हणजे जे निश्चितच पुन्हा फायद्याचं राहतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे व्यावसायिक कुक्कुटपालनामध्ये आपण जसं म्हणतो की पक्ष्यांमध्ये प्रतिकार क्षमता तेवढी नसते, जी निश्चितच या सुधारित जातीमध्ये किंवा देशी कोंबड्यांमध्ये जास्त आढळते. आणि त्याच अनुषंगाने जसं मी तुम्हाला म्हटलं की पशुवैद्यक महाविद्यालय बेंगलोर जे आहे त्यांनी गिरीराजा गिरीराणी या जाती विकसित केलेल्या आहेत, त्याच्यानंतर वनराजा ग्रामप्रिया कृषीब्रो या ज्या जाती आहेत त्या DPR म्हणजे डायरेक्टर ऑफ प्रोजेक्ट रिसर्च हे हैदराबादला आहे त्यांनी डेव्हलप केलेल्या आहेत. हितकारी उपकारी कॅरी श्यामा कॅरी निर्भीक या सेंट्रल एव्हियन रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे केंद्रीय कृषी संशोधन केंद्र इज्जतनगर बरेली यांनी डेव्हलप केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे नंदनम 19 ही जी एक जात आहे ती मुख्यत्वे मनुती केरळा यांनी डेव्हलप केलेली आहे. आणि सध्या आपण सगळेजण श्रीनिधी कावेरी चैतन्य या सगळ्या जातींची नावं ऐकत आहोत, तर थोडेसे आपापले ब्रीडर्स यांनी या जाती डेव्हलप करून महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीत फेमस होत आहे. अजून महाराष्ट्राची एक ओळख म्हणून सांगते की यशवंत अॅग्रोटेक जळगाव यांनी सातपुडा नावाची एक जात विकसित केलेली आहे आणि ती देखील या मुक्त कुक्कुटपालनासाठी खूप चांगली समजली जाते.
1: मॅडम, आपण आतापर्यंत मुक्त पद्धतीच्या कुक्कुटपालनासाठी कोणकोणत्या जातीचा वापर करू शकतो, जागेची उपलब्धता, खाद्याचे प्रकार, खाद्याची उपलब्धता, सुरुवातीला कोणकोणत्या सुविधा आपल्याकडे असल्या पाहिजे याबद्दल थोडासा उल्लेख आपण आता केलेला आहे. याचबरोबर एक महत्वाची गोष्ट येते ते म्हणजे आपण आपल्या कुक्कुटपालनामध्ये पिण्याचे पाणी आणि त्यासंबंधित जी काही स्वच्छता आहे ती कशी बाळगायला हवी त्याबद्दल कृपया.
0: निश्चितच एक महत्वाची गोष्ट आहे, मी नेहमी कोंबड्यांच्या बाबतीत म्हणताना हे सांगते की आपल्या माणसांना जे पाणी पिण्यास योग्य आहे तेच पाणी आपल्या कोंबड्यांसाठी पिण्यासाठी योग्य आहे. आता जेव्हा आपण मुक्त पद्धतीत कोंबड्या पाळत असतो तेव्हा तुम्ही प्रत्येक वेळी त्याच्या पाण्यावर कंट्रोल करू शकत नाही, पण व्यावसायिक कुक्कुटपालनामध्ये मात्र आम्ही त्यांना अगदी सांगत असतो की तुम्ही कंपल्सरी जे पाणी माणसाच्या पिण्याचं योग्य असंच पाणी तुम्हाला दिलं पाहिजे, कारण बऱ्याचशा आजारांचा जो विषय आहे तो याच्यातनं पसरत असतो, त्यामुळे त्या बाबतीत तुम्हाला खूप काळजी घेणं आवश्यक आहे. ते पाणी आपल्या कोंबड्यांना उपलब्ध होईल याची काळजी घ्या. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पाण्याचं जे प्रमाण आहे ते तुम्हाला उन्हाळ्यामध्ये विशेष करून जास्त योग्य पद्धतीत राखलं गेलं पाहिजे. आज थंबरूल आम्ही म्हणतो की एक पक्षी समजा 1 ग्रॅम अन्न खाल्लं तर त्याला 2 ml पाणी पुरेसं असतं, पण उन्हाळ्यामध्ये ह्याच पाण्याचं प्रमाण 4 पट वाढवायचं आहे, त्यामुळे 1 ग्रॅम खाद्याला आपल्या त्या पक्ष्याला 4 ml पाणी उपलब्ध होईल याची काळजी घेतली पाहिजे. उन्हाळ्यामध्ये पक्ष्याला थंड स्वच्छ म्हणजे निर्जंतुक केलेलं पाणी आहे ते पाणी आपण वापरू शकतो. एक कास्तकरी बांधूंसाठी मी सल्ला देते, आपण जसं आपल्या पाण्यासाठी क्लोरीन वापरतो तसं ब्लिचिंग पावडर वापरून तुम्ही त्या पाण्यामध्ये टाकून ते पाणी देखील पक्ष्यांना देऊ शकता. आणि पाणी थंड देण्यासाठी आपल्या गावाकडे मोठे रांजण वापरले जायचे जे आपणही पिण्यासाठी वापरलं जातं, तर त्यामध्ये पाणी जर भरून ठेवलं आणि ते पाणी त्या पक्ष्यांना 24 तास उपलब्ध होईल अशी वेगवेगळी भांडी आपण जर भरून ठेवली तर निश्चितच पक्षी येऊन त्याच्यातनं ते पाणी पिऊ शकतात आणि त्याचा त्यांना फायदा हा होऊ शकतो.
1: मॅडम, आता आपण मुक्त पद्धतीमध्ये आपल्या कोंबड्यांना कुठले रोग उद्भवू शकतात, त्यांचा कशा प्रकारे आपल्याला त्रास होऊ शकतो आणि त्यासाठी आपण काय नियोजन केलं पाहिजे याबद्दल थोडं सांगा.
0: निश्चितच हा एक सगळ्यात महत्वाचा विषय आपण म्हणूया, कारण कुक्कुटपालनामध्ये सगळ्यात महत्वाचा आजार जो आहे त्याला म्हटलं जातं रॅनिकेट डिसीज किंवा मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो मानमोडी न्यूकॅसल डिसीज. जेव्हा हा आजार होतो तेव्हा या आजारामध्ये पक्ष्यांमध्ये मरतूक दिसणार, तिथे तुम्ही काहीच करू शकत नाही. म्हणून हा आजार जर तुम्हाला टाळायचा असेल तर त्याला उपाय एकमेव तो म्हणजे लसीकरण. आपण नेहमीच म्हणतो ना की प्रिव्हेंशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर, तर कुक्कुटपालनासाठी हे वाक्य मी म्हणते 100% लागू आहे, कारण लसीकरण हे जर योग्य वेळी पक्ष्यांना केलं तर हा आजार पक्ष्यांमध्ये येणार नाही याची 100% मी तुम्हाला खात्री देते. त्यामुळे नेहमी RD या आजाराचं जे लसीकरण आहे ते 5व्या ते 7व्या दिवशी आपल्याला करायचं आहे. आज बाजारामध्ये या लसी वेगवेगळ्या मात्रेमध्ये उपलब्ध

0: साधारणपणे या लसी ज्या आहेत त्या पावडर फॉर्म मध्ये उपलब्ध असतात आणि त्याच्याबरोबर एक डायलिओनची छोटी बॉटल येते. ती लस एकत्र करून पक्ष्यांच्या एकतर डोळ्यामध्ये किंवा नाकामध्ये एक एक थेंब ही टाकायची आहे. आणि याच आजारासाठी ह्या लसीचा बूस्टर डोस आहे तो साधारणपणे 28व्या दिवशी केला जातो. आता आपले पक्षी आहेत ते पूर्ण वर्षभर ठेवत असतो, तर त्यावेळी तुम्ही प्रत्येक 3 महिन्यांनी आरडी लसोटा ही जी लस आहे ही रिपीट करा आणि प्रत्येक 3 महिन्यांनी त्या पक्ष्यांना जंताचं औषध देखील द्या. आणि जेव्हा लसीकरण करतो तेव्हा लसीकरण करताना प्रत्येक कंपनी एक मार्गदर्शक सूचना देतात. आपण ज्या कंपनीची लस घेतलेली आहे त्या लसीने दिलेल्या मार्गदर्शक सूचना पाळणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर महत्वाची बाब म्हणजे लस ही नेहमी थंड जागा जी असते तिथेच ठेवणं, म्हणजेच थोडक्यात बर्फावर ठेवणं आवश्यक आहे इवन लसीकरण करताना. त्यामुळे लसीकरण करताना देखील या थोड्याशा काळजी घेणं आवश्यक आहे. त्यानंतर दुसरा एक जो आजार आहे ज्याला आयबीडी किंवा गंबोरो हा आजार म्हणतात, त्यासाठी देखील लस देणं आवश्यक आहे. आणि ही लस साधारण 14व्या दिवशी दिली जाते, म्हणजे 12 ते 14वा दिवस. आणि त्याचा जो बूस्टर आहे तो 21 ते 22व्या दिवशी केला जातो. त्याचप्रमाणे काही फाउलपॉक्स सारख्या ज्या लसी आहेत त्या 8 आठवड्यानंतर करायच्या आहेत. म्हणजे माझं म्हणणं एक निश्चित सगळ्यांसाठी राहील की आपण जेव्हा कुक्कुटपालन व्यवसाय करता तेव्हा त्या कोंबडीच्या जातीसाठी जे काही लसीकरणाचा तक्ता आहे तो आपण फॉलो करायचा आहे. अजून एक महत्वाची सूचना की जेव्हा आपण लसीकरण करणार आहोत तेव्हा तज्ज्ञाचा सल्ला घ्या, तो निश्चितच तुमच्या फायद्याचा राहणार आहे. बऱ्याच वेळा काय होतं, भौगोलिक परिस्थितीनुसार किंवा वातावरणानुसार देखील काही गोष्टींमध्ये बदल हा होऊ शकतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी करताना नेहमी पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच तुम्ही या गोष्टी केल्यात तर निश्चितच या सगळ्या आजारांवर आपण विजय मिळवू शकतो. मग अशी आपण पाण्याबद्दल बोललो तर पाण्यामध्ये इकोलाय हा देखील एक महत्वाचा जीवाणू आहे आणि त्याच्या मार्फत देखील कोंबड्यांमध्ये आजार हे होऊ शकतात. हे सर्व टाळण्यासाठी आपल्याला स्वच्छ निर्जंतुक केलेलं पाणी पक्ष्यांना देणं अत्यंत आवश्यक आहे. मला वाटतं जर आपण ह्या काळजी घेतल्या तर कुक्कुटपालनामध्ये कोंबड्यांमध्ये कोणतेही आजार दिसणार नाही ही मी खात्री देते.
1: मॅडम, कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मला एक महत्वाचा प्रश्न विचारावा असा वाटतो. कुक्कुटपालन याविषयी प्राध्यापक म्हणून तुम्ही याचा शास्त्रीय दृष्ट्या अभ्यास करता आणि अशा वेळेस आपण बऱ्याचदा ह्या सगळ्या व्यवसायामागचं जे काही आर्थिक गणित आहे त्याचा सुद्धा आपण व्यवस्थित मांडणी करून अभ्यास करतो, तर त्या अनुषंगाने जर बघितलं तर अंडी उत्पादनाचं व्यावसायिक मॉडेल, ब्रॉयलर कॉकरेलचं व्यावसायिक मॉडेल आणि जे आता आपण मुक्त पद्धतीमध्ये बघतो की बा अंडी पण भेटत राहणार, गरज पडल्यास तर आपण तो पक्षी विकून त्याचं मांसात उत्पादन घेऊ शकतो, जे काही आर्थिक गणित आहे, तर कुठलं मॉडेल आपल्याला सरस होताना दिसतं?
0: बघा, मला सगळ्यात महत्वाचं जसं वाटतं की कोणताही व्यवसाय हा आपण अर्थार्जनासाठी करत असतो, त्यामुळे तुम्हाला कुठला व्यवसाय करायचा आहे याच्यावर तुमचा नफा तोटा हा अवलंबून आहे. बऱ्याच वेळा लोकांना वाटतं की ब्रॉयलर पक्ष्यांमध्ये किंवा मांसासाठी पक्षी वाढवले तर आपल्याला पटकन पैसा मिळतो, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला 1.5-2 महिन्यामध्ये पक्षी विकून आपल्याला लगेच त्याच्यामध्ये जो काही नफा आहे तो तुमच्या डोळ्यासमोर असतो. जेव्हा आपण अंड्याचं गणित मांडत असतो तर व्यावसायिक कुक्कुटपालनामध्ये देखील 1 वर्षाचं पूर्ण सायकल हे चालू असतं,
1: त्याच्यात लागतही खूप मोठी आहे.
0: हा, पण जेव्हा आपण शेवटी गोळाबेरीज करतो दोन्ही व्यवसायांमध्ये फायदा आहे. एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कोणताही व्यवसाय हा तुम्हाला तोट्याकडे नेत नसतो, रिस्क असतेच. कारण जसं आपण प्रत्येक नाण्याला 2 बाजू आहेत तसा फायदा आणि तोटा या दोन्ही गोष्टी आहेत, पण तुम्ही वर्षाचं गणित जर बघितलं तर निश्चितच या व्यवसायामध्ये अधिक फायदा मिळतो. आता मी थोडस देशी कोंबड्यांबाबतीत विचार केला तर सगळ्यांना सांगावं वाटतं की तुम्ही इथलं मार्केटिंगचं गणित जर जमवलं, म्हणजे बाजार हाट जर तुम्ही याची जमवली, तर निश्चितपणे तुम्हाला अधिक आणि अधिक फायदा हा व्यावसायिक कुक्कुटपालनापेक्षा देखील करून घेता येऊ शकतो. साधं उदाहरण देते, आज जर आपण व्हाईट एग किंवा जे पांढरं अंडं कमर्शियली अवेलेबल आहे आपल्याला बाजारामध्ये त्याची किंमत असते 5, 6, 7, 8 रुपये,
1: फार तर 8 रुपये
0: बरोबर. तेच जर देशी कोंबडीचं अंडं आहे हे जेव्हा लोकांना कळतं, म्हणजे साधारण ब्राऊन कवच आहे त्याच्यावरनं अंड्याची साईज थोडी छोटी असते या गोष्टीवरनं ते अंडं लक्षात येतं, त्यामुळे त्या अंड्याला बाजारामध्ये अगदी 15 रुपयापासून 20 रुपयापर्यंत आणि मुंबई सारख्या शहरामध्ये जर त्याला तुम्ही टॅगिंग केलं, त्याला पॅकिंग केलं तर त्याच्यासाठी लोक 25 काय मी म्हणेन 30 रुपये द्यायला सहजपणे तयार होतील. अजून तुम्ही त्याला मॉलमध्ये ठेवलं स्वतःचं ब्रँडिंग टाका, त्याच्यातनं तुम्ही अधिक कमावू शकता. मग थोडक्यात काय, तुम्हाला जर या व्यवसायामधलं गमक जुळवायचं असेल आणि हातात जर अधिक

0: पैसा घ्यायचा असेल तर निश्चितच मला वाटतं की सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही बाजारहाट शोधा. मार्केटिंग मध्ये तुम्ही सक्सेस झालात तर या व्यवसायामध्ये तुम्ही निश्चित सक्सेस होणार आहात. आणि आज आपण बघतो की बेकारीचा प्रश्न आवासून उभा आहे आणि सगळीकडे आपण म्हणतोय की अधिकाधिक रोजगार असणं आवश्यक आहे. अशा दृष्टीने मला वाटतं आपण सगळ्यांनीच एकत्र येऊ, मग त्याच्यामध्ये आम्ही महाविद्यालयातली लोक असू देत, कृषी विज्ञान केंद्रातली लोक असू देत, कृषी विभागातली लोक असू दे, पशुसंवर्धन विभागातील लोक असू दे, या सर्वांनी आपली जी 65% जनता जी शेतात राहती आहे, गावात राहती आहे, त्यांना हे करण्यासाठी उद्युक्त केलं तर त्याचा निश्चितच आपण म्हणतो ना की लाईव्हलीहूड आणि न्यूट्रिशनल सिक्युरिटी म्हणजे उदरनिर्वाह आणि त्याचप्रमाणे पोषण सुरक्षा या दोन्हीसाठी फायदा होऊ शकतो असं मला वाटतं. असाच प्रसार आपण करणं अधिक आवश्यक आहे.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसोबत जोडधंदा उभा करताना आपल्या उपलब्ध साधन संपत्तीचा योग्य वापर करणं महत्वाचं आहे. मुक्त कुक्कुटपालन सुरू करण्यापूर्वी कोंबड्यांची योग्य जात, निवारा, खाद्य, पाणी, लसीकरण आणि बाजारपेठ यांचं नियोजन मात्र नक्की करा. मॅडम, आपण कार्यक्रमासाठी वेळ दिलात त्यासाठी धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बांधवांनो, आताच आपण मुक्त कुक्कुटपालन याविषयी डॉक्टर मयुरा गोळे यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.
3: प्रधानमंत्री किसान मानधन योजना.

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8 वाजत आहेत.

श्रोते हो, आताच आपण बेटी बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान गीत ऐकलं. गीत गायलं होतं पामेला जैन यांनी, गीतकार होते मदन पाल आणि संगीतकार होते अर्बन चॅटर्जी. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी.

0: श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
1: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
0: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण।
1: नौसेना स्वरवंदना
0: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता, स्थळ रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई।
1: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे।
0: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया।
1: नौसेना स्वरवंदना।
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच। प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि

न्यूज ऑन AI आर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। रात्रीचे 8:05 होत आहेत। ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून।

0: आकाशवाणी मुंबई। उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ सुधारणा आणि केरळचं नाव केरळम करणाऱ्या विधेयकाला चर्चेशिवाय लोकसभेची मंजुरी। वंदे मातरम या गीताचा अवमान करणं हा गुन्हा ठरवणाऱ्या विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची स्वाक्षरी। महाराष्ट्रात भूसंपादनाचा मोबदला उशिरा मिळाला तर जमीन मालकांना रेपो दरापेक्षा 1% अधिक व्याज मिळणार। आणि कोलंबियात झालेल्या भूकंपात सुमारे 250 नागरिकांचा मृत्यू, हजारो लोक बेपत्ता। संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आतापर्यंत 11 पैकी 9 विधेयकं कुठल्याही चर्चेशिवाय मंजूर झाली। सहकारी संस्थांना कर्ज देण्यासाठी राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाला सक्षम करणाऱ्या विधेयकाला लोकसभेनं आज कुठल्याही चर्चेशिवाय मंजुरी दिली। केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी लोकसभेत हे विधेयक मांडलं।
1: फूड प्रोसेसिंग, कुटीर उद्योग, हस्तशिल्प तथा अन्य औद्योगिक क्षेत्रों की सहकारी संस्था को एनसीडीसी के माध्यम से वित्तीय सहायता प्रदान करने का अवसर मिलेगा। साथ ही केंद्र सरकार की पूर्व स्वीकृति से ऐसी सहकारी समितियां और इससे संबंधित संस्थाओं की शेयर कैपिटल में पार्टनरशिप का प्रोविजन भी इस बिल में किया गया है।
0: केरळचं नाव केरळम करणारं विधेयकही कुठल्याही चर्चेशिवाय आज लोकसभेत मंजूर झालं। त्यानंतर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं। राज्यसभेत न्यायाधिकरण सुधारणा विधेयकाला संसदेची आज मंजुरी मिळाली। राज्यसभेत आज हे विधेयक मंजूर झालं। राष्ट्रीय न्यायाधिकरण आयोगाची स्थापना आणि विविध न्यायाधिकरणाच्या कामकाजात सुसूत्रता आणणं हा या विधेयकाचा उद्देश आहे। हे विधेयक मंजूर झाल्यावर दिवसभरासाठीचं कामकाज संपवून राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं। यापूर्वी विविध मुद्द्यांवर राज्यसभेत गदारोळ झाला होता। दरम्यान FCRA अर्थात परदेशी निधी नियमन सुधारणा विधेयक संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवण्याची सरकारची तयारी असल्याचं सूत्रांनी सांगितलं। उद्या लोकसभेत या संदर्भातला प्रस्ताव मांडला जाऊ शकतो। झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या मुद्द्यावरून आज सकाळी संसदेच्या आवारात राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांनी मोर्चा काढला। नवी दिल्लीत विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाई प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा निवेदन द्यायला तयार असतानाही विरोधक संसदेचं कामकाज चालू देत नसल्याचा आरोप या खासदारांनी यावेळी केला। याविषयी संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू म्हणाले,
2: राहुल गांधी जी कई दिनों से गृहमंत्री अमित शाह का जवाब मांग रहे हैं सदन में। अब जब सरकार तैयार है, गृह मंत्री जी पूरे घटनाओं का बहुत डिटेल में जवाब देने के तैयार है, फिर राहुल गांधी जी भाग रहे हैं। मैंने इसलिए सदन में कहा कि भागना नहीं है।
0: राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची साप्ताहिक बैठक मंगल मिलन आज नवी दिल्लीच्या संसद भवन परिसरात झाली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह भाजपा आणि मित्रपक्षांचे खासदार बैठकीला उपस्थित होते। वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा अवमान करणं हा गुन्हा ठरवणाऱ्या विधेयका

ची लागवड झाली आहे. उसाखाली 58 लाख हेक्टर तर तागाची लागवड 6 लाख हेक्टर क्षेत्रात आहे. राज्यात भूसंपादन पुनर्वसन किंवा पुनर्स्थापनेसाठीचा मोबदला देण्यात विलंब झाला तर भूधारकांना त्यावरच्या व्याजाचा दर वाढवून देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळानं घेतला. हा दर रेपो दरापेक्षा 1% जास्त असेल. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. राज्यात नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसाठी जमीन खरेदीच्या व्यवहारांवर हस्तांतरण शुल्कात 25% सवलत देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला. मात्र संबंधित जमिनीचा वापर अन्य कारणांसाठी केला गेल्यास हस्तांतरण शुल्काची रक्कम व्याजासह वसूल करण्यात येणार आहे. नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पासाठी स्थापन झालेल्या कंपन्यांमध्ये अंतर्गत जमीन हस्तांतरण झाल्यास त्या व्यवहारावर मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बँका एकीकडे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित यंत्रणा तयार करत असताना त्यांच्यावर अर्थपूर्ण मानवी देखरेख असायला हवी असं मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज नोंदवलं. मुंबईत एका कार्यक्रमात ते आज बोलत होते. एखाद्या चुकीसाठी तंत्रज्ञानाला जबाबदार ठरवणं रिझर्व्ह बँकेला स्वीकारार्ह नाही असंही ते म्हणाले. बँका ग्राहकांना देत असलेली सेवा सुधारण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावा, मानवी क्षमतांची जागा घेण्यासाठी नाही असं त्यांनी बँकांना सुचवलं. पुढच्या आर्थिक वर्षात भारताचा GDP वाढीचा दर 6.4% राहील असा अंदाज फिच रेटिंग या जागतिक मानांकन संस्थेनं व्यक्त केला आहे. ऊर्जा पुरवठ्यावर संकट आलं तरीही भारताची अर्थव्यवस्था मजबूत आणि स्थिर राहील असं संस्थेच्या अहवालात म्हटलं आहे. गेल्या सलग 3 वर्षांच्या तुलनेत हा दर कमी असला तरी तो भारताला मिळालेल्या BBB मानांकन वर्गातल्या इतर अर्थव्यवस्थांच्या सरासरी दराच्या तिप्पट आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी नीट परीक्षा रद्द करायचा प्रस्ताव तामिळनाडू विधानसभेनं आज एकमतानं संमत केला. राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर अरुण राज यांनी हा प्रस्ताव मांडला. नीट परीक्षा यंत्रणा रद्द करून 12वीतल्या गुणांच्या आधारे मेडिकलला प्रवेश द्यावा असं ते म्हणाले. झारखंड सरकारनं आंदोलकांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत. भरती परीक्षा पद्धतीत आणखी सुधारणा करण्याची सरकारची तयारी असल्याचं झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन म्हणाले. भाजपा या आंदोलकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी आज केला. अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने त्यांच्या मून बेस कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला आमंत्रित केलं आहे. दोन्ही देशांमध्ये झालेल्या आर्टेमिस कराराअंतर्गत नासाने हे आमंत्रण दिल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. भारत अमेरिका नागरी अंतराळ संयुक्त कृती दलाची 9वी बैठक 5 आणि 6 ऑगस्टला इस्रोच्या बंगळुरू इथल्या मुख्यालयात पार पडली. त्यासाठी अमेरिकेचे भारतातले राजदूत सर्जिओ गोर उपस्थित होते. पश्चिम कोलंबियातली 10-12 शहरं आणि गावांमध्ये काल झालेल्या तीव्रतेच्या भूकंपामुळे 250 पेक्षा जास्त लोक दगावले तर 3000 अधिक लोक बेपत्ता झाले असून अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. तिथे आज पुन्हा शोध आणि बचाव कार्य सुरू झालं आहे. काली परेरा चोको आणि मनीझालेस इथल्या महापौर आणि गव्हर्नरांनी दिलेल्या माहितीनुसार या भागांमध्ये किमान 179 लोकांचा मृत्यू झाला आहे. सुमारे 1600 इमारतींचं नुकसान झाल्याचं किंवा त्या कोसळल्याचं वृत्त आहे. सिरियाचे माजी अध्यक्ष बशर असद आणि त्यांचा भाऊ महेर असद यांना त्यांच्या सिरियातल्या फौजदारी न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. सिरियात 14 वर्ष सुरू राहिलेल्या संघर्षाच्या काळात सत्तेचा दुरुपयोग करून मानवतेविरोधात अनेक गुन्हे केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला गेला आहे. सिरियात 50 वर्ष सत्तेमध्ये असलेल्या असद यांची सत्ता 1.5 वर्षांपूर्वी संपुष्टात आल्यानंतर त्यांच्या विरोधात प्रथमच असा निकाल दिला गेला आहे. असद आणि त्यांचे निकटवर्तीय सध्या रशियात असून त्यांना सिरियात परत पाठवण्याची मागणी सिरियाच्या नवीन सरकारने केली आहे. दक्षिण आफ्रिकेतल्या रुस्टेनबर्ग शहराजवळ एका बंद पडलेल्या खाणीत किमान 14 कामगारांचा मृत्यू झाल्याचं उघडकीस आलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असून अनेक जण जखमी झाले आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ सुधारणा

आणि केरळचे नाव केरळम करणाऱ्या विधेयकाला चर्चेशिवाय लोकसभेची मंजुरी. वंदे मातरम या गीताचा अवमान करणं हा गुन्हा ठरवणाऱ्या विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची स्वाक्षरी. भूसंपादनाचा मोबदला उशिरा मिळाला तर जमीन मालकांना रेपो दरापेक्षा 1% अधिक व्याज मिळणार. आणि कोलंबियात झालेल्या भूकंपात सुमारे 250 नागरिकांचा मृत्यू, हजारो लोक बेपत्ता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रोते हो, भारतीय स्वातंत्र्य दिन, वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि आकाशवाणी मुंबई केंद्राचं शताब्दी वर्ष या निमित्ताने
1: आकाशवाणी आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित करत आहेत
0: भारतीय नौसेना वाद्यवृंदाचं भव्य सादरीकरण।
1: नौसेना स्वरवंदना
0: बुधवार दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजता स्थळ रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी मुंबई।
1: कार्यक्रम सर्व श्रोत्यांसाठी निःशुल्क आहे।
0: तेव्हा श्रोते हो, या नौदल संगीताच्या स्वरधारात भारताची विजय गाथा अनुभवूया।
1: नौसेना स्वरवंदना।

आकाशवाणीचे हे अमरावती केंद्र आहे. FM बँड 101.5 MHz. श्रोतेहो, आमचं आजचं प्रसारण आता समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 5:55 मिनिटांनी. तोवर नमस्कार. जय हिंद.